राम कृष्ण हरी। एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, आणि उशिरा ऐकलं की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलंच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्ही सोडवू शकता। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा।

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर्य शुभांगी आपलं स्वागत करते. आज 28 सप्टेंबर हा दिवस आरोग्य, जनजागृती आणि ज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी जगभर आदराने पाहिला जातो. जागतिक रेबीज दिन. रेबीज रोगावरील पहिली यशस्वी लस शोधणारे महान फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आजचा दिवस पाळला

जातो प्राण्यांचं लसीकरण आणि योग्य काळजी घेऊन या प्राणघातक आजाराचे उच्चाटन करण्याचा संकल्प आज केला जातो. माहितीचा सार्वत्रिक अधिकार दिन. प्रत्येक नागरिकाला पारदर्शक माहिती मिळवण्याचा मूलभूत अधिकार असावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को तर्फे आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. आज एकाच दिवशी भारतीय इतिहासातील दोन सर्वोच्च महामानवांची जयंती आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अढळ ध्रुव तारका, अथांग बुद्धिमत्ता आणि प्रखर देशप्रेमाचे प्रतीक असणारे शहीद भगत सिंग यांची आज 119वी जयंती. अवघ्या 23व्या वर्षी हसतमुखाने फासावर जाताना त्यांनी लावलेला इन्क्लाब जिंदाबादचा नारा आजही प्रत्येक भारतीयाच्या रक्तात क्रांतीची ज्वाला पेटवतो. गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर. भारतीय संगीताचा साक्षात ईश्वरी आवाज, ज्यांच्या स्वरांनी सलग 8 दशक संपूर्ण जगावर मोहिनी घातली, त्या आपल्या लाडक्या लता दिदींची आज जयंती. 30 हून अधिक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी देऊन त्यांनी भारतीय संस्कृतीला वैश्विक ओळख दिली. आपल्या कसदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आजचा मनभावन सुविचार. ध्येय देशाचं स्वातंत्र्य असो वा सुरांची अखंड साधना, जोपर्यंत तुमच्या मनात सर्वस्वपणाला लावण्याची निष्ठा आणि अढळ समर्पण नसते तोपर्यंत इतिहास घडत नाही. परिस्थिती समोर मान तुकवण्यापेक्षा स्वतःच्या तत्वांवर जगायला शिकणं हीच माणसाची खरी ओळख असते. आणि आजची बोधकथा. पंजाब मधील बंगा गावातील एका शेतातील गोष्ट आहे. शेतकरी किशन सिंग आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन शेतात गेले होते. किशन सिंग तिथे आंब्याची कलम आणि झाडं लावत होते. काही वेळाने त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांचा 4 वर्षांचा चिमुरडा मुलगा जमिनीवर बसून मातीत लहान सहान लाकडी काड्या रोवत होता. वडिलांनी कौतुकानं विचारलं, बाळा काय करतोयस, शेतात काय पेरतो आहेस तू? त्या 4 वर्षाच्या मुलाने डोळ्यात एक विलक्षण चमक आणून अगदी धीरगंभीर स्वरात उत्तर दिलं, बाबा मी शेतात बंदुका पेरतोय. वडिलांना धक्काच बसला. त्यांनी विचारलं, बंदुका कशासाठी बाळा? तो मुलगा ताठ मानाने म्हणाला, माझ्या देशाला पारतंत्र्यात ठेवणाऱ्या इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मला खूप साऱ्या बंदुका हव्यात. मी त्या पेरणार आणि देशाला स्वतंत्र करणार. त्या चिमुरड्या मुलाचे ते धाडसी शब्द ऐकून वडिलांचे डोळे पाणावले. त्यांनी ओळखलं की हा मुलगा केवळ घरासाठी नाही तर देशासाठी जन्माला आलाय. तो तेजस्वी मुलगा पुढे जाऊन शहीद भगत सिंग म्हणून अमर झाला. तात्पर्य हेच, विचार आणि संस्कार हे वयावर अवलंबून नसतात. जेव्हा बालवयापासूनच मनात उदात्त ध्येय असतं तेव्हा सामान्य मातीतून सुद्धा असामान्य क्रांतीची निर्मिती होते. तेव्हा श्रोते हो, आज 28 सप्टेंबरचा हा सोमवार आपल्याला जगण्याचे 2 अद्वितीय मार्ग दाखवतोय. भगत सिंग आपल्याला अन्यायाविरुद्ध ताठकण्याने उभे राहायला शिकवतात, तर लता दिदी आपल्याला स्वतःच्या कामात ईश्वर शोधायला सांगतात. आज आपण काही संकल्प करूया. पहिला म्हणजे आठवड्याची सुरुवात आळसात करू नका. भगत सिंगांसारखा प्रखर उत्साह आणि लता दिदींसारखी एकाग्रता आपल्या कामात आणा. आणि दुसरा म्हणजे आजच्या दिवशी कोणाशीही बोलताना शब्दांमध्ये कटुता न आणता लता दिदींच्या स्वरांसारखा गोडवा ठेवा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या अथांग देशप्रेमात आणि कामावरील निष्ठेत असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

ശ്രീരാമ സമർത്ഥം. अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. अभिमान सोडून जो गृहस्थ आश्रम पाळेल तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थ आश्रम चांगला होतो. मी म्हणेन तसे होईल असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे, म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमान आला, त्याच्या पाठोपाठ लोभ क्रोध येणारच. अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात कुठे नडते. आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे, पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही. नुसता जाडजूड देह कामाचा नाही, आपले मन तयार झाले पाहिजे. मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतले म्हणजे मग अभिमान रहित होता येते. नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे. भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे. आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पहावे की मी कोणाचा द्वेष मत्सर करतो का. तसे असेल तर ते मनातून जबरीने काढून टाकावे. ते थोडे जरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे. आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करत नाही. आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नये, परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पना सुद्धा आपल्याला येता कामा नये. मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही. जो आदबाहेर भगवंताने भरून जाईल किंवा त्या ज्ञानाने भरून जाईल तोच खरा ज्ञानी होय. आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून राहील तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा. आजचे बोधवचन. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. चाणकी जीवन स्मरण.

0: कोबी हे म्हणजे एक महत्वाचं भाजीपाला पीक. जसं आपल्याला भाजीमध्ये ते आवडतं, निसर्गामध्ये किडींनाही ते आवडतं पीक आहे. तर याच्यावर ज्या किडी आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन उत्पादन कमी होतं, प्रमुख किडीमध्ये जर उल्लेख करायचा झाला तर मावा, चौकुनी, ठिपक्याचा पतंग, पाना खाणारी आई, गड्डा पोखरणारी आई, ह्या काही महत्वाच्या किडी आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कोबीवर नुकसान होतं. तर ही जो मावा आहे ही कीड पिवळसर किंवा राखाडी रंगाची असते, आकारानं लहान असते आणि साधारणतः त्याचा जो वावर आहे ती जागा म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला. मावा किडीचं पुनरुत्पादन बहुतांश वेळा नर मादीच्या मिलनाशिवाय होतं. एक मादी साधारणतः 25 ते 30 पिलांना जन्म देते. 3 आठवड्यात त्यांचा जीवनक्रम हा पूर्ण होतो आणि पूर्ण वाढ झालेला जो मावा आहे हे काय करतात की पानातील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पानं आकसतात, सुकतात, रस शोषून घेतात आणि आपल्या शरीरातून पातळ चिकट एक गोड पदार्थ जो आहे, चिकट स्त्राव ज्याला म्हणतो, तो त्या कोबीच्या पानावर टाकतात आणि त्यामुळं पानावर काळ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते आणि त्याचा परिणाम पानामध्ये अन्न तयार करण्याच्या क्रियेवर होतो आणि प्रादुर्भावग्रस्त कोबीचा जो गड्डा म्हणतो तो आकाराने लहान राहतो. त्याचप्रमाणे अशा गड्ड्यांना बाजारात भाव सुद्धा कमी मिळतो. तर हा जो पतंग आहे, चौकोनी टिपक्याचा पतंग म्हणतो, कोबीवरील अतिशय महत्वाची कीड आहे. पतंग आकाराने लहान असतो, त्याच्या पाठीवर 3 चौकोनी उठावदार पांढरे ठिपके असतात. म्हणून या किडीचा आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग किंवा त्याला कधी कधी पाकोळी असं सुद्धा म्हणतात. किडीचा जो जीवनक्रम आहे तो अंड, अळी, कोष आणि पतंग 4 अवस्थातून पूर्ण होतो. परंतु यातील जी अळी अवस्था आहे ना, ती फार हानिकारक असते. या किडीची मादी जी आहे ती नर पतंगाशी मिलन झाल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूस चिरेजवळ पिवळसर रंगाची अंडी घालते आणि एक मादी सुमारे 50 ते 60 अंडी घालते साधारणतः. अळी काय करते की प्रथम पानाचा वरचा जो पापुद्रा आहे तो खाते आणि त्यानंतर पाने कुरतडायला लागते. त्यामुळे काय होतं की प्रादुर्भावग्रस्त पानाची चाळणी झालेली दिसते. परिणामी गड्डा जो असतो, गोबीचा गड्डा बनतो पण कोबीचा, तो लहान राहतो, गड्ड्याची वाढ चांगली होत नाही आणि अळ्या गड्ड्यात राहून पाने खातात. या किडीचा प्रादुर्भाव जर विचार केला प्रामुख्याने तर फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. पूर्ण वाढ झालेली जी अळी असते ती नंतर काय होते की कोश अवस्थेत जाते. जाताना ती पानाच्या आतील तसेच खालच्या बाजूस रेशमी आवरणात ती कोश अवस्थेत जाते आणि ही कोश अवस्था 6 ते 7 दिवस असते आणि त्यातून मग पतंग, ज्याला आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग असं म्हणतो, बाहेर पडतो आणि पुन्हा दुसऱ्या पिढी सुरुवात होते. या किडीच्या एका हंगामात 5 ते 7 पिढ्या पूर्ण होऊ शकतात. तर अशा प्रकारे साधारणतः हिचं जे नुकसान आहे किंवा जीवनक्रम आहे तो चौकोनी ठिपक्याचा पतंगाचा अशा प्रकारे असतो. तर पानं खाणारी अळी जी आहे ही सुद्धा कोबीवर अतिशय नुकसानदायक कीड आहे. त्याचं ही अळी जी आहे ती हिरव्या रंगाची असते. चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या अळीपेक्षा थोडी मोठी असते. या अळीचा जो पतंग आहे तो पानावर साधारणतः 200 ते 300 अंडे घालतो. 7 ते 8 दिवसात त्यातून अळ्या बाहेर पडतात. तर जसं आपण म्हणतो की बा शत्रूचं जर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं असेल, आपण आज कीड व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन संज्ञा वापरतो, तर आपल्याला सर्वप्रथम जर बाब कोणती महत्वाची असेल ती असते की त्याचं आपण होणारं नुकसान कसं करतं, त्याच्यामध्ये त्यांचं जीवनचक्र कसं आहे, कीटकनाशकं आपण त्याच्यावर वापरण्याचा प्रयत्न करतो, कोणत्याही किडींच्या व्यवस्थापनाकडे, आणि ते आवश्यकही असतं. परंतु रासायनिक कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे किडीमध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता निर्माण होते. महत्वाची बाब जी आहे की रोपवाटिकेत बी लावण्यापूर्वी कोबीच्या बियाण्यास 5 ग्रॅम इमेडाक्लोपिड, 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियास या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करून घ्यायला पाहिजे. रोपवाटिकेत रोपाची जी उगवण झाल्याच्या नंतर रोपांवर 4% निंबोळी अर्काची आपण फवारणी करायला पाहिजे. रोपाची पुनर्लागवण करण्यापूर्वी कोबीच्या 25 ओळीनंतर 2 ओळी आपण मोहरीच्या ठेवल्या पाहिजे. महत्वाची बाब आहे की 25 ओळी आपण जर का कोबीच्या लावल्या तर 2 ओळी ह्या त्यानंतर आपण मोहरीच्या लावायच्या. कोबीची रोपं स्थिरावल्याच्या नंतर पक्ष्यांना बसण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की बाबा ठिकठिकाणी काठ्याचं मचाण म्हणतो, पक्षी थांबे म्हणतो, ते लावले पाहिजे आणि त्यामुळे पाकोळी ज्याचा आपण अगोदर उल्लेख केला तर तिच्या अळ्या आणि पानं खाणाऱ्या अळ्या ह्या जरा मोठ्या प्रमाणात पक्षी वेचून खातील आणि याचे काम गंध सापळे सुद्धा आपण या अळीच्या संदर्भात जर लावले ते सुद्धा फायदा असतो. या गंध सापळ्याकडे अनुक्रमे पाकोळी आणि पाणी खाणाऱ्या अळीचे पतंग आकर्षित होतात. म्हणजे त्या त्या मादी पतंगाच्या वासाची गोळी जर आपण त्या सापळ्यात लावली तर तिथे पतंग अडकतील. कोबीचे कड्डे धरण्यापूर्वी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला की बीटी ज्याला म्हणतो आपण, अनेक कंपन्यांनी आणलेला आहे ते बाजारामध्ये, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण सायंकाळी किंवा सकाळी जर फवारणी केली हे साधारणतः कोबीचे कड्डे धरण्यापूर्वी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच आपल्याला चांगल्या प्रकारचं त्याचं व्यवस्थापन मिळतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: एकाग्रता आणि प्राणायाम।
1: योगी म्हणतात होय तसं करता येतं। योगी म्हणतात की आपल्या मनावर आपण पूर्ण ताबा मिळवू शकतो। एकाग्रतेच्या शक्तीची वाढ होण्यात नैतिक दृष्टीने एक धोका आहे। एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तिथून ते इच्छेनुसार न काढता येणं हे धोक्याचं असतं। अशी अवस्था मोठी तापदायक असते। आपल्या बहुतेक सर्व दुःखांचं कारण हेच की एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते। म्हणून एकाग्रतेच्या वाढीबरोबर मन काढून घेण्याच्या शक्तीचीही वाढ केली पाहिजे। एखाद्या विषयाशी मन संपूर्णपणे संलग्न कसं करावं हेच केवळ नव्हे तर एका क्षणात त्याला त्या विषयापासून अलग करून दुसऱ्या एखाद्या विषयावर कसं स्थिर करावं हेही आपण शिकलं पाहिजे। या दोन्ही शक्ती एकाच वेळी विकसित केल्या पाहिजेत म्हणजे धोका राहणार नाही। मनाचा पद्धतशीर विकास हा असा आहे। माझ्या दृष्टीने शिक्षणाचं मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे। केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणं नव्हे, मला जर माझं शिक्षण पुन्हा घ्यायचं झालं आणि त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही। मी मानसिक एकाग्रतेची आणि मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनांनी मनानी मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन। मुलामध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती आणि ते वेगळं करण्याची शक्ती या दोन्ही बरोबरच वाढवल्या पाहिजेत। माझा विकास एकांगी झाला, मनाला इच्छेनुसार अलग करण्याची शक्ती न वाढवता एकाग्रतेची शक्ती मी वाढवली आणि त्यामुळे माझ्या आयुष्यातील तीव्रतम दुःख मला भोगावं लागलं। आता माझ्या ठाई मनाला वेगळं करण्याची शक्ती आहे पण तिचा विकास मला उत्तर आयुष्यामध्ये करावा लागला। आपण आपल्या इच्छेनुसार आपली मनं वस्तूंवर केंद्रित केली पाहिजेत, वस्तूंनी आपली मनं त्याच्याकडे ओढू नयेत। सामान्यत आपल्याला मन केंद्रित करणं भाग पडतं। वस्तूतील ज्या आकर्षणाचा आपण प्रतिकार करू शकत नाही त्या आकर्षणामुळे आपली मनं त्या वस्तूंवर केंद्रित करणं आपल्याला भाग पडतं। मनाच्या निरोधासाठी आणि त्याला आपल्या इच्छेनुसार कुठेही नियुक्त करण्यासाठी विशेष प्रकारच्या अभ्यासाची आवश्यकता असते, त्या वाचून ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही। धर्माच्या साधनेसाठी मनाचा संयम अत्यंत आवश्यक आहे। या साधनेत मनाला मागे वळवून त्याला स्वतःवरच स्थिर करावं लागतं। मनाला वळण लावण्यासाठी पहिली पायरी आहे प्राणायाम। नियमित श्वासोच्छ्वासामुळे शरीर समतोल अवस्थेत राहतं, मग मनापर्यंत पोहोचणं सोपं जातं। प्राणायामासंबंधी विचार करण्याची पहिली गोष्ट म्हणजे आसन होय। ज्या अवस्थेत मनुष्य आरामात बसू शकतो तेच त्याच्यासाठी योग्य आसन। पाठीचा कणा मोकळा ठेवला पाहिजे आणि शरीराचं वजन बरगड्यांवर तोलून धरलं पाहिजे। मनाला कृत्रिम साधनांनी आवरून धरण्याचा प्रयत्न करू नका, या बाबतीत साधा प्राणायाम पुरेसा आहे। मनाची एकाग्रता साधण्यासाठी देहदंडात्मक तपश्चर्या ही चुकीची आहे, तिचा अवलंब करू नका। मनाचं कार्य शरीरावर आणि शरीराचं कार्य मनावर होतं, त्यांची एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया होते। मनाची प्रत्येक अवस्था ही शरीरात एक तदनुरूप अवस्था निर्माण करत असते आणि शरीरातील प्रत्येक कार्य हे मनावर तदनुरूप परिणाम करत असतं। तुम्ही शरीर आणि मन यांना दोन स्वतंत्र वस्तू माना किंवा त्या दोन्ही एकच आहेत, एकाच वस्तूचा शरीर हा स्थूल भाग असून मन हा सूक्ष्म भाग आहे असं माना, त्याने फरक काही पडत नाही। ती एकमेकावर क्रिया प्रतिक्रिया करतात। मन हे सतत शरीर बनत असतं। मनाला वळण लावताना शरीराच्या द्वारा त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं असतं। शरीर हाताळणं हे मन हाताळण्यापेक्षा सोपं आहे। साधन किंवा उपकरण जितकं सूक्ष्म तितके त्यातील सामर्थ्य अधिक असतं। मन हे शरीरापेक्षा फार सूक्ष्म असून ते अधिक सामर्थ्यवान आहे, या कारणासाठी शरीरापासून प्रारंभ करणं अधिक सोपं आहे। प्राणायामाचं शास्त्र म्हणजे मनापर्यंत पोहोचण्यासाठी शरीराच्या द्वारे कार्य करणं होय। या मार्गानं आपण शरीरावर ताबा मिळवतो आणि मग शरीरातील सूक्ष्म कार्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते। अधिकाधिक सूक्ष्म आणि अधिक आतील अशा कार्याची जाणीव होता होता आपण मनापर्यंत पोहोचतो। शरीरातील सूक्ष्म क्रियांची जाणीव आपल्याला व्हायला लागताच त्या आपल्या ताब्यात येतात। काही काळानंतर तुम्हाला शरीरावरील मनाच्या कार्याची जाणीव होऊ लागेल, त्याचप्रमाणे तुम्हाला मनाच्या अर्ध्या भागाचं त्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागावरील कार्य जाणवायला लागेल आणि मन ज्ञानतंतूंच्या केंद्रांना शक्ती पुरवत असल्याचंही जाणवेल. कारण मनच ज्ञानतंतूंचं नियमन आणि शासन करत असतं. मन हे निरनिराळ्या ज्ञानतंतूंच्याद्वारे कार्य करीत असल्याचं तुमच्या अनुभवाला येईल. अशा रीतीने नियमित आणि पद्धतशीर प्राणायामाने प्रथम स्थूल शरीरावर आणि नंतर सूक्ष्म शरीरावर ताबा मिळवून मनाचं नियमन करता येतं. प्राणायामाच्या पहिल्या प्रक्रियेत मुळीच धोका नसून ती अत्यंत आरोग्यदायक आहे. तिच्यामुळे तुम्हाला निदान चांगलं आरोग्य लाभून तुमचं स्वास्थ्य सामान्यपणे सुधारेल. प्राणायामाच्या इतर प्रक्रिया हळूहळू आणि काळजीपूर्वक सुरू केल्या पाहिजेत.

नमस्कार मंडळी, काय म्हणतायत, कसे आहात सगळे? मी आहे तुमची मैत्रीण, तुमची आरजे आरजे गौरी. आणि आजचा आपला विषय असा आहे ज्याच्याबद्दल बोलताना मला वाटतं आवाजामध्ये आपोआपच एक वेगळी एनर्जी येते. कारण आज आपण बोलणार आहोत अशा पिढीबद्दल जी फक्त उद्याचं भविष्य नाही तर आजची ताकद आहे. होय मंडळी, आजचा आपला विषय आहे युवा शक्ती. पण एक मिनिट, युवा म्हणजे नक्की कोण? फक्त वयाने 18, 20 किंवा 25 वर्षाचा असणारा का? तर नाही. माझ्या मते ज्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही स्वप्न आहेत, ज्याच्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, जो पडल्यानंतर म्हणतो एकदा अजून प्रयत्न करतो आणि ज्याला वाटतं मी काहीतरी बदल घडवू शकतो, तो प्रत्येक माणूस युवा आहे. आणि म्हणून आजचा एक तास आपण फक्त भाषण देणार नाही आहोत. आज आपण गप्पा मारूयात आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या करिअरबद्दल, अपयशाबद्दल, मैत्रीबद्दल, मोबाईल आणि सोशल मीडियाबद्दल आणि त्या एका प्रश्नाबद्दल जो कधी ना कधी प्रत्येक तरुणाच्या मनात येतो. मी आयुष्यात खरंच काही करू शकेन का? तर उत्तर आताच सांगते मित्रांनो, हो नक्कीच करू शकता. पण कसं याबद्दल आजच्या या खास कार्यक्रमात बोलणार आहोत. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात आपला आजचा खास कार्यक्रम युवा शक्तीचा आणि तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आहे तुमच्यासोबत आरजे गौरी. एक प्रश्न विचारू का? लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? डॉक्टर, टीचर, पोलीस ऑफिसर, ॲक्टर, क्रिकेटर की माझ्यासारखं आरजे? लहान असताना किती सहज उत्तर द्यायचो ना आपण, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. पण जसं वय वाढत जातं तसं त्या स्वप्नांच्या आजूबाजूला प्रश्न जमा होऊ लागतात. काय वाटतं तुम्हाला, यामध्ये करिअर आहे का? लोक काय म्हणतील? आपल्याला जमेल का? पैसे मिळतील का? आणि सगळ्यात डेंजरस सेंटेन्स, अरे हे आपल्यासारख्यांसाठी नाही. का नाही? स्वप्न बघण्याआधी आपल्या बँक बॅलन्सची परमिशन घ्यायची असते का? आपण कोणत्या शहरात जन्मलो, आपले मार्क्स किती आहे की आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर आपली स्वप्न ठरवायला हवीत का? नक्कीच नाही. हो, म्हणजे प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. मेहनत लागते, प्लॅनिंग लागते, कधी कधी प्लॅन बदलावाही लागतो. पण स्वतःला कमी समजून स्वप्न सोडणं आणि परिस्थिती समजून स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग शोधणं, या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि माझ्या या सगळ्या यंग मित्रमैत्रिणींना आज मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचं स्वप्न सगळ्यांना समजेलच असं नाही मित्रांनो. काही लोक हसतील, काही लोक म्हणतील की याचं काहीच होणार नाही. पण तुमचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं नाही ना, ते तुम्ही पाहिलंय, म्हणून त्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच. कारण फक्त स्वप्न पाहणारे हजारो असतात, पण त्या स्वप्नांसाठी रोज उठून काम करणारेच शेवटी स्वतःची ओळख निर्माण करतात. मंडळी, आता जरा मनापासून बोलूया. कारण युथ म्हटलं की फक्त एनर्जी, मस्ती, ड्रीम्स एवढंच नसतं ना, त्यामागे प्रेशर सुद्धा असतं. एक्झामचं प्रेशर, करिअरचं प्रेशर, जॉब मिळवायचं प्रेशर, घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स आणि त्यात सोशल मीडिया उघडलं की अजून एक प्रेशर. कोणी 21व्या वर्षी बिझनेस सुरू केलाय, कोणी 23व्या वर्षी परदेशात गेलंय, कोणाची ड्रीम जॉब लागली आहे, कोणी नवीन कार घेतली आहे, आणि आपण स्क्रीनकडे पाहत बसतो आणि मनात विचार करतो सगळे पुढे चाललेत, मीच मागे राहिलोय का? तर माझं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येकाचं आयुष्य एकाच टाइमटेबलवर चालत नाही ना. कोणाला सक्सेस 20व्या वर्षी मिळते, कोणाला 30व्या वर्षी, कोणाला 40व्या वर्षी. महत्वाचं हे नाही की तुम्ही किती लवकर पोहोचतायत, महत्वाचं हे आहे तुम्ही चालणं थांबवलं का नाही. एक्झाममध्ये कमी मार्क्स आले, दॅट्स ओके, पुढे काय करता येईल हे महत्वाचं. इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही, ठीक आहे, पुढचा इंटरव्ह्यू आहे ना अजून. एखादी अपॉर्च्युनिटी हातातून गेली, वाईट तर वाटेलच, पण एक अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे आयुष्यातल्या सगळ्याच अपॉर्च्युनिटी संपल्या असं नाही ना. आपण फेल्युअर कडे ना फुल स्टॉप म्हणून पाहतो, पण कदाचित ते फक्त कॉमा असेल. म्हणून आज जर कोणी ऐकत असेल आणि त्याला वाटत असेल गौरी माझं काहीच मनासारखं होत नाहीये, तर माझं एकच म्हणणं आहे, आजचा दिवस खराब असू शकतो,
एखादा महिना खराब असू शकतो, कदाचित एखादं वर्षही कठीण असेल, पण त्यावरून तुमचं पूर्ण आयुष्य ठरतं का? तर नाही. थोडं थांबा, शिका, पुन्हा प्रयत्न करा, कारण पडणं ही हार नाही आहे. पडल्यानंतर उठायलाच नकार देणं ही खरी हार आहे. आता एक असा विषय काढूया ज्याच्याशिवाय आजची युथ कंप्लीट होणारच नाही, मोबाईल आणि सोशल मीडिया. आता खरं सांगा मित्रांनो, सकाळी डोळे उघडल्यानंतर देवाचं नाव आधी घेता की नोटिफिकेशन्स चेक करतात तुम्ही? फक्त 2 मिनिटं इंस्टाग्राम बघतो आणि अचानक अर्धा तास गायब. काय करतो आपण? रील्स, पुढची रील्स, आणखी एक रील, ही शेवटची, आणि ही शेवटच्या रील नंतर आणखी 25 रील्स. टेक्नॉलॉजी वाईट आहे असं अजिबात नाही, उलट आजच्या युथकडे अशी ताकद आहे जी आधीच्या अनेक पिढ्यांकडे नव्हती. एका मोबाईलमधून तुम्ही शिकू शकता, बिझनेस करू शकतात, तुमचं टॅलेंट जगाला दाखवू शकतात, नवीन स्किल शिकू शकतात, दूर असलेल्या माणसांशी कनेक्ट करू शकतात. प्रॉब्लेम मोबाईलमध्ये नाही आहे हो, प्रॉब्लेम आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय यात आहे. एकदा स्वतःला विचारा, मी दिवसात किती कंटेंट कंझ्युम करतो आणि किती क्रिएट करतो, किती वेळ दुसऱ्यांचं आयुष्य पाळतो आणि किती वेळ स्वतःचं आयुष्य घडवतो. कारण मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या आयुष्याची स्टोरी इतकी सुंदर बनवा की दुसऱ्यांच्या स्टोरीज बघण्यात तास घालवण्याची गरजच पडणार नाही. आणि सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य परफेक्ट नसतं. आपण लोकांच्या हायलाइट्स बघतो आणि त्याची तुलना आपण आपल्या बिहाइंड द सीन्स सोबत करतो. ते थांबवायला हवं. तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या मित्राशी नाही, तुमच्या क्लासमेटशीही नाही, इंस्टाग्रामवरच्या इन्फ्लुएन्सरशीही नाही. तुमचा खरा कॉम्पिटिशन कालच्या तुमच्याशीच आहे. कालपेक्षा आज 1% चांगले व्हा, बस. 1 वर्षानंतर फरक तुम्हालाच जाणवेल. मंडळी, आपण सक्सेसबद्दल बोलतो, पण मला आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. मोठा पगार मिळवणं सक्सेस आहे, चांगलं करिअर बनवणं सक्सेस आहे, स्वतःचं घर गाडी घेणंही सक्सेस आहे, पण त्याचसोबत चांगला माणूस बनणं ही सुद्धा सक्सेस आहे. आजचा युथकडे एनर्जी आहे, आयडियाज आहेत, टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, आवाज आहे, मग ही ताकद फक्त स्वतःपुरती का वापरायची? आपल्या आसपास एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये मदत करणं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला टेक्नॉलॉजी समजावून सांगणं, पर्यावरणासाठी छोटंसं काम करणं, चुकीच्या गोष्टींविरुद्ध योग्य पद्धतीने आवाज उठवणं, एखाद्या निराश मित्राला मी आहे तुझ्या सोबत एवढं सांगणं, यासाठी 1,00,000 रुपये लागत नाही, फक्त संवेदनशील मन लागतं. देश बदलायला प्रत्येकाला नेता बनण्याची गरज नसते. आपण आपल्या छोट्या जगात जबाबदारीने वागायला सुरुवात केली तरी बदल सुरू होतो. ट्रॅफिक सिग्नल्स तोडणार नाही, कचरा रस्त्यावर फेकणार नाही, मुलगा मुलगी असा भेद करणार नाही, दुसऱ्याच्या कामाचा आदर करणार, स्वतःचे हक्क समजून घेऊन पण आपल्या जबाबदाऱ्याही विसरणार नाही, ही सुद्धा युवा शक्तीच आहे. कारण देशाची ताकद फक्त त्याच्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर ठरत नाही, त्या देशाची तरुण पिढी कशी विचार करते यावर सुद्धा ठरते. आता कार्यक्रम संपायला थोडाच वेळ आहे, म्हणून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. तुम्ही कुठेही असाल, कॉलेजमध्ये, घरी, कामावर, प्रवासात, फक्त काही सेकंद स्वतःचा विचार करा. आजपासून 5 वर्षांनी तुम्हाला स्वतःला कुठे पाहायचं आहे? नोकरी करताना, स्वतःचा बिझनेस चालवताना, एखाद्या स्टेजवर की एखादी परीक्षा क्लिअर केलेली, स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी केल्याचा आनंद घेताना, किंवा फक्त आजच्या पेक्षा अधिक कॉन्फिडंट आणि समाधानी व्यक्ती म्हणून? चित्र डोळ्यासमोर आलं. आता दुसरा प्रश्न, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा तुम्ही काय करत आहात? हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्वाचा आहे. कारण एक दिवस मी करेन म्हणता म्हणता वर्ष निघून जातं. परफेक्ट मंडे येणार नाहीये, परफेक्ट मंथ येणार नाही, परफेक्ट सिच्युएशन येणार नाही. सुरुवात इम्परफेक्ट असली तरी चालेल, पण एक पेज वाचा, एक ऍप्लिकेशन भरा, 10 मिनिटं प्रॅक्टिस करा, एक नवीन स्किल शिकायला सुरुवात करा, एक चुकीची सवय कमी करा,
पण काहीतरी सुरू करा, कारण छोट्या छोट्या पावलांनीच मोठे प्रवास पूर्ण होतात. आणि मंडळी, आपल्या आजच्या युवा शक्ती या खास प्रवासाचा शेवट जवळ आला आहे, पण कार्यक्रम संपतोय विषय नाही, कारण युवा शक्ती हा एका तासाचा विषय नाही. ती रोज सकाळी उठून पुन्हा प्रयत्न करणाऱ्या त्या प्रत्येकांमध्ये आहे, स्वप्नांसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, पहिली नोकरी शोधणाऱ्या तरुणांमध्ये आहे, स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करणाऱ्या मुलामुलींमध्ये आहे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या व्यक्तीमध्ये आहे. आणि हजार अडचणी असून सुद्धा मी प्रयत्न सोडणार नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येकामध्ये युवा शक्ती आहे. आजच्या कार्यक्रमातून फक्त 4 गोष्टी सोबत घेऊन जा. स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा, अपयश आलं तरी पुन्हा उभे रहा, आणि स्वतः यशस्वी होताना दुसऱ्यांसाठीही चांगला माणूस बना. कारण तुमच्याकडे डिग्री असेल, टॅलेंट असेल, टेक्नॉलॉजी असेल, पण त्या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे वेळ आहे, ऊर्जा आहे, स्वप्न आहेत, आणि तुमच्याकडे बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून स्वतःला कधीच छोटं समजू नका. कदाचित आज तुमचं नाव कोणी ओळखत नसेल, पण उद्या तुमच्या कामामुळे तुमची ओळख निर्माण होऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वाट मिळण्याची वाट पाहणारी पिढी युवा नसते, स्वतःची वाट स्वतः तयार करणारी पिढी म्हणजे खरी युवा शक्ती. याच सुंदर विचारासोबत मी आरजे गौरी तुमचा ह्या कार्यक्रमात निरोप घेते. हसत रहा, स्वप्न पाहत रहा, आणि ती पूर्ण करण्यासाठीची मेहनत करत रहा. कारण आजचा युवा सक्षम असेल तर उद्याचा भारत नक्कीच अधिक सुंदर असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन गप्पांसोबत आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी सोबत. तोपर्यंत ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे कट्टा मध्ये आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्ही कधी ऐकलंय का लिव्हर मध्ये साचलेली घाण मुळासकट काढायची असेल तर फक्त 3 भाज्या खा। ऐकायला भन्नाट वाटतंय ना, पण जरा थांबा। लिव्हर म्हणजे घरातला असा शांत सदस्य आहे जो आपलं काम सतत करत असतो आणि आपण मात्र त्याच्याकडे लक्षच देत नसतो। आपण काय खातो, किती खातो, रोजच्या आहारात भाज्या किती आहेत, व्यायाम आणि झोप कशी आहे, या सगळ्याचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो। म्हणूनच आजच्या आरजे कट्टामध्ये आपण एका भन्नाट पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत। लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या ताटात कोणत्या भाज्यांना स्थान दिलं गेलं पाहिजे। पालक, ब्रोकोली, कोबीसारख्या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्व आणि इतर पोषक घटक असतात, पण लक्षात ठेवा, कोणतीही एक भाजी लिव्हरमधली घाण झटक्यात साफ करू शकत नाही। म्हणून आज आपण सोशल मीडियावरील दाव्यांमागचं सत्य जाणून घेणार आहोत। डिटॉक्सच्या नावाखाली फसव्या दाव्यांपासून आपण सावध राहणार आहोतच आणि लिव्हरची खरी काळजी कशी घ्यायची हे समजून घेणार आहोत। चला तर मग आजचा आरजे कट्टा करूया थोडा हेल्दी, थोडा मजेशीर आणि भरपूर माहितीपूर्ण आरजे शुभांगी सोबत। आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि मेहनती अवयव म्हणजे यकृत। यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतं, रक्त शुद्ध करतं आणि पचन प्रक्रियेतही मोठी भूमिका बजावतं। पण चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे यकृतावर ताण येतो। मात्र अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर जोसेफ सलहाब यांनी सांगितलेल्या या 3 भाज्यांचा नियमित आहारात समावेश केला तर यकृत दीर्घकाळ स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू शकतं। त्यांनी शेअर केलेल्या इंस्टाग्राम व्हिडिओत सांगितलं, मी एक यकृताचा डॉक्टर म्हणून दररोज या 3 भाज्या खात असतो। यकृत निरोगी ठेवण्यासाठी या सर्वोत्कृष्ट भाज्या आहेत। आणि शेवटची भाजी ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल। चला पाहूया त्या 3 जादुई भाज्या ज्या तुमच्या यकृताला पुन्हा नवजीवन देऊ शकतात। लिव्हरमध्ये साचलेली घाण स्वच्छ करणाऱ्या 3 भाज्या त्या कोणत्या? ब्रोकोली। डॉक्टर सलहाबा म्हणतात, ब्रोकोली यकृताची विषारी द्रव बाहेर काढून टाकण्याची क्षमता वाढवतं। त्यात सुल्फोराफेन नावाचं संयुग असतं जे यकृतातील डिटॉक्स एन्झाईम्स सक्रिय करतं। त्यांचं म्हणणं आहे की जर ब्रोकोली आवडत नसेल तर त्याच कुटुंबातली कोबी, कॅलिस किंवा ब्रुसेल्स स्प्राउट्स खाल्ल्या तरीही तितकाच फायदा होतो। त्यानंतर बीट। बीटमध्ये बेटालेन्स नावाचं संयुग असतं, हेच त्याला लाल जांभळा रंग देत असतं। बेटालेन्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून यकृताला शांत आणि बळकट करतात। बीटमुळे यकृतातील दाह कमी होतो आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात। त्यामुळे दररोज बीटचं सूप, सॅलड किंवा रस घेतल्यास लिव्हर क्लीन मशीन बनू शकतं। आर्टिचोक। तिसरी भाजी म्हणजे आर्टिचोक, आणि ते नाव ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं, हो ना? आर्टिचोक ही एक हिरव्या पानांची भाजी आहे जी भारतात फारशी सर्वसामान्य नाहीये, पण परदेशात विशेषतः युरोप, अमेरिका आणि मेडिटेरियन देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे। आर्टिचोकमध्ये सायनारिन नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं। ते यकृताचं रक्षण करतं आणि त्याची कार्यक्षमता सुद्धा वाढवतं। तेव्हा श्रोते हो, काय लक्षात घ्याल, ब्रोकोली, बीट आणि आर्टिचोक या 3 भाज्या यकृताच्या डिटॉक्स प्रक्रियेला वेग देतात, दाह कमी करतात आणि शरीरातले विषारी द्रव काढून टाकतात। जर तुम्हालाही यकृत दीर्घकाळ निरोगी ठेवायचं असेल तर या भाज्या नक्कीच आहारात जोडल्या पाहिजेत। आजच्या आरजे कट्ट्यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात घेऊया, लिव्हर साफ करण्यासाठी जादूची भाजी नाही, पण लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या सवयी नक्की आहेत। ताटात विविध भाज्या ठेवल्या पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे, नियमित शारीरिक हालचाल करा आणि डॉक्टरांनी काही वैद्यकीय समस्या सांगितल्या असतील तर त्यांचं योग्य मार्गदर्शन घ्या।
कारण आरोग्याच्या बाबतीत व्हायरल माहितीपेक्षा विश्वासार्ह माहिती महत्वाची असते. लिव्हर आपल्यासाठी दिवस रात्र काम करतं, मग त्याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे, हो ना. तेव्हा मी आरजे शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे कट्ट्यामधून तुम्हाला एवढंच सांगते, डिटॉक्सच्या शॉर्टकटपेक्षा रोजच्या चांगल्या सवयींचा मार्ग निवडा. कारण निरोगी शरीरासाठी जादू नाही तर योग्य जीवनशैली गरजेची आहे. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

0: जीवंत करत असते. आज आपल्यासोबत असेच एक कलाप्रेमी व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी कोणत्याही औपचारिक चित्रकला शिक्षणाशिवाय आपल्या प्रतिभेला स्वतःच्या मेहनतीने आकार दिला. बँकेतील जबाबदारीची नोकरी सांभाळताना मनातली चित्रकलेची आवड जपली आणि कोरोना काळातील टाळेबंदीने जणू त्यांच्या या सुप्त कलाकाराला पुन्हाच जाग केलं. पेन्सिलच्या साध्या रेषांमधून भारतरत्न सन्मान प्राप्त महान व्यक्तिमत्वांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांची तब्बल 60 स्केचेस त्यांनी साकारलेली आहेत. विशेष म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या चित्राला राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवण्याचा बहुमान सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या सुंदर कलाप्रवासाची गोष्ट. तर आपलं मनपूर्वक स्वागत आहे रेडिओ मनभावांच्या टीम मध्ये.
1: नमस्कार.
0: आपण स्वागत करूया श्री अनिल रामभाऊ पाटील यांचं. सर, सर्वप्रथम आपल्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. चित्रकलेची आवड आपल्याला नेमकी कधी आणि कशी लागली?
1: चित्रकलेची आवड तशी शालेय जीवनामध्ये जेव्हा आपण चित्रकलेच्या विषय असतो तेव्हापासूनच लागली मला ती तशी आवड. पण खरी आवड निर्माण झाली ती 11वीत असताना, सायन्सला असताना. जीवशास्त्राचं जे किंवा बायोलॉजीच्या ज्या प्रयोग वया असतात त्यातले मी काही चित्र काढायचो, तर ते चित्र बघून आमच्या सरांना त्याचं फार आकर्षण वाटायचं. त्यामुळे मग मुलं पण माझ्याकडून, इतर जे विद्यार्थी असायचे ते पण माझ्याकडून मग चित्र काढून घ्यायचे. तर शेवटी वर्षाच्या शेवटी जे माझी चित्रकलेची वय जी असायची ते सर जमा करून घ्यायचे तेव्हा. तर त्यापासून मला असं वाटायला लागलं की आपण चित्र काढू शकतो. आणि 11वीत असतानाची ही गोष्ट, पण तोपर्यंत मी चित्रकलेची कुठली स्पर्धा किंवा कुठली परीक्षा वगैरे असं कुठल्याच याच्यामध्ये भाग घेतला नव्हता. पण पुढे जाऊन मग जेव्हा मी कॉलेज जीवनात आलो, माझं शिक्षण एम जे कॉलेजमध्ये झालं होतं, तर एम जे कॉलेजमध्ये असताना असंच मी प्रासंगिक मग मला चित्र काढायची आवड लागली. त्यात माझ्या एक मित्रांनी माझ्यासोबत जे शिकत होते त्यांनी मला असं सुचवलं की आपण आता कॉलेजमध्ये आहोत तर काही क्रिकेटर किंवा काही गायक किंवा काही सिनेकलावंत यांच्या जन्मतिथीनुसार किंवा त्यांच्या पुण्यतिथी असेल किंवा वाढदिवस असेल तर आपण असं काही चित्र काढून बँकेच्या महाविद्यालयाचं नोटीस बोर्ड असतं लागलेले असतात प्रत्येक विभागाचे. आता मी कॉमर्सला होतो, मी तर कॉमर्स बिल्डिंगचं स्वतंत्र एक नोटीस बोर्ड होतं, तर त्या याच्यामध्ये मी त्याच्यावर मी काही माझे चित्र काढून लावायला लागलो. मग तेव्हापासून मग अशी आवड निर्माण झाली मला. पुढे मग नोकरी लागली, नोकरीमध्ये बँकेत नोकरी लागली मला. त्यामुळे बँकेची नोकरी म्हणजे पूर्ण 7 तास मी तिथे बांधलेलं राहायचं, त्यामुळे तेव्हा मला काही करता आलं नाही. तरी मग मी तसं अजून मधून एखादं 2 चित्र काढत राहायचो. पुढे मग असं वेळ आली, कोरोनाची परिस्थिती आली, तर कोरोनामध्ये मग मला जवळजवळ 20-25 दिवस मी तिथे ऍडमिट होतो समजा तिथे. तर मग या पिरियडमध्ये असं विचार आला मनात की आपण रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी करायचं, आपण वेळेचा सदुपयोग करायचा. तर त्याच काळात माझी एक मुलगी पुण्यामध्ये आर्किटेक्टचा अभ्यास करत होती, तर ती पण त्या पिरियडमध्ये मग सुटी असल्यामुळे ती घरी आली होती. तर तिचं काही ड्रॉइंग मटेरियल तिच्याजवळ होतं, तर मग मी तिच्याकडूनच काही ड्रॉइंग मटेरियल घेतलं, कारण त्यावेळेस दुकान वगैरे सगळे बंद होते. त्यामुळे मग तिचे जे शीट होते, ड्रॉइंगचे शीट, ते पाठीमागून वापरलेले शीट मी पाठीमागून कोरी जी बाजू होती त्याचा मी उपयोग केला. त्यानंतर तिचे काही ड्रॉइंग मटेरियल पेन्सिल वगैरे होत्या, तर मी साध्या फक्त आधी ब्लॅक जी पेन्सिल होती तिच्यापासून मी सुरुवात केली. तर असं करता करता माझी त्या पिरियडमध्ये जवळजवळ 50 चित्र माझे झाले मी काढून त्या आवडीमधून. पण मग बँकेमध्ये असताना मी ते लोकांना दाखवले, तर त्यांचा असा आग्रह होता की याचं तुम्ही प्रदर्शन करायला पाहिजे. पण मला असं तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता की मी जे चित्र काढलेले व्यवस्थित आहे की नाही, बा की लोकांना आवडतील की नाही. तर आमच्या जे माझे सहकारी होते त्यांच्या अनुभवातून मी आता मला असं लक्षात आलं की आपण जी चित्र काढलेली आहे ती बघण्यासारखी आहेत, लोक ओळखू शकतात. तर मी मग असं करताना जे आपली एकमेव कला दालन होतं जळगावमधलं, तर मी त्यांच्याशी संपर्क केला. मग तेव्हा तर तेव्हा काही हरकत नाही, तुम्ही मला दाखवा नाही ते, आम्ही आमच्या पुण्याला थर्टीकडे पाठवू म्हणे. त्यांनी जर म्हणे त्यांना आपल्याला परवानगी दिली तर आपण त्यांना प्रदर्शन लावू शकतो. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होता, तर मग त्यांनी

0: मला कळवलं गॅलरीवाल्यांनी, कला दालनवाल्यांनी की तुम्हाला या तुमच्या चित्रांना मंजुरी मिळालेली आहे तर आपण ते लावू शकतो. तर मग माझं असं लक्षात आलं की अमृत महोत्सव आहे, तर यानिमित्त आपण भारतरत्नांची काही चित्र आपण यांचं काही विशेष प्रदर्शन करू शकतो का, म्हणजे ते कलानुरूप होईल बा काल समयोचित. तर माझ्याकडे ऑलरेडी त्यातले काही होते, तर मी असा अभ्यास केला की 9 भारतरत्न असे आहेत सर्वात जास्त ते महाराष्ट्रातून आहेत, आणि टोटल जवळजवळ त्यावेळेस 39-40 लोक होते ते ह्या व्यक्ती. तर ऑलरेडी माझ्याकडे 9 होते भारत महाराष्ट्रातले, ते आणि इतर 6 असे मी 15 जी भारतरत्न व्यक्तिमत्व होतं त्या सर्वांची चित्र तिथे लावलीत, आणि इतर अशी जवळजवळ 50 चित्र होती माझी. तर त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. काही कलारसिक पण मला त्यातून माझा त्यांनी स्तुती केली, प्रशंसा केली, त्यामुळे असा यातून मला अजून प्रेरणा मिळाली. त्यानंतर संस्कार भारतीचं प्रांतस्तरीय आमचं एक अधिवेशन झालं सर्व कला कलाकारांचं. त्याच्या आधी मला संस्कार भारतीच्या इथल्या लोकांनी मला माझ्याशी संपर्क करून मला कला संस्कार भारतीचं कला साधक बनवून घेतलं त्यांनी. आणि मग आम्ही असं जवळजवळ 15 व्यक्तिमत्वांचं जे भारतरत्न होते त्यांचं प्रदर्शन घेऊन मग आम्ही प्रांतस्तरीय जो बीडला कला साधक संगम झाला त्याच्यामध्ये मग या सर्वांचं मी तिथे प्रदर्शन केलं. तर आमच्या त्या दिवशी त्यावेळेस कला साधक कला संगम मध्ये स्नेहलताई पाठक म्हणून ज्या होत्या त्या आमच्या तिथे त्या कला साधक होत्या, तेव्हा त्या अध्यक्ष नव्हते आमच्या तिथे. तर त्या दिवशी त्यांनी आमचं तेच कला साधक संगम मध्ये माझं ते प्रदर्शन बघितलं. आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत संदीप पाठक, आता जे अभिनेते म्हणून आहेत, तर त्या कार्यक्रमाच्या समारोपाला त्यांना तिथे निमंत्रित केलं होतं. तर त्या कार्यक्रमाच्या समारोपाला ते आलं तिथे, त्यांनी तिथे त्या माझ्या प्रदर्शनाला भेट दिली, माझ्या बरोबर काही चित्र फोटो वगैरे काढले. आणि त्या दिवशी नेमकं 25 डिसेंबर होता, त्या दिवशी अटल बिहारींचा त्या दिवशी वाढदिवस असतो, त्या दिवशी त्यांनी मला आवडीनं त्यांच्या फोटो जवळून माझा त्यांची फोटो काढला, त्यांनी स्तुती केली.
1: सर मगाशी बोलताना आपण म्हणालात की तुमच्या कुटुंबात सुद्धा अनेक कलाकार आहेत, घरचं वातावरण आपल्या कला प्रवासाला कसं पोषक ठरलं त्याबद्दल बोलूयात ना.
0: चालेल. माझे वडील कलाध्यापक होते,
1: बर
0: 1974 मध्ये ते आम्हाला सोडून गेले. मला फक्त त्यांचा कलेचा वारसा मिळाला, त्यांचं मार्गदर्शन मला दुर्दैवाने मिळालं नाही. जर आज समजा ते हयात असते तर मला अजून पुढे मी त्यात काही करू शकलो असतो. दुर्दैवाने माझं दुर्दैव म्हणेल मी ते की मला त्यांचं मार्गदर्शन लाभलं नाही. तर कला वारसा म्हणून मी त्यांना म्हटलं आता आपण त्यांचा कला वारसा घेऊ आणि मग पुढे काहीतरी करू. त्यामुळे मग मी त्यांचं कला वारसा घेतला. आणि मग कला पेन्सिल मधून काही करता येईल का, कारण माझे बहुतेक सर्व चित्र जी आहेत ती पेन्सिल मधून आहेत. तर मी मग ते कला पेन्सिल चित्र म्हणून मी त्याला पुढे गती दिली. माझ्या कुटुंबामध्ये माझे मोठे बंधू आहेत, ते रेल्वेतून आता रिटायर झालेले आहेत, ते पण असे त्यांना काही शिकलेले नाही आहे, पण त्यांनी एक छंद म्हणून साबणावर त्यांनी मूर्ती कोरायला आवड निर्माण झाली त्यांना.
1: आणि
0: साबणावर आणि साबणावर त्यांनी बहुतेक मूर्ती कोरल्या. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी मग असं म्हटलं की सॉफ्ट स्टोन वापरून आपण काही करू शकतो,
1: त्याच्यावर कोरीव काम करू.
0: सॉफ्ट स्टोन जो आहे फक्त राजस्थान मध्ये मिळतो, तर ते गुजरात मध्ये त्यांनी नोकरी केली, तर त्यांनी गुजरात मधून तो मागवला सॉफ्ट स्टोन. त्यांनी तिथेही मग त्याच्यावर काही मूर्ती त्यांनी
1: कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्ती घडवलेल्या आहेत
0: त्यांनी, काही गणपतीच्या आहेत, काही देवीच्या आहेत, आणि काही असे महात्मा गांधी वगैरे, शिवाजी महाराज, गणपती, त्यानंतर असे जे महत्वाच्या व्यक्ती आहे त्यांनी त्यावर कोरलेले. तर त्यांनी पण अशा कोरले आहेत, म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांनी असा संग्रह केलेला आहे. त्यानंतर माझे जे चित्र पेन्सिल चित्रांचं प्रदर्शन आहे, आमचा अखेर भारतीय स्तरावरचा जो कला साधक संगम मेळावा आहे तो 2024 मध्ये बेंगळुरू येथे श्री श्री रविशंकरजी जो ज्यांचा जो आश्रम आहे तिथे त्यांनी तो संस्कार भारतीतर्फे अखिल भारतीय आयोजित केला होता. तर त्या कला साधक संगम मध्ये अखिल भारतीय स्तरावरून जवळजवळ 2200 लोक कला साधक तिथे सामील झाले होते. त्यामध्ये जवळजवळ 150 चित्रकार होते. तर त्या चित्रांमध्ये माझं एकमेव पेन्सिल चित्र होत, त्याच्यामध्ये मी त्यांनी मला जो विषय दिला होता सामाजिक समरसता, त्यावरून मग मी विठ्ठलाचं चित्र जे आहे, विठ्ठलांचं एक म्हणजे सुप्रसिद्ध चित्र आहे, चल विठू माझा लेकरवाळा संघे गोपाळांचा मेळा, तर जे चित्र मी त्यासाठी निवडलं ते दिल्लीला पाठवलं, तिथून त्यांना त्यांची संमती घेतली, त्यांनी मला परवानगी दिली आणि मग मी जवळजवळ 3 फूट ते 3 फूट आता ते चित्र मी पेन्सिलनं रंगीत पेन्सिलनं साकारलं आणि मला त्याची परवानगी त्या कला साधक संगम मध्ये लावण्याची परवानगी दिली. तर त्या तिथे जवळजवळ 150 चित्र होते, त्याच्यामध्ये माझं एकमेव पेन्सिल चित्र होतं.
1: वा वा, छान तर छानच. सर मला सांगा ना, एखादं व्यक्तिमत्व जे असतं ते स्केच करण्यापूर्वी त्याच्याविषयी काही अभ्यास करावा लागतो का, किंवा त्याची माहिती घेणं हे महत्वाचं असतं का?
0: हो हो, मी आधी त्या चित्राचा अभ्यास करतो.
1: बर,
0: कि ते चित्र करण्यासारखं आहे का आणि त्या व्यक्तीचं काही विशेष आहे का, की आपण का म्हणून याचं चित्र करायचं, तर असं माझ्या मनाची तयारी करून घेतो मी आधी आणि मग त्याप्रमाणे मी त्या व्यक्तीचं चित्र करतो.
1: आणि नेमकी ती प्रक्रिया कशी सुरू होते, सुरुवातीला कसं आउटलाईन वगैरे?
0: हा हा, तर मी आधी असं त्याची तयारी करतो की या व्यक्तीचा काही वाढदिवस आता आहे का,
1: अच्छा
0: पुण्यतिथी आहे का, किंवा काही स्मरण दिवस आहे का, तर याचा विचार करून मी त्या तयारी करतो आधी आणि मग त्याचा एक चित्र फोटो इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करतो आणि जवळजवळ 4 इंच ते 6 इंच असं एक चित्र मी त्यातलं निवडतो मला जे आवडतो, त्यानंतर मी त्याची प्रिंट करून घेतो आणि मग त्याच्यावर स्केच करून मग त्याच्या डबलचा करतो मी, 4x6 असेल तर मी 8x12 करतो मग तसं, आणि मग त्याचा फोटो वगैरे करून मग त्याच्यावर स्केच करून मी त्याचं चित्र करतो.
1: एका स्केच साठी साधारण किती वेळ द्यावा लागतो?
0: माझ्या मूळनुसार करतो मी, तसं जर म्हटलं तर एक दिवसात मी करू शकतो, पण मग बाकीचे काही काम वगैरे सांभाळून मग मी थोडं करतो असं करून, म्हणजे शक्यतोवर एक दिवसात होऊ शकतं.
1: एखादं स्केच किंवा चित्र पूर्ण झाल्यानंतर अशी भावना कधी मनात येते की आता हे चित्र खरोखर जिवंत झालंय, ती भावना आणि त्यावेळेचे तुमचे जे अनुभव असतात ते कसे असतात त्याबद्दल?
0: हा, याच्याविषयी मी अनुभव सांगतो की जेव्हा माझं 50 चित्रांचं प्रदर्शन झालं तेव्हा जेव्हा कला रसिक आले तेव्हा त्यांना माझ्या चित्रातले डोळे आवडले. माझ्या चित्रातले डोळे ते म्हणजे असं त्यांना जाणवलं की चित्र आपल्याशी बोलत आहे, त्यामुळे मला माझं असं समज झालं की आपले चित्र बोलकी आहेत, हे मला प्रकर्षानं जाणवलं.
1: नक्कीच नक्कीच. आपण वृत्तपत्र संपादक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, तर मग काय फरक जाणवतो, ही कला प्रकार कला प्रवास आहे तुमचा, नंतर वृत्तपत्र संपादक म्हणून सुद्धा काम केलंय आणि त्यासोबत बँकेची नोकरी, कसा अनुभव होता सगळा एकूण?
0: माझी सुरुवात जी झाली ती शिक्षण संपल्यानंतर, मी काय नोकरी नव्हती तेव्हा, झिरो बजेट असल्यामुळे मी त्या दरम्यान शिकत होते, त्या दरम्यान 2 ते 3 ठिकाणी मी खाजगी नोकरी करायचो, तर त्या खाजगी नोकरीबद्दल वेळ काढून मी दैनिक जनशक्तीमध्ये मला त्यांनी पार्ट टाइम म्हणून मला नोकरी दिली त्यांनी. तर त्यांनी मला सुरुवातीला चित्रपट पुरवणे आणि साहित्य पुरवणे अशी जबाबदारी दिली त्यांनी मला. तर त्या पिरियड मधून मग काही साहित्यातल्या व्यक्ती, काही चित्रपटातल्या व्यक्ती, मग यांच्याशी संपर्क, म्हणजे संपर्क म्हणजे लेखांच्या स्वरूपात, तर असा माझी सुरुवात झाली तेव्हा. तर मग तेव्हा पण मी चित्र काढायला लागलो, तर ती जी माझी साहित्याची सहसंपादक म्हणून नोकरी होती ती म्हणजे एक मला नोकरी पाहिजे म्हणून बा आपलं शिक्षण घेतलंय म्हणून तो माझा प्रवास होता तो. त्यानंतर मग तिथे असताना मग मी बँकेची नोकरी दिली, मग बँकेत नोकरी दिली असताना मला बँकेत नोकरी मिळाली, पण बँकेत नोकरी करताना मग मी व्यस्त झालो उलट, त्यामुळे मला चित्र काढता नाही आले. पण मग आमच्या सहकाऱ्यांच्या आग्रहात मी चित्र काढायला लागलो आणि त्यांनी तसे चित्र ते आवडत गेले माझे आणि मग माझा असा चित्र संग्रह वाढत गेला.
1: वा वा वा. आताच तुम्ही म्हटलं की बँकेच्या नोकरीच्या व्यस्ततेमुळे तुम्ही चित्र काढणं बंद केलं होतं, खंड पडला होता चित्र केलेत, पण मग त्या काळात कलाकार अनिल पाटील म्हणून तुमच्या मनात कुठेतरी तो जिवंत होताच आणि म्हणून तुम्ही पुन्हा सुरुवात केली आणि ती सुरुवात मला वाटतं लॉकडाऊन नंतर पुन्हा त्या कार्याला तुमची सुरुवात झाली.
0: बरोबर
1: बरोबर. मग पहिलं जे स्केच सुरू केलं त्या करण्यामागचा तो अनुभव आणि ते कुठलं चित्र होतं नेमकं?
0: हो हो, त्या पिरियड मध्ये किशोर कुमार यांचा जन्मदिवस 4 ऑगस्ट, तर 4 ऑगस्टला मी त्यांचं पहिलं चित्र काढलं. तर 4 ऑगस्टला मी त्यांचं किशोर कुमारांचं पहिलं चित्र काढल्यानंतर मी त्यांची पुण्यतिथी 13 ऑक्टोबरला असतात, तर मग त्याच्या आधी 28 सप्टेंबरला गानसम्राज्य लता दिदींचा वाढदिवस असतो, तर मग या अनुषंगाने मग मी दोघांचं हे करून असं माझ्या मनात आलं की यांचं चित्र काढलं तर आपण, पण मग कालांतराने जसजसे लोकांचे वाढदिवस इतर कलाकार असतील पण त्यांचे वाढदिवस येत गेले तेव्हा मोबाईलचं हे वाढल्यामुळे संपर्क होत गेला माझा याच्याशी माध्यम क्षेत्राशी आणि मग इतर लोकांचे पण मी चित्र काढायला लागलो. तर अलीकडे जाता मी तुम्हाला सांगतो असं की नंतर मी असं संकल्प केला की किशोर कुमारांचं 100 चित्र आपण काढावे. त्याच्या आधी मी सांगतो की दर 4 ऑगस्टला आणि दर 13 ऑक्टोबरला मी खंडवा येथे किशोर कुमारांची समाधी आहे. तर दर 4 ऑगस्टला आणि दर 13 ऑक्टोबरला मी तिथे असतो. आणि विशेष म्हणजे जर दर 4 ऑगस्टला त्यांचं एक नवीन चित्र करतो आणि दर नवीन चित्र काढल्यानंतर त्यांच्या घरी तिथं घर पण आहे आणि त्यांची समाधी पण आहे. तर तिथे समाधीवर जातो, त्यांच्या समाधीवर माझं मस्तक टेकवतो तिथे आणि त्यांच्या माझ्या चित्राचं माझं प्रदर्शन करतो. तर तिथे मोठमोठे लोक पण आलेले असतात, मोठमोठे गायक. आता मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी गायक जॉली मेकर जे आले तिथे, तर त्यांना माझं चित्र मी तिथे फक्त घेऊन बसलेलो असतो. तिथे कार्यक्रम सुरू असतो तिथे आणि स्टेजवर लोक त्यांचे जे चाहते ऑल इंडियामधून चाहते, ऑल इंडियामधून चाहते येतात. त्यांचं राजकोट झालं, तुमचं त्यांचा आग्रा झाला
1: पूर्ण.
0: तर तिथे मी गायक नाहीये, मी फक्त माझं चित्र घेऊन तिथे बसलेलो. तर असं एकदा मी चित्र घेऊन बसलो होतो, तर तिथले SP साहेब होते, तर त्यांनी मला चित्र बघून त्यांनी मला तिथे बोलवलं, आव बोल स्टेज पे आव. तर ते गाणं म्हणताना तिथे मग त्यांनी मला बोलवलं, मी तिथे माझं चित्र घेऊन उभा राहिलो. तर त्यांनी माझं चित्र काढलं तिथे. त्यानंतर ते समाधीवर जवळजवळ सकाळी 10 ते 2 पर्यंत मी माझं चित्र घेऊन मी तिथे उभं. तर जे चाहते आलेले होते ते प्रत्येक चाहते माझं चित्र घेऊन तिथे यायचे आणि मला चित्र आम्हाला चित्र काढते आम्हाला चित्र काढते असं जवळजवळ 2 वाजेपर्यंत नुसतं माझं चित्र घेऊन मी तिथे उभं होतो. त्यानंतर मागच्या वर्षी गायक जॉली मेकर जे आले होते तुम्ही असतात, मी तिथे चित्र घेऊन बसलेलो होतो माझं. तर ते वेळ अरे बरं आपण हे निघालते बोलले, तो त्यांनी मला बरोबर तिथे. तर सुदैवाने माझं एक मी चित्र छोटं एक चित्र बनवलं होतं आणि त्याचं एक फ्रेम करून मला असं वाटलं की मी यांना चित्र द्यावं. तर मी त्यांना माझं त्यावेळेचं काढलेलं चित्र दाखवलं आणि त्यांना माझं चित्रच भेट दिलं त्यांनी. तर त्या खूप खुश होऊन गेले. त्यानंतर समाज माध्यमावरून राजू काजी म्हणून एक चित्र गायक होता, त्यांच्याबरोबर त्यांनी माझं चित्र घेऊन माझ्याबरोबर फोटो काढला. तर असा माझा प्रवास सुरू झाला. तर मी असा तेव्हा संकल्प करून टाकला की येणाऱ्या 2029 मध्ये किशोर कुमारांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर त्यांचं 100 चित्र काढायचे आपण. आता माझा उपक्रम सुरू जायतो 2022 मधून त्यांची पुण्यतिथी आणि जयंतीला मी एक चित्र काढतो, एक तिथे घेऊन जातो. तर 100 चित्र आपण काढावे. त्यानंतर 100 चित्र काढल्यानंतर तिथे किशोर सांस्कृतिक प्रेरणा मंच आहे, ती तिथे कलाकारांसाठी ते दिवसभर ते व्यासपीठ उपलब्ध करून देतात गाण्यासाठी. तर दिवसभर लोक तिथे गाणे म्हणतात. तर मी त्यांना विनंती केली की मी 100 चित्रांचा संकल्प करतो आणि ज्या दिवशी त्यांचा शताब्दी असेल 2029 4 ऑगस्टला तर मी त्यांचं पूर्ण 100 चित्र काढतो, त्यांचं फ्रेमिंग करतो आणि त्यांचं आपण एक प्रदर्शन आपण भरू का. तर त्यांनी एकदम
1: लगेच
0: परवानगी दिली की तुम्ही 100 चित्र काढा, आपण त्यांचं मोठं प्रदर्शन करू.
1: शुभेच्छा तुमच्या या मानसाबद्दल आणि खूप छान संकल्प, खूप छान उपक्रम तुम्ही घेणार आहात त्याबद्दल मनस्वी शुभेच्छा. आतापर्यंत साकारलेल्या स्केचेस पैकी कोणतं व्यक्तिमत्व काढताना आपल्याला असं सर्वाधिक भावनिक अनुभव आला?
0: मला सर्वाधिक काळात आला किशोर कुमारांचं, कारण किशोर कुमारचं व्यक्तिमत्वाचे आहे, ते अष्टपैलू आहे. त्यांचं गायन आहे, तुमचं त्यांचं अभिनय आहे, त्यांचं विनोद आहे, या सर्व याच्यातून मला त्यांचा माझ्या याच्यात म्हणजे मस्तिष्काचं असं हे झालं की आपण फक्त किशोर कुमार, मला त्या किशोर कुमारांनी माझ्या तन मन धन मी सर्व त्यांना अर्पण करून मी त्यांना फक्त फोकस केलेला आहे. तर आता माझ्या जवळजवळ 10 चित्र झाले, म्हणजे 5 वर्षात 10 जण, एक जयंती आणि एक पुण्यतिथी, 5 × 2 = 10 असं म्हणून त्यांचे 10 चित्र झाले माझे. तर आता मी आता 13 ऑक्टोबरला पण आता त्यांची पुण्यतिथी आहे, त्याच दुसरी माझी तयारी सुरू आहे.
1: तयारी सुरू आहे, छान छान. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुद्धा आपण त्यांची तब्बल 7 स्केचेस साकारलेली आहेत.
0: हो हो हो.
1: तर तो अनुभव कसा होता?
0: तो अनुभव असा होता की संस्कार भारती म्हणजे माझे मित्र आहे, संगीत विभाग म्हणून सांभाळत होते ते आणि संगीत तज्ञ आहेत ते, म्युझिक अरेंजर पण आहे दुष्यंत जोशी सरांचं, मला आवडा नाव घ्यायला आवडेल मला त्यांचं. तर माझा त्यांच्याशी परिचित झाल्यानंतर मला त्या पिरियडमध्ये भीमसेन जोशी सरांचं जन्मशताब्दी वर्ष होतं, तर मला असं माझ्या इच्छेत आलं की आपण त्यांचे पण चित्र काढूयात. तर त्यांनी मला सांगितलं की काही काढायला लागत नाही. त्यांच्या घरामध्ये एक भीमसेन जोशींचं चित्र होतं, तर मग त्यांच्या भिंतीवर लागलेलं होतं, त्यांना म्हटलं हे चित्र तुम्ही मला काढून द्या. तर त्यांनी मला काढून दिलं, त्याच्यावरून मी ते चित्र काढलं. त्यानंतर म्हटलं आता एक चित्र काढलं तर दुसरं चित्र मला अजून अशी चित्र काढायची नाही मला. तर असं करताना त्यांनी माझा परिचय करून दिला प्राचार्य डॉक्टर प्रकाश महाजन सरांची. ते रायगड कॉलेजला इंग्रजी विभाग प्रमुख होते, ते आता रिटायर झालेले. तर त्यांनी मला त्यांचं ओळख करून दिली. तर प्रकाश महाजन सरांची जेव्हा मी भेटलो तर माझं असं लक्षात झालं की प्रकाश महाजन सरांचे वडील ते पण पंडित भीमसेन जोशी सरांचे फार चाहते होते. तर ते म्हणाले की पंडित भीमसेन जोशी सरांचा आमचा फार जवळचा संबंध आलेला आहे. तर माझं असं एक चित्र मी त्यांचं एक निवडलं, चित्र ते ब्लॅक अँड व्हाईट होतं, पुण्याचे त्यांचे पंडित भीमसेन जोशी सरांचे बरोबर त्यांनी प्रकाश चित्रकार किंवा छायाचित्रकार म्हणून त्यांनी ते हयात असेपर्यंत त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. ते जिथे जिथे जातील, देशात असो परदेशात असो, त्यांच्याबरोबर चित्रकार म्हणून छायाचित्रकार म्हणून ते त्यांच्यासोबत जायचे. तर त्यांचं नाव होतं प्रकाश पाकणेकर, सतीश पाकणेकर सरां. तर त्यांचं माझं म्हणजे समाज माध्यमातून माझी त्यांची ओळख झाली. तर मी त्यांना असं झालं सांगितलं की साप्ताहिक सकाळच्या एका विशेष अंकामध्ये पंडित भीमसेन जोशी सरांचा एक लेख सतीश पाकणेकर सरांनी तो लिहिला होता. तर त्यांचं एक ब्लॅक अँड व्हाईट चित्र होतं. तर मी पाकणेकर सरांशी बोललो आधी, म्हटलं सर तुमचं असं ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहे, मला त्याला कलर करायचं आहे, त्यात मला रंग भरायचे आहे म्हटलं.
1: अच्छा,
0: तर मी भरू शकतो का? मग त्यांनी मला त्यांची परवानगी दिली, त्या चित्राची परवानगी दिली. पण मग असं करताना मग मी चित्रामध्ये रंग भरताना माझ्या लक्षात असं आलं की आपण कुठलेही चित्र त्यामध्ये रंग भरून चालणार नाही, तर म्हणजे प्रॉपर रंग आपण त्यात भरले तर त्याला वेगळी मजा येईल. तर मग प्रकाश महाजन सरांची माझी ओळख होती. तर त्यांनी प्रकाश महाजन सरांनी अनेक वेळा त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पंडित भीमसेन जोशी सरांच्या मैफिली झालेल्या होत्या. तर त्यांनी त्यांना जवळून बघितलेलं होतं. तर मी त्यांना असं विचारलं की म्हटलं सर मला त्यांचा पोशाख सांगा तुम्ही, त्यानुसार मग या चित्रामध्ये म्हटलं मी त्यांना ते चित्र भरतो. मग त्यांनी जसा मला तो पोशाख सांगितला त्यानुसार मग मी त्यामध्ये रंग भरले आणि ते चित्र तयार झालं. मग ते चित्र तयार झाल्यानंतर प्राध्यापक प्राचार्य प्रकाश महाजन सरांनी प्रथम दाखवलं, तर ते एवढे खुश झाले ते की म्हणे मी त्यांच्या मुलांशी बोलतो म्हणे. त्यांचे जे चिरंजीव आहेत पंडित जोशी सरांचे नाव आठवत नाही मला ना, तर त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी ते चित्र त्यांना समाज माध्यमातून पाठवलं. तेही मग खूप खुश झाले. तर ते झाल्यानंतर मग मी पाकणेकर सरांना टाकलं, तेही मग फारच खुश झाले. तर अशी माझी ते पंडित भीमसेन जोशी सरांच्या चित्र,
1: म्हणजे त्यांची छायाचित्र आणि तुमची पेन्सिल, या दोन कला प्रकारांचा संगम त्या ठिकाणी घडून आला.
0: आणि खूप खुश झाले. त्यानंतर जोशी सरांचे चिरंजीव पण पंडित भीमसेन खूप खुश झाले. त्यांनी माझे चित्र मागवले, त्यातले त्यांना जे आवडले ते त्यांनी निवडले. तर त्यांनी मला त्यांच्या हसतमुख ज्या मुद्रा आहेत त्या मला जास्त आवडतात असं त्यांनी त्यांच्या म्हणजे अजून मी काही चित्र त्याच्या जे त्यांच्या भावमुद्रा होत्या त्याच्या वेड्या वाकड्या किंवा चित्र त्या गायन करताना ज्या होत्या त्याच्यातले दोन मी चित्र काढले, तर त्यांना ते चित्र म्हणून आवडलं त्यांना. पण माझ्या मला जे आवडलं चित्र तर शांत मुद्रेतला मला त्यांच्या चित्र आवडला. ते पण
1: तुम्ही अचूक टिपले त्यांच्या भावमुद्रा आणि ते त्यांना आवडले नक्कीच छान. 28 मे 2022 रोजी चित्रकला स्पर्धेमध्ये लता दिदींच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळवला है ना. तर हा पुरस्कार मिळाल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं?
0: ही तशी समाज माध्यम ऑनलाईन स्पर्धा होती ती. मी त्यांना 3 माझे चित्र पाठवले होते.
1: बर.
0: तर त्यांनी मला आम्हाला लता मंगेशकर लता दिदींचं चित्र आवडलं म्हणे, आम्ही ते स्पर्धेत आम्ही निवडतो. तेवढे त्यांनी मला सांगितलं आणि मग काही दिवसांनी त्यांनी माझा फोन आला की तुम्हाला म्हणे तुमच्या या चित्राची निवड झाली आहे, आम्ही तुम्हाला प्रथम क्रमांकाचं चित्र. तेव्हा माझा आनंद गगनात मावेनाचा झाला. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा मी भाग घेतला आणि मी भाग घेतला म्हणजे स्पर्धा म्हणून नाही तर सहज एक सुरुवात म्हणून मी ते भाग घेतला आणि मला फार आनंद झाला त्यावेळेस.
1: आणि
0: मी स्वतःला मी सांगेल की मी स्वतःला चित्रकार कधी म्हटलेला नाहीये, कारण मी चित्रकलेची कुठलीही
1: शिक्षण
0: घेतलेलं नाहीये आणि स्पर्धा वगैरे त्यामुळे स्पर्धेत भाग घेत नाही. तर कुठली असेल तर मी चित्रकार म्हणून मी चित्रकारांची प्रथम माफी मागतो, कारण मी छंद मधून माझा छंद जोपासलेला
1: आहे.
0: त्यामुळे मी फक्त छंद कलाकार, मी अजून पण छंद कलाकार म्हणून म्हणतो. जेव्हा मला वृत्तपत्रातून जेव्हा मला काही फोन येतो तेव्हा मी त्यांना प्रकर्षाने सांगतो की मी चित्रकार म्हणून माझं नाव टाकू नका, कारण चित्रकला म्हणून चित्रकारांचा थोडा विचार करून चित्रकारांचा चित्रकारांचा मान राखून मी पण माझ्या नावाने पुढे फक्त छंद कलाकार टाका. तुम्ही
1: तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणता येऊ शकतो नक्कीच. सर मला सांगा ना, आजच्या डिजिटल युगातील मुलांनी पेन्सिल कागद आणि हाताने चित्र काढण्याकडे पुन्हा वळलं पाहिजे, यासाठी आपण त्यांना काय सांगाल?
0: यासाठी मी त्यांना आवर्जून सांगेल की चित्रकला तुम्ही चित्रकलेचा छंद तुम्ही आवर्जून जोपासा आणि चित्रकलाची सुरुवात करताना पेन्सिल पासून सुरुवात होते. तुम्हाला पुढे जाऊन मग त्या पेन आणि पेन्सिल आणि पुढचं म्हणजे फार पुढचा विषय येतो. तर तुम्ही साधी पेन्सिल घेऊन खोडरबर घेऊन तुम्ही चित्रात सुरुवात करता. चित्रामध्ये तुम्ही पेन्सिलनं स्केच आखून तुम्ही ते सुरुवात करता. आणि याकरता मी तुम्हाला मला सांगायला आवडेल की मी जे 15 चित्रांचं संग्रह केलेला आहे भारतरत्न चित्रांचा, तर मला असा 2 शाळांमधून मला मागणी आली की तुम्ही आमच्या मुलांना हे दाखवू शकाल का, तुम्ही जे 15 चित्र काढले आहे ते. तर मला आनंद आला. तर मी असं या 15 चित्रांचं प्रदर्शन मी 2 शाळांमध्ये केलं आहे. तर मी त्या 2 शाळांमध्ये मुलांना पण सांगितलं की तुम्ही तुमचा छंद जोपासा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा. चित्रकला सुरुवात करायला पेन्सिल पासून फारच सोपं आहे आणि मी त्यांना सांगितलं तिथल्या सरांना पण. तर मला सांगितलं 2-4 शिक्षकांनी की आम्ही तुमच्याशी संपर्क करू, आमच्या शाळेतल्या तुम्ही मुलांना
1: मार्गदर्शन
0: घाला, तुमचं प्रदर्शन पण लावा. त्यामुळे मी असा तो पण एक संकल्प केलेला आहे की उर्वरित भारतरत्नांचा चित्रांचा संग्रह करायचा आणि तोपर्यंत जेवढे चित्र आहेत ते ज्या शाळांना तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांना मिळायला पाहिजे व माहिती व्हायला पाहिजे, भारतरत्नांची पण माहिती व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून चित्रकलेच्या माध्यमातून काही करता येईल का व त्या याच्या मी प्रयत्न करतो आहे.
1: छान छान. आता यापुढे निवृत्तीनंतर पूर्ण वेळ चित्रकलेला देण्याचा आपला मानस आहे, तर भविष्यातील आपल्या कला प्रवासात नेमकी संकल्पना कशी सांगाल?
0: भविष्याचा माझा असा संकल्प आहे की उर्वरित जे भारतरत्न आहेत त्यांचे पण चित्र काढायचे आणि अजून आपल्याला यात मध्ये काही शिकता येईल का, तुमचं कलर वॉटर कलर आहे किंवा मग
1: जलरंग
0: आहे तैलरंग आहे यात पण आपल्याला काही चित्रकारांचं या पिरियड मध्ये माझा काही चित्रकार बांधवांशी आला संपर्क आला, मी त्यांनाही माझा काही मला मार्गदर्शन मिळेल का, तर त्यांनी आनंदाने सांगितलं मला तुम्ही केव्हाही या आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला केव्हा तयार. तर त्या दृष्टीने माझा एक तयारी सुरू आहे की मी त्या दृष्टीने पण काही करू शकतो का.
1: शुभेच्छा तुमच्या या उपक्रमासाठी.
0: धन्यवाद.
1: आणि आता शॉर्ट मध्ये एक रॅपिड फायर आपण घेऊया, पेन्सिल की ब्रश?
0: पेन्सिल.
1: वा. जुनी गाणी की नवीन गाणी?
0: जुनीच गाणी.
1: आवडता गायक?
0: किशोर कुमार.
1: आवडती गायिका?
0: लता मंगेशकर.
1: आवडतं चित्र काढलेलं व्यक्तिमत्व?
0: लता दीदी.
1: क्या बात है. एका कलाकारासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती?
0: छंद. छंदातून तुम्हाला तुमचा व्यवसाय निर्मिती किंवा तुम्हाला पोट भरू शकतं.
1: पॅशन
0: मधून प्रोफेशन तुम्हाला.
1: छानच. तुमच्या कलेचा सर्वात मोठा समीक्षक कोण?
0: सतीश पकणीकर सर.
1: वा.
0: जे प्रकाश छायाचित्रकार आहेत.
1: तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटणार जुनं असं एखादं गाणं?
0: मला किशोरदान सर्वात जास्त आवडतात आणि किशोरदानचं गाणं जर मला सांगायचं असेल तर मी सांगेल की किशोर कुमारचं सर्वात चांगलं गाणं ते मला जे आवडतं ते सांगतो, म्हणजे चलते चलते मेरे एक इतिहास रखना.
1: क्या बात आहे. छानच, सुंदर गाणं. आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण?
0: माझं चित्र प्रदर्शन हे सर्वात जास्त माझी.
1: अरे वा.
0: हो.
1: आणि शेवटी पेन्सिलने तुम्हाला काय शिकवलं?
0: पेन्सिलने मला शिकवलं की छंदातून आनंद निर्मिती, आनंद देणे आणि कला रसिकांकडून त्याचा आनंद घेणे.
1: वा वा, सुंदर. सर आपल्या पेन्सिलच्या प्रत्येक रेषेमागे एक केवळ कला नाही तर आठवणी आहेत, संस्कार आहेत, व्यक्तिमत्वांचा अभ्यास सुद्धा आहे आणि आपल्या वडिलांकडून मिळालेल्या कलेच्या वारशाबद्दलची कृतज्ञता सुद्धा आहे. बँकेच्या जबाबदारीच्या नोकरीपासून पत्रकारितेपर्यंत आणि तिथून पुन्हा आपल्या मनातल्या कलाकारापर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहेच. विशेषत भारतरत्न सन्मान प्राप्त महान व्यक्तिमत्वांची स्केचेस साकारून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न म्हणजे कलेसोबत इतिहास आणि प्रेरणाही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर असा उपक्रम आहे. आपल्या पुढील कला प्रकारासाठी रेडिओ मनभावन 90.8 FM टीम कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: नमस्कार मॅडम, रेडिओ मनभावनचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद.

राधे राधे, नमस्कार नमस्कार नमस्कार। रेडिओ मनभावन 90.8 एफएम च्या मनभावनच्या लहरींवर तुमचं मनापासून स्वागत। मी तुमच्या भावनांना शब्द देणारी आर जे शुभांगी आणि सुरू झालाय तुमचा लाडका कार्यक्रम आर जे कट्टा। जहाँ बात होगी दिल की, जहाँ किस्से होंगे रिश्तों के, जहाँ प्रत्येक कथेतून उमटेल एक सुंदर विचार आणि मनाला मिळेल एक नवी दिशा। मित्रांनो, आईच्या पदराला धरून चालणारी लेख एक दिवस त्याच आईचा हात सोडून नव्या संसाराच्या दिशेने निघते। लग्नाचे विधी संपतात, मंगलाष्टका होतात, सप्तपदी पूर्ण होते आणि मग येते ती वेळ लेख सासरी जाण्याची। आणि आईच्या हृदयाचा एक कोपरा कायमचा रिकामा होण्याची। त्या क्षणी आई काय देते आपल्या लेकीला? कुणी दागिने देत, कुणी संसारोपयोगी वस्तू देत, कुणी पैशांची पुंजी देत। पण एका आईनं आपल्या लेकीच्या हातात दिली एक इवलीशी बाळकृष्णाची मूर्ती, पितळेची छोटीशी, हातात लोण्याचा गोळा धरलेली आणि चेहऱ्यावर ते मिश्किल गोड हसू। पण त्या छोट्याशा मूर्तीचं वजन फक्त पितळेचं नव्हतं, त्यात होतं आईचं प्रेम, आईची काळजी, आईची शिकवण आणि लेकीच्या संपूर्ण संसारासाठी एक न सांगितलेला आशीर्वाद। आईने हळूच कानात सांगितलं, बाळा, कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्ये ठेव, हा तुझा। पण प्रश्न असा, आईने बाळकृष्णच का दिला? सोनं नाही, पैसा नाही, मग हा बाळकृष्णच का? आणि तोही लपून का दिला? मित्रांनो, काही भेटी आपण जगाला दाखवतो, पण काही भेटी आपल्या मनाच्या अगदी जवळ ठेवतो। आजच्या आरजे कट्टामध्ये आजची कथा अशाच एका भेटीची आहे। एक अशी भेट जी लेकीला लग्नाच्या दिवशी मिळाली, पण तिचा अर्थ तिला कळला। संसाराच्या प्रत्येक वळणावर, कधी राधेचा कृष्ण, कधी यशोदेचा कृष्ण, कधी गीतेचा कृष्ण आणि कधी एकटेपणात आधार देणारा तिचा स्वतःचा बाळकृष्ण। आजच्या आरजे कट्ट्यावर आपण ऐकणार आहोत, तिला कृष्ण कळलाच नव्हता तोपर्यंत। तर मन शांत करा, कृष्णाच्या त्या गोड हास्याची कल्पना करा आणि ऐका ही आईच्या प्रेमाची, लेकीच्या संसाराची आणि बाळकृष्णाच्या जीवन मंत्राची सुंदर कथा। मी आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय आरजे कट्टा, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 एफएम वर। राधे राधे। लग्नाचे सगळे विधी आटोपले, मंगलाष्टका झाल्या, सप्तपदी झाली, कन्यादान झालं आणि आता वरात निघायची वेळ। सगळी गर्दी, बँडचा आवाज, लोकांच्या रडण्याचा आवाज, फोटोग्राफरचा स्माइल प्लीज स्माइल प्लीज। त्याच गर्दीत तिची आई 50 वर्षांची, तिच्या डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर हसू। हळूच तिच्या जवळ आली, कुणालाही दिसू न देता पदराच्या आडून एक छोटीशी मूर्ती तिच्या हातात ठेवली। इवला, पितळेचा पण खूप वजनदार बाळकृष्ण, लोण्याचा गोळा हातात धरलेला, मिश्किल हसणारा आणि कानात कुजबुजली, अगदी गुरुमंत्र दिल्यासारखी। बाळा, कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्ये ठेव, लपून ठेव, कुणाला सांगू नकोस, हा तुझा। तिनेही काहीच न कळून घाईघाईत त्या इवल्याशा पण जड बाळकृष्णाला आपल्या नवीन पर्स मध्ये मेकअपच्या डब्याखाली सरकवलं। गाडी निघाली सासरच्या दिशेने, पण त्या 10 सेकंदाच्या स्पर्शाने, त्या बाळकृष्णाच्या गार स्पर्शाने तिच्या हाताला जे काही झालं ते मनात तासभर, दिवसभर, वर्षभर रेंगाळत राहिलं। आणि मग प्रश्न सुरू झाले, जे आज प्रत्येक लेकीला पडतात, आईने मला बाळकृष्णच का दिला? सोनं द्यायचं होतं, पैसे द्यायचे होते, भांडी द्यायची होती, पण बाळकृष्णच का? आणि तोही लपून का, उघडपणे का? नाही, तिला कृष्ण कळलाच नव्हता तोपर्यंत।
ती विचार करायची, कृष्ण म्हणजे कोण? लोक म्हणतात कृष्ण म्हणजे देव, पण आईने मला देव का दिला? देव तर देवालाच असतो. मग तिला हळूहळू कृष्ण उलगडायला लागला, पुस्तकात नाही तर संसारात. कृष्ण म्हणजे संपूर्ण पुरुष. जगात एकच पुरुष आहे जो संपूर्ण आहे. 16,000 स्त्रिया तुरुंगात बंदिस्त, समाजाने नाकारलेल्या, त्यांना कृष्णाने पत्नीचं पद दिलं. कोणताही पुरुष असं करतो का? नाही, कारण कृष्ण पुरुष नाही, तो महापुरुष आहे. तो जगद्गुरु आहे, त्याने स्त्रीला भोग नाही सन्मान दिला. यातून बोध हाच मिळाला तिला, बाळा तुला सासरी गेल्यावर कदाचित तुला एकटं वाटेल, तुला वाटेल मला कोणी समजून घेत नाही. तेव्हा हा बाळकृष्ण बघ, हा सांगेल एकटा असणं म्हणजे अपवित्र असणं नाही, एकटेपणात पण सन्मान असतो. कृष्ण म्हणजे बहीण भाऊ, सुभद्रेचा भाऊ, द्रौपदीचा सखा. द्रौपदीने एक छोटीशी चिंधी कृष्णाच्या पोटाला बांधली होती. रक्त येत होत म्हणून कृष्णाने आयुष्यभर लक्षात ठेवलं आणि भर सभेत जेव्हा तिचं वस्त्रहरण होत होत तेव्हा त्या एका चिंधीचं हजारो वस्त्र करून तिची लाज राखली. बोध, बाळा संसारात छोटीशी मदत पण विसरू नकोस, आणि छोटीशी मदत केली तर त्याची अपेक्षा ठेवू नकोस. कृष्ण बघतोय. आणि यानंतर कृष्ण म्हणजे दोन आया. देवकीने जन्म दिला पण वाढवलं यशोदेने. एक आई जिने पोटात वाढवलं, दुसरी आई जिने उरात वाढवलं. यातून बोध काय? तर बाळा तुला आता दोन आया आहेत. एक जिने तुला जन्म दिला, ती माहेरची, आणि एक जी तुला जन्म देणार नाही पण तुला घडवेल, ती सासरची. दोघींना देवकी आणि यशोदात समज, बरं का? एकीलाही रडवू नकोस, दुसरीला दुखवू नकोस. कृष्ण म्हणजे राधा. राधा ही कृष्णाचं स्त्री रूप आणि कृष्ण हा राधेचं पुरुष रूप, दोघ वेगळे नाहीतच. राधा म्हणजे शृंगारात वासना नसणं. यातून बोध काय? तर बाळा लग्न म्हणजे फक्त शरीर नाही, लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन. जिथे वासना संपते आणि प्रेम सुरू होतं तिथे राधा कृष्ण नांदतात. हे सगळं तिला हळूहळू हळूहळू कळायला लागलं. पण एक प्रश्न अजून होता, तो काय? तर लपवून का दिला? जोडव्याची बोज आणि आईची नजर चोरणं, इथेच सगळं उत्तर होत. वरात निघताना गर्दीत तिला पायातलं जोडवं टोचलं. ती कळवळली, म्हणाली, आई ग, फार दुखतय ग बोट, टोचतय. आईने घाईघाईत उत्तर दिलं, होईल का सवय, आणि नजर चोरली. तेव्हा तिला वाटलं आईला घाई आहे म्हणून नजर चोरली. पण 10 वर्षांनी कळलं आईने नजर का चोरली होती. आईला सांगायचं होत, बाळा आज जोडवं टोचतय, उद्या शब्द टोचतील, परवा जबाबदाऱ्या टोचतील, एकटे पण टोचेल, पण बाळा सवय होईल, करावी लागेल, कारण हीच तर संसाराची खरी नथ आहे, जोडवं आहे. आणि या प्रत्येक टोचण्यात तुझ्या सोबत कोण असेल माहितीये? हा लपवलेला बाळकृष्ण. जोडवं सगळ्यांना दिसत पण त्याची बोज फक्त तुलाच कळते. तसाच कृष्ण सगळ्यांना दिसत नाही पण त्याचा आधार फक्त तुलाच कळतो, म्हणून लपवून दिला. तेव्हा तिला कळलं आईने बाळकृष्ण लपून का दिला, कारण जगाला दाखवून दिलेली गोष्ट जगाची होते आणि लपून दिलेली गोष्ट फक्त आपली होते. सोनं उघडपणे देतात, लोक विचारतात किती तोळे, बाळकृष्ण लपून देतात कारण तो तोळ्याचा नाही, तो मोलाचा आहे, तो भावाचा आहे. संसारात पदोपदीत कृष्ण कसा भेटला, हीच तर खरी गीता. पुढच्या 20 वर्षात तिला कृष्ण रोज भेटला. लग्नाच्या पहिल्या रात्री राधेचा कृष्ण भेटला. नवरा म्हणाला, तू छान दिसतेस,
तिने लाजून मान खाली घातली. तिला वाटलं हा शृंगार आहे, पण आतून आवाजाला शृंगार असावा, वासना नसावी. हाच राधेचा कृष्ण. वर्षभराने यशोदेचा कृष्ण भेटला. मांडीवर बाळ आलं, रडणार, शी करणार, रात्र जागली तरी कंटाळा नाही, उलट आनंद. तिला कळलं, अरे यशोदेला असंच वाटत असेल, हा तर नटखट कारभार आहे बाळकृष्णाचा. 5 वर्षांनी गुरुकुलाचा कृष्ण भेटला. पोरग पहिल्यांदा शाळेत गेलं, तिला सोडवत नव्हतं, रडत होत, तिला पण रडू येत होत. तेव्हा आठवलं, कृष्णाला पण यशोदेला सोडून सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात जावंच लागलं होत ना. वियोग हाच शिक्षणाचा पहिला धडा. 10 वर्षांनी गीतेचा कृष्ण भेटला. सासू सासऱ्यांशी वाद, भावाशी भांडण, नंदेशी गैरसमज, कधी कधी वाटायचं सगळं सोडून द्यावं. तेव्हा तो लपवलेला बाळकृष्ण कपाटातून तिच्याकडे बघून हसायचा, म्हणायचा, अर्जुना तुझ्या समोर तुझेच आहेत, पण धर्मासाठी सत्यासाठी उभं राहावं लागतं. हीच गीता. ती योग्य तिथे लढायला शिकली आणि योग्य तिथे सोडायला पण. 15 वर्षांनी कुब्जेचा कृष्ण भेटला. आरशात बघितलं, केसात चंदेरी रेषा, डोळ्याखाली काळी वर्तुळ, अंग थोडं जाड. तिला वाटलं मी कुरूप झाले. तेव्हा आठवलं कुब्जा. कुब्जा वाकलेली, कुरूप, थंडीत पहाटे कोणी उठायच्या आधी यमुनेच्या थंड पाण्यात अंगाला चंदनाचा लेप लावून कृष्णाची वाट बघायची, आणि कृष्णाने तिला सरळ केलं, सुंदर केलं, राणी केलं. तिला कळलं शरीर कुरूप झालं म्हणून काय झालं. मनात कृष्णाचा लेप असेल तर शरीर पण सुंदर होत. 20व्या वर्षी विरक्तीचा कृष्ण भेटला. पोरं मोठी झाली, आपापल्या जगात गेली, घर रिकाम आणि मन पण. तेव्हा कळलं संसार ही कृती नाही, वृत्ती आहे. तल्लीनतेने करायचा आणि वेळ आली की विरक्त व्हायचं. हाच कृष्ण. जसा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेला, मथुरा सोडून द्वारकेला आणि द्वारका सोडून आसक्ती नाही, कर्तव्य. शेवटचा आणि सगळ्यात मोठा बोध महामंत्र कानातच का सांगतात. तेव्हा मित्रांनो, तुम्ही मंदिरात जाता, गुरुजी तुम्हाला मंत्र देतात, कसा देतात? कानात हळूच, कुणालाही ऐकू येणार नाही असा. का? कारण मंत्र हा बाजारात सांगायची गोष्ट नाही, मंत्र हा अंतःकरणात ठेवायची गोष्ट आहे. आईने पण तेच केलं. लग्नात सगळ्यांसमोर बँडच्या आवाजात लोकांच्या गर्दीत तिने हळूच कुजबुजून बाळकृष्ण दिला, कारण तिला माहिती होत हा बाळकृष्ण मूर्ती नाही, हा गुरुमंत्र आहे, हा महामंत्र आहे, हा जीवन मंत्र आहे. बाळा, संसारात सगळं कर, पण कृष्णाला विसरू नकोस, हा मंत्र आहे, म्हणून लपून दिला. जसा महामंत्र लपून देतात ना, तसाच बाळकृष्ण लपून देतात. कथा इथे संपत नाही, ती परत सुरू होते. आज ती 50 वर्षांची झाली, तिची लेक उद्या सासरी जाणार. लग्नाचे विधी आटोपले, वरात निघायची वेळ झाली. तिने पण गर्दीतून हळूच तिच्या लेकीच्या हातात तोच बाळकृष्ण जो तिच्या आईने 30 वर्षांपूर्वी दिला होता, तोच थोडा झिजलेला पण वजन अजूनही तसच तिच्या हातात ठेवला आणि कुजबुजली. बाळा, कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्ये ठेव. लेक म्हणाली, आई हे काय? ती हसली, डोळ्यात पाणी आणत म्हणाली, आत्ता नाही कळणार बाळा, जेव्हा जोडवटोचेल तेव्हा कळेल, जेव्हा बाळ रडेल तेव्हा कळेल, जेव्हा एकटी वाटेल तेव्हा कळेल, आणि जेव्हा मी नसेन तेव्हा सगळ्यात जास्त कळेल. लेक गाडीत बसली, गाडी निघाली. तिने मागे वळून पाहिलं, आई हात हलवत होती, पण दुसऱ्या हाताने पदराने डोळे पुसत होती, आणि तिच्या पर्समध्ये तो बाळकृष्ण हसत होता. तुमच्यासाठी आजचा खूप मोठा बोध लिहून ठेवा, कारण मित्रांनो, तुमच्या घरात पण एक बाळकृष्ण आहे, कुठेतरी कपाटात, धुळखात पडला असेल किंवा देवघरात असेल. आजच काढा, पुसा, हातात घ्या आणि विचारा,
तो जड काय वाटतोय? तो इवलासा असूनही त्यात एवढं काय आहे? त्यात तुमच्या आईचे अश्रू आहेत, तुमच्या आईची शिकवण आहे आणि तुमच्या आईचा न सांगितलेला महामंत्र आहे. सोनं दिलं तर लेकीचं लग्न होतं, पण बाळकृष्ण दिला तर लेकीचा संसार होतो. जोडव टोचतं म्हणून सवय करायची असते, संसार टोचतो म्हणून कृष्ण धरायचा असतो. पाण्याला बांध घातला तरी पाणी संथ होत, आणि जेव्हा आई लेकीच्या पर्सला बाळकृष्णाचा बांध घालते तेव्हा दोन घर नाही तर 7 पिढ्या गोकुळ होतात. आई हीच देवकी, आई हीच यशोदा, बाळकृष्ण हीच आई आणि आईच बाळकृष्ण. महामंत्र कानातच द्यायचा असतो म्हणून आई बाळकृष्ण लपून देते.

नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या आरजे कठ्ठ्यामध्ये खास विषय घेऊन मी आज आलेली आहे, तो म्हणजे तुमची मुलं कधीही करणार नाहीत हट्ट. आणि यासाठी पालकत्वाचे 3 गोल्डन रूल्स जे आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तेव्हा ऐकूया आरजे कट्टा आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो नमस्कार. मुलं हट्ट करतात, एखादी वस्तू हवी म्हणून रडतात, आपल्या मित्राकडे आहे म्हणून मलाही हवी असा आग्रह धरतात आणि मग पालकांची सुरू होते खरी कसोटी. मुलाला नाही कसं म्हणायचं, पैशाची किंमत समजवायची कशी, मुलाला स्वावलंबी कसं बनवायचं, ही सगळी प्रश्न तुमच्याही मनात असतात ना, कारण तुम्ही एक पालक आहात तर हे प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आलेच असतील. आजच्या बदलत्या काळात मुलांना चांगले संस्कार देण्याबरोबरच पैशाचं महत्व, खर्चाचं नियोजन आणि जबाबदारीची जाणीव करून देणंही तितकंच महत्वाचं झालंय. याबाबत अनेक पालक जागरूक आहेत, पण प्रश्न एकच, हे शिकवायचं कसं. तेव्हा श्रोते हो, उद्योजक अंकुर वारिकू यांनी पालकांसाठी सांगितलेले 3 सोपे गोल्डन रूल्स आज आपण समजून घेणार आहोत. हे नियम फक्त पैशांपुरते नाहीत तर मुलांना जबाबदार, स्वावलंबी आणि समजूतदार बनवण्याच्या दिशेने महत्वाचे आहेत. पहिला गोल्डन रूल तो म्हणजे पैसे नाहीत हे म्हणण्याऐवजी याची गरज नाही असं म्हणू शकता. मुलाने एखादी वस्तू मागितली आणि ती लगेच घेऊन देणं शक्य नसेल तर अनेकदा आपण म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीत, पण त्याऐवजी मुलाला सांगा आपल्याला याची आत्ता गरज नाहीये. कारण मुलाला प्रत्येक वेळी पैसे नाहीत असं सांगितलं तर त्याच्या मनात पैशांबद्दल भीती किंवा कमतरतेची भावना किंवा एक वेगळीच भावना मनात निर्माण होऊ शकते. त्याऐवजी त्याला गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा. हे तुला आवडतंय हे मान्य, पण आपल्याकडे यासारखी वस्तू आधीपासून आहे ना, त्यामुळे आत्ता याची गरज नाहीये. तेव्हा श्रोते हो, वारिकू यांनी सोशल मीडियावर सांगितलंय की ते त्यांच्या मुलांशी कधीही खोटं बोलत नाही. एखादी वस्तू मुलांनी मागितली तर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपण गरीब आहोत असं कधीही सांगितलं जात नाही. त्याऐवजी त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का यावर चर्चा करावी. मुलांना विश्वासात घेऊन समजावलं तर ते नक्कीच ऐकतात. मित्राकडे एखादी महागडी वस्तू असेल तर आपल्याकडेही ती वस्तू असावी का, हा रिपीट सायलेंट करायचं राहिला. हा अट्टहास मुलांनी धरू नये. कोणतीही वस्तू खरेदी करताना ती केवळ इच्छा म्हणून नाही तर खऱ्या गरजेपोटीच घेतली पाहिजे हा विचार मुलांच्या मनात रुजवणं खूप आवश्यक आहे. आणि ही छोटीशी भाषा मुलाला मोठा आर्थिक धडा सुद्धा देत असते बरं का. प्रत्येक आवडणारी गोष्ट आवश्यक नसते आणि प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करायची नसते. दुसरा गोल्डन रूल म्हणजे मुलांना स्वावलंबी बनू द्या. या नियमानुसार मुलं जेव्हा एखाद्या अडचणीत अडकतात किंवा त्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर पालक लगेच मदत करायला पुढे सरसावतात. तेव्हा मुलांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची संधी दिली पाहिजे. उद्या जेव्हा मुलं घराबाहेर पडून जगात पाऊल ठेवतील तेव्हा प्रत्येक निर्णयासाठी त्यांना पालकांवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे अडचणींशी लढा देण्याचं स्वातंत्र्य त्यांना लहानपणापासूनच मिळायला हवं हो ना. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो, त्यांचं काम आपण करून देत असतो, त्यांच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर आपण शोधतो आणि ते उत्तर आपण बनायला बघतो. पण मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना स्वतः निर्णय घेण्याची आणि त्याचे परिणाम अनुभवण्याची संधी द्यावी लागेल. पालक आणि मुलांमध्ये मतभेद हे होणारच. मुलांचं मत वेगळं असू शकतं, तुमचं मत वेगळं असू शकतं, मतभेद चालतील पण अनादर नको. मुलांना रिपीट मार्कर दाब. मुलाने प्रश्न विचारला, वेगळं मत मांडलं किंवा तुमच्याशी सहमत नसलं तरी त्याला लगेच गप बस असं न म्हणता त्याचं म्हणणं ऐका. कारण ऐकून घेणारे पालक मुलांना स्वतःचे विचार मांडायला शिकवतात. स्वावलंबन म्हणजे फक्त स्वतःची कामं स्वतः करणं नाही तर स्वतः विचार करणं, निर्णय घेणं आणि जबाबदारी स्वीकारणं हेही स्वावलंबनाच. रिपीट
हा सुद्धा स्वावलंबनाचाच भाग आहे. आणि तिसरा महत्वाचा गोल्डन रूल तो म्हणजे पॉकेट मनी देणं म्हणजे आर्थिक नियोजन शिकवणं नव्हे. बरोबर. आजकाल अनेक पालक मुलांना पॉकेट मनी देतात पण फक्त पैसे हातात देऊन आर्थिक नियोजन शिकवलं जात नाही. मुलाला पैसे दिल्यानंतर त्याला हेही शिकवणं गरजेचं आहे, किती पैसे मिळाले, कुठे खर्च करायचे, किती बचत करायची आणि काय खरंच आवश्यक आहे आणि एखादी वस्तू घेण्यासाठी किती काळ थांबता येऊ शकतं. म्हणजेच मुलाला पैसा मिळवण्यापेक्षा पैशाचा योग्य वापर करण्याची सवय लावणं हे महत्वाचं. उदाहरणार्थ मुलाला काही रक्कम मिळाली तर त्यातला काही भाग एखाद्या गरजेसाठी, काही भाग बचतीसाठी आणि उरलेला भाग स्वतःच्या छोट्या इच्छेसाठी वापरता येईल. अशा छोट्या अनुभवातून मुलाला कळतं पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याची गोष्ट नाहीये, पैसा म्हणजे नियोजन आणि जबाबदारी. पाल्यांना केवळ पॉकेट मनी देणं किंवा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजे उत्तम पालकत्व नव्हे. त्यांना पैशाचं आर्थिक मूल्य, समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि नात्यांचा सन्मान करायला शिकवणं हीच पालकांनी दिलेली सर्वात मोठी आर्थिक शिकवण आहे. तेव्हा श्रोते हो, मुलांना हट्ट्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर सतत ओरडण्याची गरज नाही, त्यांच्या प्रत्येक मागणीला नाही म्हणण्याची सुद्धा गरज नाही. गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा, त्यांना स्वावलंबी होऊ द्या, मतभेदांना जागा द्या पण अनादराला नाही, आणि पॉकेट मनीसोबत आर्थिक शिस्त आणि नियोजनाची सवय लावा. कारण मुलांना आपण किती पैसे देतो यापेक्षा त्या पैशांकडे कसं पाहायचं हे शिकवतो, हे अधिक महत्वाचं आहे, हो ना. आज आपण मुलांसाठी कितीही सुखसोयी निर्माण केल्या तरी त्यांना उद्याच्या आयुष्यासाठी सक्षम बनवणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारे पालक होण्यापेक्षा मुलांना स्वतःच्या गरजा समजून घेणारे, निर्णय घेणारे आणि जबाबदारीने जगणारे बनवूया. मी आरजे शुभांगी तुमच्यासोबत पुन्हा भेटेल अशाच एका विषयासह आरजे कट्टामध्ये. आणि आरजे कट्टा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. तोपर्यंत मुलांना फक्त चांगलं भविष्य देऊ नका तर चांगलं भविष्य घडवण्याची क्षमता द्या. या ठिकाणी मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन. स्पेस बार दाबा.

रामकृष्ण हरी। एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, आणि उशिरा ऐकलं की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलंच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा।

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभ दिन आयोरेमध्ये मी आर्य शुभांगी आपलं स्वागत करते. आज 28 सप्टेंबर,

या प्राणघातक आजाराचे उच्चाटन करण्याचा संकल्प आज केला जातो. माहितीचा सार्वत्रिक अधिकार दिन. प्रत्येक नागरिकाला पारदर्शक माहिती मिळवण्याचा मूलभूत अधिकार असावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को तर्फे आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. आज एकाच दिवशी भारतीय इतिहासातील दोन सर्वोच्च महामानवांची जयंती आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अढळ ध्रुव तारका, अथांग बुद्धिमत्ता आणि प्रखर देशप्रेमाचे प्रतीक असणारे शहीद भगत सिंग यांची आज 119वी जयंती. अवघ्या 23व्या वर्षी हसत मुखाने फासावर जाताना त्यांनी लावलेला इन्क्लाब जिंदाबादचा नारा आजही प्रत्येक भारतीयाच्या रक्तात क्रांतीची ज्वाला पेटवतो. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर, भारतीय संगीताचा साक्षात ईश्वरी आवाज, ज्यांच्या स्वरांनी सलग 8 दशक संपूर्ण जगावर मोहिनी घातली, त्या आपल्या लाडक्या लता दिदींची आज जयंती. 30 हून अधिक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी देऊन त्यांनी भारतीय संस्कृतीला वैश्विक ओळख दिली. आपल्या कसदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आजचा मनभावन सुविचार. ध्येय देशाचं स्वातंत्र्य असो वा सुरांची अखंड साधना, जोपर्यंत तुमच्या मनात सर्वस्वपणाला लावण्याची निष्ठा आणि अढळ समर्पण नसते तोपर्यंत इतिहास घडत नाही. परिस्थिती समोर मान तुकवण्यापेक्षा स्वतःच्या तत्वांवर जगायला शिकणं हीच माणसाची खरी ओळख असते. आणि आजची बोधकथा. पंजाब मधील बंगा गावातील एका शेतातील गोष्ट आहे. शेतकरी किशन सिंग आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन शेतात गेले होते. किशन सिंग तिथे आंब्याची कलम आणि झाड लावत होते. काही वेळाने त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांचा 4 वर्षांचा चिमुरडा मुलगा जमिनीवर बसून मातीत लहान सहान लाकडी काड्या रोवत होता. वडिलांनी कौतुकानं विचारलं, बाळा काय करतोयस, शेतात काय पेरतो आहेस तू? त्या 4 वर्षाच्या मुलाने डोळ्यात एक विलक्षण चमक आणून अगदी धीरगंभीर स्वरात उत्तर दिलं, बाबा मी शेतात बंदुका पेरतोय. वडिलांना धक्काच बसला. त्यांनी विचारलं, बंदुका कशासाठी बाळा? तो मुलगा ताठ मानाने म्हणाला, माझ्या देशाला पारतंत्र्यात ठेवणाऱ्या इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी मला खूप साऱ्या बंदुका हव्यात. मी त्या पेरणार आणि देशाला स्वतंत्र करणार. त्या चिमुरड्या मुलाचे ते धाडसी शब्द ऐकून वडिलांचे डोळे पाणावले. त्यांनी ओळखलं की हा मुलगा केवळ घरासाठी नाही तर देशासाठी जन्माला आलाय. तो तेजस्वी मुलगा पुढे जाऊन शहीद भगत सिंग म्हणून अमर झाला. तात्पर्य हेच, विचार आणि संस्कार हे वयावर अवलंबून नसतात. जेव्हा बालवयापासूनच मनात उदात्त ध्येय असतं तेव्हा सामान्य मातीतून सुद्धा असामान्य क्रांतीची निर्मिती होते. तेव्हा श्रोते हो, आज 28 सप्टेंबरचा हा सोमवार आपल्याला जगण्याचे 2 अद्वितीय मार्ग दाखवतोय. भगत सिंग आपल्याला अन्यायाविरुद्ध ताठपणाने उभे राहायला शिकवतात तर लता दिदी आपल्याला स्वतःच्या कामात ईश्वर शोधायला सांगतात. आज आपण काही संकल्प करूया. पहिला म्हणजे आठवड्याची सुरुवात आळसात करू नका. भगत सिंगांसारखा प्रखर उत्साह आणि लता दिदींसारखी एकाग्रता आपल्या कामात आणा. आणि दुसरा म्हणजे आजच्या दिवशी कोणाशीही बोलताना शब्दांमध्ये कटुता न आणता लता दिदींच्या स्वरांसारखा गोडवा ठेवा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या अथांग देशप्रेमात आणि कामावरील निष्ठेत असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

ശ്രീരാമ സമർത്ഥ. अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. अभिमान सोडून जो गृहस्थ आश्रम पाळेल तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थ आश्रम चांगला होतो. मी म्हणेन तसे होईल असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे, म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमान आला, त्याच्या पाठोपाठ लोभ क्रोध येणारच. अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात कुठे नडते. आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे, पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही. नुसता जाडजूड देह कामाचा नाही, आपले मन तयार झाले पाहिजे. मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतले म्हणजे मग अभिमान रहित होता येते. नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे. भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे, तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे. आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पहावे की मी कोणाचा द्वेष मत्सर करतो का. तसे असेल तर ते मनातून जबरीने काढून टाकावे. ते थोडे जरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे. आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करत नाही. आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नये, परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पना सुद्धा आपल्याला येता कामा नये. मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही. जो आदबाहेर भगवंताने भरून जाईल किंवा त्या ज्ञानाने भरून जाईल तोच खरा ज्ञानी होय. आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून राहील तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा. आजचे बोधवचन. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. चाणक्य जीवन स्मरण.

0: कोबी हे म्हणजे एक महत्वाचं भाजीपाला पीक. जसं आपल्याला भाजीमध्ये ते आवडतं, निसर्गामध्ये किडींनाही ते आवडतं पीक आहे. तर याच्यावर ज्या किडी आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन उत्पादन कमी होतं, प्रमुख किडीमध्ये जर उल्लेख करायचा झाला तर मावा, चौकुनी, ठिपक्याचा पतंग, पाना खाणारी अळी, गड्डा पोखरणारी अळी, ह्या काही महत्वाच्या किडी आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कोबीवर नुकसान होतं. तर ही जो मावा आहे ही कीड पिवळसर किंवा राखाडी रंगाची असते, आकारानं लहान असते आणि साधारणतः त्याचा जो वावर आहे ती जागा म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला. मावा किडीचं पुनरुत्पादन बहुतांश वेळा नर मादीच्या मिलनाशिवाय होतं. एक मादी साधारणतः 25 ते 30 पिल्लांना जन्म देते. 3 आठवड्यात त्यांचा जीवनक्रम हा पूर्ण होतो आणि पूर्ण वाढ झालेला जो मावा आहे हे काय करतात की पानातील अन्न रस शोषून घेतात, त्यामुळं पानं आकसतात, सुकतात, रस शोषून घेतात आणि आपल्या शरीरातून पातळ चिकट एक गोड पदार्थ जो आहे, चिकट स्त्राव ज्याला म्हणतो, तो त्या कोबीच्या पानावर टाकतात आणि त्यामुळं पानावर काळ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते आणि त्याचा परिणाम पानामध्ये अन्न तयार करण्याच्या क्रियेवर होतो आणि प्रादुर्भावग्रस्त कोबीचा जो गड्डा म्हणतो तो आकाराने लहान राहतो. त्याचप्रमाणे अशा गड्ड्यांना बाजारात भाव सुद्धा कमी मिळतो. तर हा जो पतंग आहे, चौकोनी ठिपक्याचा पतंग म्हणतो, कोबीवरील अतिशय महत्वाची कीड आहे. पतंग आकाराने लहान असतो, त्याच्या पाठीवर 3 चौकोनी उठावदार पांढरे ठिपके असतात, म्हणून या किडीचा आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग किंवा त्याला कधी कधी पाकोळी असं सुद्धा म्हणतात. किडीचा जो जीवनक्रम आहे तो अंड, अळी, कोष आणि पतंग 4 अवस्थातून पूर्ण होतो, परंतु यातील जी अळी अवस्था आहे ना ती फार हानिकारक असते. या किडीची मादी जी आहे ती नर पतंगाशी मिलन झाल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूस चिरेजवळ पिवळसर रंगाची अंडी घालते आणि एक मादी सुमारे 50 ते 60 अंडी घालते साधारणतः. अळी काय करते की प्रथम पानाचा वरचा जो पापुद्रा आहे तो खाते आणि त्यानंतर पाने कुरतडायला लागते, त्यामुळे काय होतं की प्रादुर्भावग्रस्त पानाची चाळणी झालेली दिसते. परिणामी गड्डा जो असतो, गोबीचा गड्डा बनतो पण कोबीचा, तो लहान राहतो, गड्ड्याची वाढ चांगली होत नाही आणि अळ्या गड्ड्यात राहून पाने खातात. या किडीचा प्रादुर्भाव जर विचार केला प्रामुख्याने तर फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. पूर्ण वाढ झालेली जी अळी असते ती नंतर काय होते की कोशावस्थेत जाते. जाताना ती पानाच्या आतील तसेच खालच्या बाजूस रेशमी आवरणात ती कोशावस्थेत जाते आणि ही कोशावस्था 6 ते 7 दिवस असते आणि त्यातून मग पतंग, ज्याला आपण चौकोनी ठिपक्याचा पतंग असं म्हणतो, बाहेर पडतो आणि पुन्हा दुसऱ्या पिढीत सुरुवात होते. या किडीच्या एका हंगामात 5 ते 7 पिढ्या पूर्ण होऊ शकतात. तर अशा प्रकारे साधारणतः हिचं जे नुकसान आहे किंवा जीवनक्रम आहे तो चौकोनी ठिपक्याचा पतंगाचा अशा प्रकारे असतो. तर पानं खाणारी अळी जी आहे ही सुद्धा कोबीवर अतिशय नुकसानदायक कीड आहे. तसं ही अळी जी आहे ती हिरव्या रंगाची असते. चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या अळीपेक्षा थोडी मोठी असते. या अळीचा जो पतंग आहे तो पानावर साधारणतः 200 ते 300 अंडे घालतो. 7 ते 8 दिवसात त्यातून अळ्या बाहेर पडतात. तर जसं आपण म्हणतो की बा शत्रूचं जर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं असेल, आपण आज कीड व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन संज्ञा वापरतो, तर आपल्याला सर्वप्रथम जर बाब कोणती महत्वाची असेल ती असते की त्यांचं आपण होणारं नुकसान कसं करतं, त्याच्यामध्ये त्यांचं जीवनचक्र कसं आहे, कीटकनाशक आपण त्याच्यावर वापरण्याचा प्रयत्न करतो, कोणत्याही किडींच्या व्यवस्थापना करतो आणि ते आवश्यकही असतं. परंतु रासायनिक कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे किडीमध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता निर्माण होते. महत्वाची बाब जी आहे की रोपवाटिकेत बी लावण्यापूर्वी कोबीच्या बियाण्यास 5 ग्रॅम इमेडाक्लोप्रिड, 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियास या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करून घ्यायला पाहिजे. रोपवाटिकेत रोपाची जी उगवण झाल्याच्या नंतर रोपांवर 4% निंबोळी अर्काची आपण फवारणी करायला पाहिजे. रोपाची पुनर्लागवण करण्यापूर्वी कोबीच्या 25 ओळीनंतर 2 ओळी आपण मोहरीच्या ठेवल्या पाहिजे. महत्वाची बाब आहे की 25 ओळी आपण जर का कोबीच्या लावल्या तर 2 ओळी ह्या त्यानंतर आपण मोहरीच्या लावायच्या. कोबीची रोपं स्थिरावल्याच्या नंतर पक्ष्यांना बसण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की ठिकठिकाणी काठ्याचं मचाण म्हणतो, पक्षी थांबे म्हणतो, ते लावले पाहिजे आणि त्यामुळे पाकोळी ज्याचा आपण अगोदर उल्लेख केला तर तिच्या अळ्या आणि पानं खाणाऱ्या अळ्या ह्या जरा मोठ्या प्रमाणात पक्षी वेचून खातील आणि याचे काम गंध सापळे सुद्धा आपण या अळीच्या संदर्भात जर लावले ते सुद्धा फायदा असतो. या गंध सापळ्याकडे अनुक्रमे पाकोळी आणि पाने खाणाऱ्या अळीची पतंग आकर्षित होतात. म्हणजे त्या त्या मादी पतंगाच्या वासाची गोळी जर आपण त्या सापळ्यात लावली तर तिथं पतंग अडकतील. कोबीचे कड्डे धरण्यापूर्वी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला की बीटी ज्याला म्हणतो आपण, अनेक कंपन्यांनी आणलेलं आहे ते बाजारामध्ये, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण सायंकाळी किंवा सकाळी जर फवारणी केली हे साधारणतः कोबीचे कड्डे धरण्यापूर्वी किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच आपल्याला चांगल्या प्रकारचं त्याचं व्यवस्थापन मिळतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: एकाग्रता आणि प्राणायाम।
1: योगी म्हणतात होय तसं करता येतं। योगी म्हणतात की आपल्या मनावर आपण पूर्ण ताबा मिळवू शकतो। एकाग्रतेच्या शक्तीची वाढ होण्यात नैतिक दृष्टीने एक धोका आहे। एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तिथून ते इच्छेनुसार न काढता येणं हे धोक्याचं असतं। अशी अवस्था मोठी तापदायक असते। आपल्या बहुतेक सर्व दुःखांचं कारण हेच की एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते। म्हणून एकाग्रतेच्या वाढीबरोबर मन काढून घेण्याच्या शक्तीचीही वाढ केली पाहिजे। एखाद्या विषयाशी मन संपूर्णपणे संलग्न कसं करावं हेच केवळ नव्हे तर एका क्षणात त्याला त्या विषयापासून अलग करून दुसऱ्या एखाद्या विषयावर कसं स्थिर करावं हेही आपण शिकलं पाहिजे। या दोन्ही शक्ती एकाच वेळी विकसित केल्या पाहिजेत म्हणजे धोका राहणार नाही। मनाचा पद्धतशीर विकास हा असा आहे। माझ्या दृष्टीने शिक्षणाचं मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे। केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणं नव्हे, मला जर माझं शिक्षण पुन्हा घ्यायचं झालं आणि त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही। मी मानसिक एकाग्रतेची आणि मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनांनी मनानी मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन। मुलामध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती आणि ते वेगळं करण्याची शक्ती या दोन्ही बरोबरच वाढवल्या पाहिजेत। माझा विकास एकांगी झाला, मनाला इच्छेनुसार अलग करण्याची शक्ती न वाढवता एकाग्रतेची शक्ती मी वाढवली आणि त्यामुळे माझ्या आयुष्यातील तीव्रतम दुःख मला भोगावं लागलं। आता माझ्या ठाई मनाला वेगळं करण्याची शक्ती आहे पण तिचा विकास मला उत्तर आयुष्यामध्ये करावा लागला। आपण आपल्या इच्छेनुसार आपली मनं वस्तूंवर केंद्रित केली पाहिजेत, वस्तूंनी आपली मनं त्याच्याकडे ओढू नयेत। सामान्यत आपल्याला मन केंद्रित करणं भाग पडतं। वस्तूतील ज्या आकर्षणाचा आपण प्रतिकार करू शकत नाही त्या आकर्षणामुळे आपली मनं त्या वस्तूंवर केंद्रित करणं आपल्याला भाग पडतं। मनाच्या निरोधासाठी आणि त्याला आपल्या इच्छेनुसार कुठेही नियुक्त करण्यासाठी विशेष प्रकारच्या अभ्यासाची आवश्यकता असते, त्या वाचून ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही। धर्माच्या साधनेसाठी मनाचा संयम अत्यंत आवश्यक आहे। या साधनेत मनाला मागे वळवून त्याला स्वतःवरच स्थिर करावं लागतं। मनाला वळण लावण्यासाठी पहिली पायरी आहे प्राणायाम। नियमित श्वासोच्छ्वासामुळे शरीर समतोल अवस्थेत राहतं, मग मनापर्यंत पोहोचणं सोपं जातं। प्राणायामासंबंधी विचार करण्याची पहिली गोष्ट म्हणजे आसन होय। ज्या अवस्थेत मनुष्य आरामात बसू शकतो तेच त्याच्यासाठी योग्य आसन। पाठीचा कणा मोकळा ठेवला पाहिजे आणि शरीराचं वजन बरगड्यांवर तोलून धरलं पाहिजे। मनाला कृत्रिम साधनांनी आवरून धरण्याचा प्रयत्न करू नका, या बाबतीत साधा प्राणायाम पुरेसा आहे। मनाची एकाग्रता साधण्यासाठी देहदंडात्मक तपश्चर्या ही चुकीची आहे, तिचा अवलंब करू नका। मनाचं कार्य शरीरावर आणि शरीराचं कार्य मनावर होतं, त्यांची एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया होते। मनाची प्रत्येक अवस्था ही शरीरात एक तदनुरूप अवस्था निर्माण करत असते आणि शरीरातील प्रत्येक कार्य हे मनावर तदनुरूप परिणाम करत असतं। तुम्ही शरीर आणि मन यांना दोन स्वतंत्र वस्तू माना किंवा त्या दोन्ही एकच आहेत, एकाच वस्तूचा शरीर हा स्थूल भाग असून मन हा सूक्ष्म भाग आहे असं माना, त्याने फरक काही पडत नाही। ती एकमेकावर क्रिया प्रतिक्रिया करतात। मन हे सतत शरीर बनत असतं। मनाला वळण लावताना शरीराच्या द्वारा त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं असतं। शरीर हाताळणं हे मन हाताळण्यापेक्षा सोपं आहे। साधन किंवा उपकरण जितकं सूक्ष्म तितके त्यातील सामर्थ्य अधिक असतं। मन हे शरीरापेक्षा फार सूक्ष्म असून ते अधिक सामर्थ्यवान आहे, या कारणासाठी शरीरापासून प्रारंभ करणं अधिक सोपं आहे। प्राणायामाचं शास्त्र म्हणजे मनापर्यंत पोहोचण्यासाठी शरीराच्या द्वारे कार्य करणं होय। या मार्गानं आपण शरीरावर ताबा मिळवतो आणि मग शरीरातील सूक्ष्म कार्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते। अधिकाधिक सूक्ष्म आणि अधिक आतील अशा कार्याची जाणीव होता होता आपण मनापर्यंत पोहोचतो। शरीरातील सूक्ष्म क्रियांची जाणीव आपल्याला व्हायला लागताच त्या आपल्या ताब्यात येतात। काही काळानंतर तुम्हाला शरीरावरील मनाच्या कार्याची जाणीव होऊ लागेल, त्याचप्रमाणे तुम्हाला मनाच्या अर्ध्या भागाचं त्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागावरील कार्य जाणवायला लागेल आणि मन ज्ञानतंतूंच्या केंद्रांना शक्ती पुरवत असल्याचंही जाणवेल. कारण मनच ज्ञानतंतूंचं नियमन आणि शासन करत असतं. मन हे निरनिराळ्या ज्ञानतंतूंच्या द्वारे कार्य करीत असल्याचं तुमच्या अनुभवाला येईल. अशा रीतीने नियमित आणि पद्धतशीर प्राणायामानी प्रथम स्थूल शरीरावर आणि नंतर सूक्ष्म शरीरावर ताबा मिळवून मनाचं नियमन करता येतं. प्राणायामाच्या पहिल्या प्रक्रियेत मुळीच धोका नसून ती अत्यंत आरोग्यदायक आहे. तिच्यामुळे तुम्हाला निदान चांगलं आरोग्य लाभून तुमचं स्वास्थ्य सामान्यपणे सुधारेल. प्राणायामाच्या इतर प्रक्रिया हळूहळू आणि काळजीपूर्वक सुरू केल्या पाहिजेत.

नमस्कार मंडळी, काय म्हणतायत, कसे आहात सगळे? मी आहे तुमची मैत्रीण, तुमची आरजे आरजे गौरी. आणि आजचा आपला विषय असा आहे ज्याच्याबद्दल बोलताना मला वाटतं आवाजामध्ये आपोआपच एक वेगळी एनर्जी येते. कारण आज आपण बोलणार आहोत अशा पिढीबद्दल जी फक्त उद्याचं भविष्य नाही तर आजची ताकद आहे. होय मंडळी, आजचा आपला विषय आहे युवा शक्ती. पण एक मिनिट, युवा म्हणजे नक्की कोण? फक्त वयाने 18, 20 किंवा 25 वर्षाचा असणारा का? तर नाही. माझ्या मते ज्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही स्वप्न आहेत, ज्याच्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, जो पडल्यानंतर म्हणतो एकदा अजून प्रयत्न करतो, आणि ज्याला वाटतं मी काहीतरी बदल घडवू शकतो, तो प्रत्येक माणूस युवा आहे. आणि म्हणून आजचा एक तास आपण फक्त भाषण देणार नाही आहोत. आज आपण गप्पा मारूयात आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या करिअरबद्दल, अपयशाबद्दल, मैत्रीबद्दल, मोबाईल आणि सोशल मीडियाबद्दल, आणि त्या एका प्रश्नाबद्दल जो कधी ना कधी प्रत्येक तरुणाच्या मनात येतो. मी आयुष्यात खरंच काही करू शकेन का? तर उत्तर आत्ताच सांगते मित्रांनो, हो नक्कीच करू शकता. पण कसं याबद्दल आजच्या या खास कार्यक्रमात बोलणार आहोत. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात आपला आजचा खास कार्यक्रम युवा शक्तीचा, आणि तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आहे तुमच्या सोबत आरजे गौरी. एक प्रश्न विचारू का? लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? डॉक्टर, टीचर, पोलीस ऑफिसर, ऍक्टर, क्रिकेटर की माझ्यासारखं आरजे? लहान असताना किती सहज उत्तर द्यायचो ना आपण, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. पण जसं वय वाढत जातं तसं त्या स्वप्नांच्या आजूबाजूला प्रश्न जमा होऊ लागतात. काय वाटतं तुम्हाला, यामध्ये करिअर आहे का? लोक काय म्हणतील? आपल्याला जमेल का? पैसे मिळतील का? आणि सगळ्यात डेंजरस सेंटेन्स, अरे हे आपल्यासारख्यांसाठी नाही. का नाही? स्वप्न बघण्याआधी आपल्या बँक बॅलन्सची परमिशन घ्यायची असते का? आपण कोणत्या शहरात जन्मलो, आपले मार्क्स किती आहे की आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर आपली स्वप्न ठरवायला हवीत का? नक्कीच नाही. हो, म्हणजे प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. मेहनत लागते, प्लॅनिंग लागते, कधी कधी प्लॅन बदलावाही लागतो. पण स्वतःला कमी समजून स्वप्न सोडणं आणि परिस्थिती समजून स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग शोधणं, या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि माझ्या या सगळ्या यंग मित्रमैत्रिणींना आज मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचं स्वप्न सगळ्यांना समजेलच असं नाही मित्रांनो. काही लोक हसतील, काही लोक म्हणतील की याचं काहीच होणार नाही. पण तुमचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं नाही ना, ते तुम्ही पाहिलंय, म्हणून त्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच. कारण फक्त स्वप्न पाहणारे हजारो असतात, पण त्या स्वप्नांसाठी रोज उठून काम करणारेच शेवटी स्वतःची ओळख निर्माण करतात. मंडळी, आता जरा मनापासून बोलूया. कारण युथ म्हटलं की फक्त एनर्जी, मस्ती, ड्रीम्स एवढंच नसतं ना, त्यामागे प्रेशर सुद्धा असतं. एक्झामचं प्रेशर, करिअरचं प्रेशर, जॉब मिळवायचं प्रेशर, घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स, आणि त्यात सोशल मीडिया उघडलं की अजून एक प्रेशर. कोणी 21व्या वर्षी बिझनेस सुरू केलाय, कोणी 23व्या वर्षी परदेशात गेलंय, कोणाची ड्रीम जॉब लागलीये, कोणी नवीन कार घेतलीये, आणि आपण स्क्रीनकडे पाहत बसतो आणि मनात विचार करतो सगळे पुढे चाललेत, मीच मागे राहिलोय का? तर माझं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येकाचं आयुष्य एकाच टाइम टेबलवर चालत नाही ना. कोणाला सक्सेस 20व्या वर्षी मिळते, कोणाला 30व्या वर्षी, कोणाला 40व्या वर्षी. महत्वाचं हे नाही की तुम्ही किती लवकर पोहोचतायत, महत्वाचं हे आहे तुम्ही चालणं थांबवलं का नाही. एक्झाममध्ये कमी मार्क्स आले, दॅट्स ओके, पुढे काय करता येईल हे महत्वाचं. इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही, ठीक आहे, पुढचा इंटरव्ह्यू आहे ना अजून. एखादी अपॉर्च्युनिटी हातातून गेली, वाईट तर वाटेलच, पण एक अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे आयुष्यातल्या सगळ्याच अपॉर्च्युनिटीज संपल्या असं नाही ना. आपण फेल्युअरकडे ना फुल स्टॉप म्हणून पाहतो, पण कदाचित ते फक्त क्वामा असेल. म्हणून आज जर कोणी ऐकत असेल आणि त्याला वाटत असेल, गौरी माझं काहीच मनासारखं होत नाहीये, तर माझं एकच म्हणणं आहे, आजचा दिवस खराब असू शकतो,
एखादा महिना खराब असू शकतो, कदाचित एखादं वर्षही कठीण असेल, पण त्यावरून तुमचं पूर्ण आयुष्य ठरतं का? तर नाही. थोडं थांबा, शिका, पुन्हा प्रयत्न करा, कारण पडणं ही हार नाही आहे. पडल्यानंतर उठायलाच नकार देणं ही खरी हार आहे. आता एक असा विषय काढूया ज्याच्याशिवाय आजची युथ कंप्लीट होणारच नाही, मोबाईल आणि सोशल मीडिया. आता खरं सांगा मित्रांनो, सकाळी डोळे उघडल्यानंतर देवाचं नाव आधी घेता की नोटिफिकेशन चेक करतात तुम्ही? फक्त 2 मिनिटं इंस्टाग्राम बघतो आणि अचानक अर्धा तास गायब. काय करतो आपण? रील्स, पुढची रील्स, आणखी एक रील, ही शेवटची, आणि ही शेवटच्या रील नंतर आणखी 25 रील्स. टेक्नॉलॉजी वाईट आहे असं अजिबात नाही, उलट आजच्या युथकडे अशी ताकद आहे जी आधीच्या अनेक पिढ्यांकडे नव्हती. एका मोबाईलमधून तुम्ही शिकू शकता, बिझनेस करू शकतात, तुमचं टॅलेंट जगाला दाखवू शकतात, नवीन स्किल शिकू शकतात, दूर असलेल्या माणसांशी कनेक्ट करू शकतात. प्रॉब्लेम मोबाईलमध्ये नाही आहे हो, प्रॉब्लेम आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय यात आहे. एकदा स्वतःला विचारा, मी दिवसात किती कंटेंट कंझ्युम करतो आणि किती क्रिएट करतो, किती वेळ दुसऱ्यांचं आयुष्य पाळतो आणि किती वेळ स्वतःचं आयुष्य घडवतो. कारण मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या आयुष्याची स्टोरी इतकी सुंदर बनवा की दुसऱ्यांच्या स्टोरीज बघण्यात तास घालवण्याची गरजच पडणार नाही. आणि सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य परफेक्ट नसतं. आपण लोकांच्या हायलाइट्स बघतो आणि त्याची तुलना आपण आपल्या बिहाइंड द सीन्स सोबत करतो. ते थांबवायला हवं. तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या मित्राशी नाही, तुमच्या क्लासमेटशीही नाही, इंस्टाग्रामवरच्या इन्फ्लुएन्सरशीही नाही. तुमचा खरा कॉम्पिटिशन कालच्या तुमच्याशीच आहे. कालपेक्षा आज 1% चांगले व्हा. बस 1 वर्षानंतर फरक तुम्हालाच जाणवेल. मंडळी, आपण सक्सेसबद्दल बोलतो, पण मला आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. मोठा पगार मिळवणं सक्सेस आहे, चांगलं करिअर बनवणं सक्सेस आहे, स्वतःचं घर, गाडी घेणंही सक्सेस आहे, पण त्याचसोबत चांगला माणूस बनणं हे सुद्धा सक्सेस आहे. आजचा युथकडे एनर्जी आहे, आयडियाज आहेत, टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, आवाज आहे, मग ही ताकद फक्त स्वतःपुरती का वापरायची? आपल्या आसपास एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये मदत करणं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला टेक्नॉलॉजी समजावून सांगणं, पर्यावरणासाठी छोटंसं काम करणं, चुकीच्या गोष्टींविरुद्ध योग्य पद्धतीने आवाज उठवणं, एखाद्या निराश मित्राला मी आहे तुझ्यासोबत एवढं सांगणं, यासाठी 1,00,000 रुपये लागत नाही, फक्त संवेदनशील मन लागतं. देश बदलायला प्रत्येकाला नेता बनण्याची गरज नसते. आपण आपल्या छोट्या जगात जबाबदारीने वागायला सुरुवात केली तरी बदल सुरू होतो. ट्रॅफिक सिग्नल्स तोडणार नाही, कचरा रस्त्यावर फेकणार नाही, मुलगा मुलगी असा भेद करणार नाही, दुसऱ्याच्या कामाचा आदर करणार, स्वतःचे हक्क समजून घेऊन पण आपल्या जबाबदाऱ्याही विसरणार नाही. ही सुद्धा युवा शक्तीच आहे. कारण देशाची ताकद फक्त त्याच्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर ठरत नाही, त्या देशाची तरुण पिढी कशी विचार करते यावर सुद्धा ठरते. आता कार्यक्रम संपायला थोडाच वेळ आहे, म्हणून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. तुम्ही कुठेही असाल, कॉलेजमध्ये, घरी, कामावर, प्रवासात, फक्त काही सेकंद स्वतःचा विचार करा. आजपासून 5 वर्षांनी तुम्हाला स्वतःला कुठे पाहायचं आहे? नोकरी करताना, स्वतःचा बिझनेस चालवताना, एखाद्या स्टेजवर की एखादी परीक्षा क्लिअर केलेली, स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी केल्याचा आनंद घेताना, किंवा फक्त आजच्या पेक्षा अधिक कॉन्फिडंट आणि समाधानी व्यक्ती म्हणून. चित्र डोळ्यासमोर आलं. आता दुसरा प्रश्न, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा तुम्ही काय करत आहात? हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्वाचा आहे. कारण एक दिवस मी करेन म्हणता म्हणता वर्ष निघून जातं. परफेक्ट मंडे येणार नाहीये, परफेक्ट मंथ येणार नाही, परफेक्ट सिच्युएशन येणार नाही. सुरुवात इम्परफेक्ट असली तरी चालेल. पण एक पेज वाचा, एक ऍप्लिकेशन भरा, 10 मिनिटं प्रॅक्टिस करा, एक नवीन स्किल शिकायला सुरुवात करा, एक चुकीची सवय कमी करा, पण काहीतरी सुरू करा.
कारण छोट्या छोट्या पावलांनीच मोठे प्रवास पूर्ण होतात. आणि मंडळी, आपल्या आजच्या युवा शक्ती या खास प्रवासाचा शेवट जवळ आला आहे. पण कार्यक्रम संपतोय विषय नाही, कारण युवा शक्ती हा एका तासाचा विषय नाही. ती रोज सकाळी उठून पुन्हा प्रयत्न करणाऱ्या त्या प्रत्येकांमध्ये आहे, स्वप्नांसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, पहिली नोकरी शोधणाऱ्या तरुणांमध्ये आहे, स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करणाऱ्या मुलामुलींमध्ये आहे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या व्यक्तीमध्ये आहे. आणि हजार अडचणी असून सुद्धा मी प्रयत्न सोडणार नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येकामध्ये युवा शक्ती आहे. आजच्या कार्यक्रमातून फक्त चार गोष्टी सोबत घेऊन जा. स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा, अपयश आलं तरी पुन्हा उभे राहा, आणि स्वतः यशस्वी होताना दुसऱ्यांसाठीही चांगला माणूस बना. कारण तुमच्याकडे डिग्री असेल, टॅलेंट असेल, टेक्नॉलॉजी असेल, पण त्या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे वेळ आहे, ऊर्जा आहे, स्वप्न आहेत, आणि तुमच्याकडे बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून स्वतःला कधीच छोटं समजू नका. कदाचित आज तुमचं नाव कोणी ओळखत नसेल, पण उद्या तुमच्या कामामुळे तुमची ओळख निर्माण होऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वाट मिळण्याची वाट पाहणारी पिढी युवा नसते, स्वतःची वाट स्वतः तयार करणारी पिढी म्हणजे खरी युवा शक्ती. याच सुंदर विचारासोबत मी आरजे गौरी तुमचा या कार्यक्रमात निरोप घेते. हसत राहा, स्वप्न पाहत राहा, आणि ती पूर्ण करण्यासाठीची मेहनत करत राहा. कारण आजचा युवा सक्षम असेल तर उद्याचा भारत नक्कीच अधिक सुंदर असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन गप्पांसोबत आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी सोबत. तोपर्यंत ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे कट्टा मध्ये आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्ही कधी ऐकलंय का, लिव्हर मध्ये साचलेली घाण मुळासकट काढायची असेल तर फक्त 3 भाज्या खा। ऐकायला भन्नाट वाटतंय ना, पण जरा थांबा। लिव्हर म्हणजे घरातला असा शांत सदस्य आहे जो आपलं काम सतत करत असतो आणि आपण मात्र त्याच्याकडे लक्षच देत नसतो। आपण काय खातो, किती खातो, रोजच्या आहारात भाज्या किती आहेत, व्यायाम आणि झोप कशी आहे, या सगळ्याचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो। म्हणूनच आजच्या आर जे कट्टामध्ये आपण एका भन्नाट पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत। लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या ताटात कोणत्या भाज्यांना स्थान दिलं गेलं पाहिजे। पालक, ब्रोकोली, कोबीसारख्या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्व आणि इतर पोषक घटक असतात, पण लक्षात ठेवा, कोणतीही एक भाजी लिव्हरमधली घाण झटक्यात साफ करू शकत नाही। म्हणून आज आपण सोशल मीडियावरील दाव्यांमागचं सत्य जाणून घेणार आहोत। डिटॉक्सच्या नावाखाली फसव्या दाव्यांपासून आपण सावध राहणार आहोतच आणि लिव्हरची खरी काळजी कशी घ्यायची हे समजून घेणार आहोत। चला तर मग आजचा आरजे कट्टा करूया थोडा हेल्दी, थोडा मजेशीर आणि भरपूर माहितीपूर्ण आरजे शुभांगी सोबत। आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा आणि मेहनती अवयव म्हणजे यकृत। यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतं, रक्त शुद्ध करतं आणि पचन प्रक्रियेतही मोठी भूमिका बजावत। पण चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे यकृतावर ताण येतो। मात्र अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रो एंटरोलॉजिस्ट डॉक्टर जोसेफ सलहाब यांनी सांगितलेल्या या 3 भाज्यांचा नियमित आहारात समावेश केला तर यकृत दीर्घकाळ स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू शकतं। त्यांनी शेअर केलेल्या इंस्टाग्राम व्हिडिओत सांगितलं, मी एक यकृताचा डॉक्टर म्हणून दररोज या 3 भाज्या खात असतो। यकृत निरोगी ठेवण्यासाठी या सर्वोत्कृष्ट भाज्या आहेत। आणि शेवटची भाजी ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल। चला पाहूया त्या 3 जादुई भाज्या ज्या तुमच्या यकृताला पुन्हा नवजीवन देऊ शकतात। लिव्हरमध्ये साचलेली घाण स्वच्छ करणाऱ्या 3 भाज्या, त्या कोणत्या? ब्रोकोली। डॉक्टर सलहाबा म्हणतात, ब्रोकोली यकृताची विषारी द्रव बाहेर काढून टाकण्याची क्षमता वाढवतं। त्यात सुल्फोराफेन नावाचं संयुग असतं जे यकृतातील डिटॉक्स एन्झाईम्स सक्रिय करतं। त्यांचं म्हणणं आहे की जर ब्रोकोली आवडत नसेल तर त्याच कुटुंबातली कोबी, कॅलिक्स किंवा ब्रुसेल्स स्प्राउट्स खाल्ल्या तरीही तितकाच फायदा होतो। त्यानंतर बीट। बीटमध्ये बेटालन्स नावाचं संयुग असतं, हेच त्याला लाल जांभळा रंग देत असतं। बेटालन्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून यकृताला शांत आणि बळकट करतात। बीटमुळे यकृतातील दाह कमी होतो आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात। त्यामुळे दररोज बीटचं सूप, सॅलड किंवा रस घेतल्यास लिव्हर क्लीन मशीन बनू शकतं। आर्टिचोक, तिसरी भाजी म्हणजे आर्टिचोक, आणि ते नाव ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं, हो ना। आर्टिचोक ही एक हिरव्या पानांची भाजी आहे जी भारतात फारशी सर्वसामान्य नाहीये, पण परदेशात विशेषतः युरोप, अमेरिका आणि मेडिटेरियन देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे। आर्टिचोकमध्ये सायनारिन नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं, ते यकृताचं रक्षण करतं आणि त्याची कार्यक्षमता सुद्धा वाढवतं। तेव्हा श्रोते हो, काय लक्षात घ्याल, ब्रोकोली, बीट आणि आर्टिचोक या 3 भाज्या यकृताच्या डिटॉक्स प्रक्रियेला वेग देतात, दाह कमी करतात आणि शरीरातले विषारी द्रव काढून टाकतात। जर तुम्हालाही यकृत दीर्घकाळ निरोगी ठेवायचं असेल तर या भाज्या नक्कीच आहारात जोडल्या पाहिजेत। आजच्या आरजे कट्ट्यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात घेऊया, लिव्हर साफ करण्यासाठी जादूची भाजी नाही, पण लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या सवयी नक्की आहेत। ताटात विविध भाज्या ठेवल्या पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे, नियमित शारीरिक हालचाल करा आणि डॉक्टरांनी काही वैद्यकीय समस्या सांगितल्या असतील तर त्यांचं योग्य मार्गदर्शन घ्या।
कारण आरोग्याच्या बाबतीत व्हायरल माहितीपेक्षा विश्वासार्ह माहिती महत्त्वाची असते. लिव्हर आपल्यासाठी दिवस रात्र काम करतं, मग त्याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे, हो ना? तेव्हा मी आरजे शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे कट्ट्यामधून तुम्हाला एवढंच सांगते, डिटॉक्सच्या शॉर्टकटपेक्षा रोजच्या चांगल्या सवयींचा मार्ग निवडा. कारण निरोगी शरीरासाठी जादू नाही तर योग्य जीवनशैली गरजेची आहे. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: भावन श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एखाद्या कलाकाराच्या हातातली पेन्सिल जेव्हा कागदावर फिरते तेव्हा ती केवळ रेषाच उमटवत नाही तर एखाद्या व्यक्तिमत्वाचा चेहरा, इतिहास, आठवणी आणि भावविश्व सुद्धा जिवंत करत असते. आज आपल्यासोबत असेच एक कलाप्रेमी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कोणत्याही औपचारिक चित्रकला शिक्षणाशिवाय आपल्या प्रतिभेला स्वतःच्या मेहनतीने आकार दिला. बँकेतील जबाबदारीची नोकरी सांभाळताना मनातली चित्रकलेची आवड जपली आणि कोरोना काळातील टाळेबंदीने जणू त्यांच्या या सुप्त कलाकाराला पुन्हाच जाग केलं. पेन्सिलच्या साध्या रेषांमधून भारतरत्न सन्मान प्राप्त महान व्यक्तिमत्वांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांची तब्बल 60 स्केचेस त्यांनी साकारलेली आहेत. विशेष म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या चित्राला राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवण्याचा बहुमान सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या सुंदर कला प्रवासाची गोष्ट. तर आपलं मनपूर्वक स्वागत आहे रेडिओ मनभावनच्या टीम मध्ये.
2: नमस्कार.
1: आपण स्वागत करूया श्री अनिल रामभाऊ पाटील यांचं. सर, सर्वप्रथम आपल्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. चित्रकलेची आवड आपल्याला नेमकी कधी आणि कशी लागली?
2: चित्रकलेची आवड तशी शालेय जीवनामध्ये जेव्हा आपण चित्रकलेचा विषय असतो तेव्हापासूनच लागली मला ती तशी आवड. पण खरी आवड निर्माण झाली ती 11वीत असताना, अकरावी सायन्सला असताना जीवशास्त्राचा जे किंवा बायोलॉजीच्या ज्या प्रयोग वया असतात त्यातले मी काही चित्र काढायचो. तर ते चित्र बघून आमच्या सरांना त्याचं फार आकर्षक वाटायचं. त्यामुळे मग मुलं पण माझ्याकडून, इतर जे विद्यार्थी असायचे ते पण माझ्याकडून मग चित्र काढून घ्यायचे. तर शेवटे वर्षाच्या शेवटी जे माझी चित्रकलेची वय जी असायची ते सर जमा करून घ्यायचे तेव्हा. तर त्यापासून मला असं वाटायला लागलं आपण चित्र काढू शकतो. आणि 11वीत असतानाची एक गोष्ट, पण तोपर्यंत मी चित्रकलेची कुठली स्पर्धा किंवा कुठली परीक्षा वगैरे असं कुठल्याच याच्यामध्ये भाग घेतला नव्हता. पण पुढे जाऊन मग जेव्हा मी कॉलेज जीवनात आलो, माझं शिक्षण एम जे कॉलेजमध्ये झालं होतं, तर एम जे कॉलेजमध्ये असताना असंच मी प्रासंगिक मग मला चित्र काढायची आवड लागली. त्यात माझ्या एक मित्रांनी माझ्यासोबत जे शिकत होते त्यांनी मला असं सुचवलं की आपण आता कॉलेजमध्ये आहोत तर काही क्रिकेटर किंवा काही गायक किंवा काही सिनेकलावंत यांच्या जन्मतिथीनुसार किंवा त्यांच्या पुण्यतिथी असेल किंवा वाढदिवस असेल तर आपण असं काही चित्र काढून बँकेच्या महाविद्यालयाचं नोटीस बोर्ड असतं लागलेले असतात प्रत्येक विभागाची. आता मी कॉमर्स ला होतो मी, तर कॉमर्स बिल्डिंगचं स्वतंत्र एक नोटीस बोर्ड होतं. तर त्या याच्यामध्ये मी त्याच्यावर मी काही माझे चित्र काढून लावायला लागलो. मग तेव्हापासून मग अशी आवड निर्माण झाली मला. पुढे मग नोकरी लागली, नोकरीमध्ये बँकेत नोकरी लागली मला. त्यामुळे बँकेची नोकरी म्हणजे पूर्ण 7 तास मी तिथे बांधलेलं राहायचं. त्यामुळे तेव्हा मला काही करता आलं नाही. तरी मग मी तसं अधून मधून एखादं 2 चित्र काढत राहायचो. पुढे मग असं वेळ आली, कोरोनाची परिस्थिती आली. तर कोरोनामध्ये मग मला जवळजवळ 20-25 दिवस मी तिथे ऍडमिट होतो समजा तिथे. तर मग या पिरियडमध्ये असं विचार आला मनात की आपण रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी करायचं, आपण वेळेचा सदुपयोग करायचा. तर त्याच काळात माझी एक मुलगी पुण्यामध्ये आर्किटेक्टचा अभ्यास करत होती. तर ती पण त्या पिरियडमध्ये मग सुटी असल्यामुळे ती घरी आली होती. तर तिचं काही ड्रॉइंग मटेरियल तिच्याजवळ होतं, तर मग मी तिच्याकडूनच काही ड्रॉइंग मटेरियल घेतलं. कारण त्यावेळेस दुकानं वगैरे सगळे बंद होते, त्यामुळे मग तिचे जे शीट होते ड्रॉइंगचे शीट ते पाठीमागून वापरलेले शीट मी पाठीमागून कोरी जी बाजू होती त्याचा मी उपयोग केला. त्यानंतर तिचे काही ड्रॉइंग मटेरियल पेन्सिल वगैरे होत्या, तर मी साधे फक्त आधी ब्लॅक जी पेन्सिल होती तिच्यापासून मी सुरुवात केली. तर असं करता करता माझी त्या पिरियडमध्ये जवळजवळ 50 चित्र माझे झाले मी काढून त्या आवडीमधून. पण मग बँकेमध्ये असताना मी ते लोकांना दाखवले, तर त्यांचा असा आग्रह होता की याचं तुम्ही प्रदर्शन करायला पाहिजे. पण मला असं तेव्हा कॉन्फिडन्स नव्हतं की मी जे चित्र काढलेले व्यवस्थित आहे की नाही, लोकांना आवडतील की नाही. तर आमच्या जे माझे सहकारी होते त्यांच्या अनुभवातून मी आता मला आज लक्षात आलं की आपण जी चित्र काढलेली आहे ती बघण्यासारखी आहेत, लोक ओळखू शकतात.

0: इतरांना मंजुरी मिळालेली आहे तर आपण ते लावू शकतो. तर मग माझं असं लक्षात आलं की अमृत महोत्सव आहे, तर यानिमित्त आपण भारतरत्नांची काही चित्र आपण यांचं काही विशेष प्रदर्शन करू शकतो का, म्हणजे ते कालानुरूप होईल वा काल समयोचित. तर माझ्याकडे ऑलरेडी त्यातले काही होते, तर मी असा अभ्यास केला की 9 भारतरत्न असे आहेत, सर्वात जास्त ते महाराष्ट्रातून आहेत आणि टोटल जवळजवळ त्यावेळेस 39-40 लोक होते ते ज्या व्यक्ती. तर ऑलरेडी माझ्याकडे 9 भारत महाराष्ट्रातले ते आणि इतर 6 असे मी 15 जी भारतरत्न व्यक्तिमत्व होतं त्या सर्वांची चित्र तिथे लावलीत आणि इतर अशी जवळजवळ 50 चित्र होती माझी. तर त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. काही कलारसिक पण मला त्यातून माझा त्यांनी स्तुती केली, प्रशंसा केली, त्यामुळे असा यातून मला अजून प्रेरणा मिळाली. त्यानंतर संस्कार भारतीचं प्रांतस्तरीय आमचं एक अधिवेशन झालं सर्व कलाकारांचं. त्याच्या आधी मला संस्कार भारतीच्या इथल्या लोकांनी मला माझ्याशी संपर्क करून मला संस्कार भारतीचं कला साधक बनवून घेतलं त्यांनी. आणि मग आम्ही असं जवळजवळ 15 जण व्यक्तिमत्वांचं जे भारतरत्न होते त्यांचं प्रदर्शन घेऊन मग आम्ही प्रांतस्तरीय जो बीडला कला साधक संगम झाला त्याच्यामध्ये मग या सर्वांचं मी तिथे प्रदर्शन केलं. तर आमच्या त्या दिवशी त्यावेळेस कला संगम मध्ये स्नेहलताई पाठक म्हणून ज्या होत्या त्या आमच्या तिथे त्या कला साधक होत्या, तेव्हा त्या अध्यक्ष नव्हत्या आमच्या तिथे. तर त्या दिवशी त्यांनी आमचं तेच कला साधक संगम मध्ये माझं ते प्रदर्शन बघितलं. आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत संदीप पाठक आता जे अभिनेते म्हणून आहेत, तर त्या कार्यक्रमाच्या समारोपाला त्यांना तिथे निमंत्रित केलं होतं. तर त्या कार्यक्रमाच्या समारोपाला ते आले तिथे, त्यांनी तिथे त्या माझ्या प्रदर्शनाला भेट दिली, माझ्या बरोबर काही चित्र फोटो वगैरे काढले. आणि त्या दिवशी नेमकं 25 डिसेंबर होता, त्या दिवशी अटल बिहारींचा त्या दिवशी वाढदिवस असतो, त्या दिवशी त्यांनी मला आवडीनं त्यांच्या फोटो जवळून माझा त्यांची फोटो काढला, त्यांनी स्तुती केली.
1: सर मगाशी बोलताना आपण म्हणालात की तुमच्या कुटुंबात सुद्धा अनेक कलाकार आहेत, घरचं वातावरण आपल्या कला प्रवासाला कसं पोषक ठरलं त्याबद्दल बोलूयात ना.
0: चालेल. माझे वडील मुख्य कलाध्यापक होते.
1: बर.
0: 1974 मध्ये ते आम्हाला सोडून गेले. मला फक्त त्यांचा कलेचा वारसा मिळाला, त्यांचं मार्गदर्शन मला दुर्दैवाने मिळालं नाही. जर आज समजा ते हयात असते तर मला अजून पुढे मी त्यात काही करू शकलो असतो. दुर्दैवाने माझं दुर्दैव म्हणेल मी ते की मला त्यांचं मार्गदर्शन लाभलं नाही. तर कला वारसा म्हणून मी त्यांचा म्हटलं आता आपण त्यांचा कला वारसा घेऊ आणि मग पुढे काहीतरी करू. त्यामुळे मग मी त्यांचं कला वारसा घेतला. आणि मग कला पेन्सिल मधून काही करता येईल का, कारण माझे बहुतेक सर्व चित्र जी आहेत ती पेन्सिल मधून आहेत. तर मी मग ते कला पेन्सिल चित्र म्हणून मी त्याला पुढे गती दिली. माझ्या कुटुंबामध्ये माझे मोठे बंधू आहेत, ते रेल्वेतून आता रिटायर झालेले आहेत, ते पण असे त्यांना काही शिकलेले नाही आहे, पण त्यांनी एक छंद म्हणून साबणावर त्यांनी मूर्ती करायला आवड निर्माण झाली त्यांना.
1: आणि
0: साबणावर त्यांनी बहुतेक मूर्ती कोरल्या. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी मग असं म्हटलं की सॉफ्ट स्टोन वापरून आपण काही करू शकतो,
1: त्याच्यावर कोरीव काम करू.
0: हा, सॉफ्ट स्टोन जो आहे फक्त राजस्थानमध्ये मिळतो, तर ते गुजरातमध्ये त्यांनी नोकरी केली, तर त्यांनी गुजरातमधून तो मागवला सॉफ्ट स्टोन. त्यांनी तिथेही मग त्याच्यावर काही मूर्ती त्यांनी
1: कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्ती घडवलेल्या आहेत
0: त्यांनी, काही गणपतीच्या आहेत, काही देवीच्या आहेत, आणि काही असे महात्मा गांधी वगैरे, शिवाजी महाराज, गणपती, त्यानंतर असे जे महत्वाच्या व्यक्ती आहे त्यांनी त्यावर कोरलेले. तर त्यांनी पण अशा कोरले आहेत, म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांनी असा संग्रह केलेला आहे. त्यानंतर माझे जे चित्र पेन्सिल चित्रांचं प्रदर्शन आहे, आमचा अखेर भारतीय स्तरावरचा जो कला साधक संगम मेळावा आहे तो 2024 मध्ये बेंगळुरू येथे श्री श्री रविशंकरजी जो ज्यांचा जो आश्रम आहे तिथे त्यांनी तो संस्कार भारतीतर्फे अखिल भारतीय आयोजित केला होता. तर त्या कला साधक संगम मध्ये अखिल भारतीय स्तरावरून जवळजवळ 2200 लोक कला साधक तिथे सामील झाले होते. त्यामध्ये जवळजवळ 150 चित्रकार होते. तर त्या चित्रांमध्ये माझं एकमेव पेन्सिल चित्र होतं, त्याच्यामध्ये मी त्यांनी मला जो विषय दिला होता सामाजिक समरसता, त्यावरून मग मी विठ्ठलाचं चित्र जे आहे, विठ्ठलांचं एक म्हणजे सुप्रसिद्ध चित्र आहे, विठू माझा लेकरवाळा संघे गोपाळांचा मेळा, तर जे चित्र मी त्यासाठी निवडलं ते दिल्लीला पाठवलं, त्यातून त्यांना

0: त्यांची संमती घेतली, त्यांनी मला परवानगी दिली आणि मग मी जवळजवळ 3 फूट ते 3 फूट आता ते चित्र मी पेन्सिलनं रंगीत पेन्सिलनं साकारलं आणि मला त्याची परवानगी त्या कला साधक संगम मध्ये लावण्याची परवानगी दिली. तर त्या तिथे जवळजवळ 150 चित्र होते, त्याच्यामध्ये माझं एकमेव पेन्सिल चित्र होतं.
1: वा वा, छान तर छानच. सर मला सांगा ना, एखादं व्यक्तिमत्व जे असतं ते स्केच करण्यापूर्वी त्याच्याविषयी काही अभ्यास करावा लागतो का किंवा त्याची माहिती घेणं हे महत्वाचं असतं का?
0: हो हो, मी आधी त्या चित्राचा अभ्यास करतो.
1: बर.
0: की ते चित्र करण्यासारखं आहे का आणि त्या व्यक्तीचा काही विशेष आहे का, की आपण का म्हणून त्याचं चित्र करायचं, तर असं माझ्या मनाने तयारी करून घेतो मी आधी आणि मग त्याप्रमाणे मी त्या व्यक्तीचं चित्र करतो.
1: आणि नेमकी ती प्रक्रिया कशी सुरू होते, सुरुवातीला कसं आउटलाईन वगैरे?
0: हा हा, तर मी आधी असं त्याची तयारी करतो की या व्यक्तीचा काही वाढदिवस आता आहे का,
1: अच्छा
0: पुण्यतिथी आहे का किंवा काही स्मरण दिवस आहे का, तर याचा विचार करून मी त्या तयारी करतो आधी आणि मग त्याचा एक चित्र फोटो इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करतो आणि जवळजवळ 4 इंच ते 6 इंच असं एक चित्र मी त्यातलं निवडतो मला जे आवडतं, त्यानंतर मी त्याची प्रिंट करून घेतो आणि मग त्याच्यावर स्केच करून मग त्याच्या डबलचं करतो. मी 4x6 असेल तर मी 8x12 करतो मग तसं, आणि मग त्याचा फोटो वगैरे करून मग त्याच्यावर स्केच करून मी त्याचं चित्र करतो. त्या
1: एका स्केच साठी साधारण किती वेळ द्यावा लागतो?
0: माझ्या मूळनुसार करतो मी, तसं जर म्हटलं तर एक दिवसात मी करू शकतो, पण मग बाकीचे काही काम वगैरे सांभाळून मग मी थोडं करतो करून, म्हणजे शक्यतोवर एक दिवसात होऊ शकतं.
1: एखादं स्केच किंवा चित्र पूर्ण झाल्यानंतर अशी भावना कधी मनात येते की आता हे चित्र खरोखर जिवंत झालंय, ती भावना आणि त्यावेळेचे तुमचे जे अनुभव असतात ते कसे असतात त्याबद्दल?
0: हा, याच्याविषयी मी अनुभव सांगतो की जेव्हा माझं 50 चित्रांचं प्रदर्शन झालं तेव्हा जेव्हा कला रसिक आले तेव्हा त्यांना माझ्या चित्रातले डोळे आवडले. माझ्या चित्रातले डोळे ते म्हणजे असं त्यांना जाणवलं की चित्र आपल्याशी बोलत आहे. त्यामुळे मला माझं असं समज झालं की आपले चित्र बोलकी आहेत, हे मला प्रकर्षानं जाणवलं.
1: नक्कीच नक्कीच. आपण वृत्तपत्र संपादक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, तर मग काय फरक जाणवतो, ही कला प्रकार कला प्रवास आहे तुमचा, नंतर वृत्तपत्र संपादक म्हणून सुद्धा काम केलंय आणि त्यासोबत बँकेची नोकरी, कसा अनुभव होता सगळा ऐकून?
0: माझी सुरुवात जी झाली ती शिक्षण संपल्यानंतर, मी काय नोकरी नव्हती तेव्हा 0 बजेट असल्यामुळे मी त्या दरम्यान शिकत होते, त्या दरम्यान 2 ते 3 ठिकाणी मी खाजगी नोकरी करायचो, तर त्या खाजगी नोकरीमधून वेळ काढून मी दैनिक जनशक्तीमध्ये मला त्यांनी पार्ट टाइम म्हणून मला नोकरी दिली त्यांनी. तर त्यांनी मला सुरुवातीला चित्रपट पुरवणे आणि साहित्य पुरवणे अशी जबाबदारी दिली त्यांनी. तर त्या पिरियड मधून मग काही साहित्यातल्या व्यक्ती, काही चित्रपटातल्या व्यक्ती, मग यांच्याशी संपर्क म्हणजे लेखांच्या स्वरूपात, तर असा माझी सुरुवात झाली तेव्हा. तर मग तेव्हा पण मी चित्र काढायला लागलो, तर ती जी माझी साहित्याची सहसंपादक म्हणून नोकरी होती ती म्हणजे एक मला नोकरी पाहिजे म्हणून बा आपलं शिक्षण घेतलंय म्हणून तो माझा प्रवास होता तो. त्यानंतर मग तिथे असतानाच मग मी बँकेची नोकरी दिली. मग बँकेत नोकरी दिली असताना मला बँकेत नोकरी मिळाली, पण बँकेत नोकरी करताना मग मी व्यस्त झालो उलट, त्यामुळे मला चित्र काढता नाही आले. पण मग आमच्या सहकाऱ्यांच्या आग्रहात मी चित्र काढायला लागलो आणि त्यांनी तसेच चित्र ते आवडत गेले माझे आणि मग माझा असा चित्र संग्रह वाढत गेला.
1: वा वा वा. आताच तुम्ही म्हटलं की बँकेच्या नोकरीच्या व्यस्ततेमुळे तुम्ही चित्र काढणं बंद केलं होतं, खंड पडला होता चित्र केलेत, पण मग त्या काळात कलाकार अनिल पाटील म्हणून तुमच्या मनात कुठेतरी तो जिवंत होताच आणि म्हणून तुम्ही पुन्हा सुरुवात केली आणि ती सुरुवात मला वाटतं लॉकडाऊन नंतर पुन्हा त्या कार्याला तुमची सुरुवात झाली.
0: बरोबर
1: बरोबर. मग पहिलं जे स्केच सुरू केलं त्या करण्यामागचा तो अनुभव आणि ते कुठलं चित्र होतं नेमकं?
0: त्या पिरियड मध्ये किशोर कुमार यांचा जन्मदिवस 4 ऑगस्ट, तर 4 ऑगस्टला मी त्यांचं पहिलं चित्र काढलं. तर 4 ऑगस्टला मी त्यांचं किशोर कुमारांचं पहिलं चित्र काढल्यानंतर मी त्यांची पुण्यतिथी 13 ऑक्टोबरला असतात, तर मग त्याच्या आधी 28 सप्टेंबरला गाणं सम्राज लता दिदींचा वाढदिवस असतो, तर मग या अनुषंगाने मग मी दोघांचं हे करून असं माझं मनात आलं की यांचं चित्र काढत राहू आपण. पण मग कालांतराने जसजसे लोकांचे वाढदिवस इतर कलाकार असतील पण त्यांचे वाढदिवस येत गेले तेव्हा मोबाईलचं वाढल्यामुळे संपर्क होत गेला माझा याच्याशी माध्यम क्षेत्राशी आणि मग इतर लोकांचे पण मी चित्र काढायला लागलो. तर अलीकडे जाता मी तुम्हाला सांगतो असं की नंतर मी असा संकल्प केला की किशोर कुमारांचं 100 चित्र आपण काढावे. त्याच्या आधी मी सांगतो की दर 4 ऑगस्टला आणि दर 13 ऑक्टोबरला मी खंडवा येथे किशोर कुमारांचे समाधी आहे. तर दर 4 ऑगस्टला आणि दर 13 ऑक्टोबरला मी तिथे असतो. आणि विशेष म्हणजे जर दर 4 ऑगस्टला त्यांचं एक नवीन चित्र करतो आणि दर नवीन चित्र काढल्यानंतर त्यांच्या घरी तिथे घर पण आहे आणि त्यांची समाधी पण आहे. तर तिथे समाधीवर जातो, त्यांच्या समाधीवर माझं मस्तक टेकवतो तिथे आणि त्यांच्या माझ्या चित्राचं माझं प्रदर्शन करतो. तर तिथे मोठमोठे लोक पण आलेले असतात, मोठमोठे गायक. आता मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी गायक जॉली मेकर जे आले तिथे, तर त्यांना माझं चित्र मी तिथे फक्त घेऊन बसलेलो असतो. तिथे कार्यक्रम सुरू असतो तिथे आणि स्टेजवर लोक त्यांचे जे चाहते ऑल इंडियामधून चाहते येतात, ऑल इंडियामधून चाहते येतात. त्यांचं राजकोट झालं, तुमचं त्यांचं आगरा झाला,
1: पूर्ण
0: तिथे मी गायक नाहीये, मी फक्त माझं चित्र घेऊन तिथे बसलेलो. तर असं एकदा मी चित्र घेऊन बसलो होतो तर तिथले SP साहेब होते, तर त्यांनी मला चित्र बघून त्यांनी मला तिथे बोलवलं, आओ बोल स्टेज पे आओ. तर ते गाणं म्हणताना तिथे मग त्यांनी मला बोलवलं, मी तिथे माझं चित्र घेऊन उभा राहिलो. तर त्यांनी माझं चित्र काढलं तिथे. त्यानंतर ते समाधीवर जवळजवळ सकाळी 10 ते 2 पर्यंत मी माझं चित्र घेऊन मी तिथे उभं. तर जे चाहते आलेले होते तिथे, ते प्रत्येक चाहते माझं चित्र घेऊन तिथे यायचे आणि मला चित्र आम्हाला चित्र काढते आम्हाला चित्र काढते असं जवळजवळ 2 वाजेपर्यंत नुसतं माझं चित्र घेऊन मी तिथे उभं होतो. त्यानंतर मागच्या वर्षी गायक जॉली मुखर्जी आले होते, तुम्ही असं मी तिथे चित्र घेऊन बसलेलो होतो माझं. तर ते बी अरे बरं आपण हे निघालते बोले, तो त्यांनी मला बोलवलं तिथे. तर सुदैवाने माझं एक मी चित्र छोटं एक चित्र बनवलं होतं आणि त्याचं एक फ्रेम करून मला असं वाटलं की मी यांना चित्र द्यावं. तर मी त्यांना माझं त्यावेळेच काढलेलं चित्र दाखवलं आणि त्यांना माझं चित्रच भेट दिलं त्यांनी. तर त्या खूप खुश होऊन गेले. त्यानंतर समाज माध्यमावरून राजू काजी म्हणून एक चित्र गायक आता, त्यांच्याबरोबर त्यांनी माझं चित्र घेऊन माझ्याबरोबर फोटो काढला. तर असा माझा प्रवास सुरू झाला. तर मी असा तेव्हा संकल्प करून टाकला की येणाऱ्या 2029 मध्ये किशोर कुमारांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर त्यांचं 100 चित्र काढायचे आपण. आता माझा उपक्रम सुरूच आहे तो 2022 मधून त्यांची पुण्यतिथी आणि जयंतीला मी एक चित्र काढतो, एक तिथे घेऊन जातो. तर 100 चित्र आपण काढावे. त्यानंतर 100 चित्र काढल्यानंतर तिथे किशोर सांस्कृतिक प्रेरणा मंच आहे, ती तिथे कलाकारांसाठी ते दिवसभर ते व्यासपीठ उपलब्ध करून देतात गाण्यासाठी. तर दिवसभर लोक तिथे गाणे म्हणतात. तर मी त्यांना विनंती केली की मी 100 चित्रांचा संकल्प करतो आणि ज्या दिवशी त्यांचा शताब्दी असेल 2029 4 ऑगस्टला तर मी त्यांचं पूर्ण 100 चित्र काढतो, त्यांचं फ्रेमिंग करतो आणि त्यांचं आपण एक प्रदर्शन आपण भरू का. तर त्यांनी एकदम लगेच परवानगी दिली की तुम्ही 100 चित्र काढा, आपण त्यांचं मोठं प्रदर्शन करू.
1: शुभेच्छा तुमच्या या मानसाबद्दल आणि खूप छान संकल्प, खूप छान उपक्रम तुम्ही घेणार आहात त्याबद्दल मनस्वी शुभेच्छा. आतापर्यंत साकारलेल्या स्केचेस पैकी कोणतं व्यक्तिमत्व काढताना आपल्याला असं सर्वाधिक भावनिक अनुभव आला?
0: मला सर्वाधिक आवडताना किशोर कुमारांचं, कारण किशोर कुमारचं व्यक्तिमत्वाचे अष्टपैलू आहे. त्यांचं गायन आहे, तुमचं अभिनय आहे, त्यांचा विनोद आहे, या सर्व हिच्यातून मला त्यांचा माझ्या हिच्यात म्हणजे मस्तिष्काचं असं हे झालं की आपण फक्त किशोर कुमार, मला त्या किशोर कुमारांनी माझ्या तन मन धन मी सर्व त्यांना अर्पण करून मी त्यांना फक्त फोकस केलेला आहे. तर आता माझे जवळजवळ 10 चित्र झाले, म्हणजे 5 वर्षात 10 जण, एक जयंती आणि एक पुण्यतिथी, 5 × 2 = 10 असं म्हणून त्यांचे 10 चित्र झाले माझे. तर आता मी आता 13 ऑक्टोबरला पण आता त्यांची पुण्यतिथी आहे, त्याच दुसरी माझी तयारी सुरू आहे.
1: छान छान. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुद्धा आपण त्यांची तब्बल 7 स्केचेस साकारलेली आहेत.
0: हो हो हो.
1: तर तो अनुभव कसा होता?
0: तो अनुभव असा होता की संस्कार भारती म्हणजे माझे मित्र आहे, संगीत विभाग म्हणून सांभाळत होते ते आणि संगीत तज्ज्ञ आहेत ते, म्हणजे म्युझिक अरेंजर पण आहे दुष्यंत जोशी सरांचं, मला आवडा नाव घ्यायला आवडेल मला त्यांचं. तर माझा त्यांच्याशी परिचित झाल्यानंतर मला त्या पिरियड मध्ये भीमसेन जोशी सरांचं जन्मशताब्दी वर्ष होतं, तर मला असं माझ्या हिच्यात आलं की आपण त्यांचे पण चित्र काढूयात. तर त्यांनी मला सांगितलं की काही काढायला लागत नाही. त्यांच्या घरामध्ये एक भीमसेन जोशींचं चित्र होतं, तर मग त्यांच्या भिंतीवर लागलेलं होतं. त्यांना म्हटलं हे चित्र तुम्ही मला काढून द्या, तर त्यांनी मला काढून दिलं. त्याच्यावरून मी ते चित्र काढलं. त्यानंतर म्हटलं आता एक चित्र काढलं तर दुसरं चित्र मला अजून अशी चित्र काढायचे आहे मला. तर असं करताना त्यांनी माझा परिचय करून दिला प्राचार्य डॉक्टर प्रकाश महाजन सरांची. ते रावेर कॉलेजला इंग्रजी विभाग प्रमुख होते, ते आता रिटायर झालेले. तर त्यांनी मला त्यांचं ओळख करून दिली. तर प्रकाश महाजन सरांची जेव्हा मी भेटलो तर माझं असं लक्षात झालं की प्रकाश महाजन सरांचे वडील ते पण पंडित भीमसेन जोशी सरांचे फार चाहते होते. तर ते म्हणाले की पंडित भीमसेन जोशी सरांचा आमचा फार जवळचा संबंध आलेला आहे. तर माझं असं एक चित्र मी त्यांचं एक निवडलं. चित्र ते ब्लॅक अँड व्हाईट होतं. पुण्याचे त्यांचे पंडित भीमसेन जोशी सरांचे बरोबर त्यांनी प्रकाश चित्रकार किंवा छायाचित्रकार म्हणून त्यांनी ते हयात असेपर्यंत त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. जे जिथे जिथे जातील देशात असो परदेश असो त्यांच्यावर चित्रकार म्हणून छायाचित्रकार म्हणून ते त्यांच्यासोबत जायचे. तर त्यांचं नाव होतं प्रकाश पाकणेकर सतीश पाकणेकर सरां. तर त्यांचं माझं म्हणजे समाज माध्यमातून माझी त्यांची ओळख झाली. तर मी त्यांना असं झालं सांगितलं की साप्ताहिक सकाळच्या एका विशेष अंकामध्ये पंडित भीमसेन जोशी सरांचा एक लेख सतीश पाकणेकर सरांनी तो लिहिला होता. तर त्यांचं एक ब्लॅक अँड व्हाईट चित्र होतं. तर मी पाकणेकर सरांशी बोललो आधी, म्हटलं सर तुमचं असं ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहे मला त्याला कलर करायचं आहे, त्यात मला रंग भरायचा म्हटलं.
1: अच्छा,
0: तर मी भरू शकतो का? मग त्यांनी मला त्यांची परवानगी दिली, त्या चित्राची परवानगी दिली. पण मग असं करताना मग मी चित्रामध्ये रंग भरताना माझ्या लक्षात असं आलं की आपण कुठलेही चित्र त्यामध्ये रंग भरून चालणार नाही, तर म्हणजे प्रॉपर रंग आपण त्यात भरले तर त्याला वेगळी मजा येईल. तर मग प्रकाश महाजन सरांची माझी ओळख होती. तर त्यांनी प्रकाश महाजन सरांनी अनेक वेळा त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पंडित भीमसेन जोशी सरांच्या मैफिली झालेल्या होत्या. तर त्यांनी त्यांना जवळून बघितलेलं होतं. तर मी त्यांना असं विचारलं की म्हटलं सर मला त्यांचा पोशाख सांगा तुम्ही, त्यानुसार मग या चित्रामध्ये म्हटलं मी त्यांना ते चित्र भरतो. मग त्यांनी जसा मला तो पोशाख सांगितला त्यानुसार मग मी त्यामध्ये रंग भरले आणि ते चित्र तयार झालं. मग ते चित्र तयार झाल्यानंतर प्राध्यापक प्राचार्य प्रकाश महाजन सरांनी प्रथम दाखवलं. तर ते एवढे खुश झाले ते की म्हणे मी त्यांच्या मुलांशी बोलतो म्हणे. त्यांचे जे चिरंजीव आहेत पंडित जोशी सरांचे नाव आठवत नाही मला ना, तर त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी ते चित्र त्यांना समाज माध्यमातून पाठवलं. तेही मग खूप खुश झाले. तर ते झाल्यानंतर मग मी पाकणेकर सरांना टाकलं, तेही मग फारच खुश झाले. तर अशी माझी ते पंडित भीमसेन जोशी सरांच्या चित्रा
1: म्हणजे त्यांची छायाचित्र आणि या दोन कला प्रकारांचा संगम त्या ठिकाणी घडून आला.
0: आणि खूप खुश झाले. त्यानंतर जोशी सरांचे चिरंजीव पण पंडित भीमसेन खूप खुश झाले. त्यांनी माझे चित्र मागवले, त्यातले त्यांना जे आवडले ते त्यांनी निवडले. तर त्यांनी मला त्यांच्या हसतमुख ज्या मुद्रा आहेत त्या मला जास्त आवडतात असं त्यांनी त्यांच्या म्हणजे अजून मी काही चित्र त्याच्या जे त्यांच्या भावमुद्रा होत्या त्याच्या वेड्या वाकड्या किंवा चित्र त्या गायन करताना ज्या होत्या त्याच्यातले दोन मी चित्र काढले. तर त्यांना ते चित्र म्हणून आवडलं त्यांना, पण माझ्या मला जे आवडलं चित्र तर शांत मुद्रेतला मला त्यांच्या चित्र आवडला ते पण त्यांनी
1: अचूक टिपले त्यांच्या भावमुद्रा आणि ते त्यांना आवडले नक्कीच छान. 28 मे 2022 रोजी चित्रकला स्पर्धेमध्ये लता दीदींच्या चित्राला प्रथम क्रमांक मिळवला. हा पुरस्कार मिळाल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं?
0: ही तशी समाज माध्यम ऑनलाईन स्पर्धा होती ती. मी त्यांना 3 माझे चित्र पाठवले होते.
1: बर.
0: तर त्यांनी मला आम्हाला लता मंगेशकर लता दीदींचं चित्र आवडलंय म्हणे. आम्ही ते स्पर्धेत आम्ही निवडतो. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं आणि मग काही दिवसांनी त्यांनी माझा फोन आला की तुम्हाला म्हणे तुमच्या या चित्राची निवड झाली आहे, आम्ही तुम्हाला प्रथम क्रमांकाचं चित्र. तेव्हा माझा आनंद गगनात मावेनाचा झाला. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा मी भाग घेतला आणि मी भाग घेतला म्हणजे स्पर्धा म्हणून नाही तर सहज एक सुरुवात म्हणून मी ते भाग घेतला आणि मला फार आनंद झाला त्यावेळेस. आणि मी स्वतःला मी सांगेल की मी स्वतःला चित्रकार कधी म्हटलेला नाहीये, कारण मी चित्रकलेची कुठलीही शिक्षण घेतलेलं नाहीये आणि स्पर्धा वगैरे त्यामुळे स्पर्धेत भाग घेत नाही. तर कुठले असेल तर मी चित्रकार म्हणून मी चित्रकारांची प्रथम माफी मागतो, कारण मी छंद मधून माझा छंद जोपासलेला आहे. त्यामुळे मी फक्त छंद कलाकार, मी अजून पण छंद कलाकार म्हणून म्हणतो. जेव्हा मला वृत्तपत्रातून जेव्हा मला काही फोन येतो तेव्हा मी त्यांना प्रकरण सांगतो की मी चित्रकार म्हणून माझं नाव टाकू नका, कारण चित्रकला म्हणून चित्रकारांचा थोडा विचार करून चित्रकारांचा मान राखून मी पण माझ्या नावा पुढे फक्त छंद कलाकार टाका. तुम्ही
1: तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणता येऊ शकतो नक्कीच. सर मला सांगा ना, आजच्या डिजिटल युगातील मुलांनी पेन्सिल कागद आणि हाताने चित्र काढण्याकडे पुन्हा वळलं पाहिजे, यासाठी आपण त्यांना काय सांगाल?
0: यासाठी मी त्यांना आवर्जून सांगेल की चित्रकलेचा छंद तुम्ही आवर्जून जोपासा. आणि चित्रकलेची सुरुवात करताना पेन्सिल पासून सुरुवात होते. तुम्हाला पुढे जाऊन मग त्या पेन आणि पेन्सिल आणि पुढचं म्हणजे फार पुढचा विषय येतो. तर तुम्ही साधी पेन्सिल घेऊन खोडरबर घेऊन तुम्ही चित्रात सुरुवात करता. चित्रामध्ये तुम्ही पेन्सिलनं स्केच आखून तुम्ही ते सुरुवात करता. आणि याकरता मी तुम्हाला मला सांगायला आवडेल की मी जे 15 चित्रांचं संग्रह केलेला आहे भारतरत्न चित्रांचा, तर मला असं 2 शाळांमधून मला मागणी आली की तुम्ही आमच्या मुलांना हे दाखवू शकाल का, तुम्ही जे 15 चित्र काढले आहे ते. तर मला आनंद आला. तर मी असं या 15 चित्रांचं प्रदर्शन मी 2 शाळांमध्ये केलं आहे. तर मी त्या 2 शाळांमध्ये मुलांना पण सांगितलं की तुम्ही तुमचा छंद जोपासा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा. चित्रकला सुरुवात करायला पेन्सिल पासून फारच सोपं आहे आणि मी त्यांना सांगितलं तिथल्या सरांना पण. तर मला सांगितलं 2-4 शिक्षकांनी की आम्ही तुमच्याशी संपर्क करू, आमच्या शाळेतल्या तुम्ही मुलांना मार्गदर्शन घ्याला, तुमचं प्रदर्शन पण लावा. त्यामुळे मी असा तो पण एक संकल्प केलेला आहे की उर्वरित भारतरत्नांचा चित्रांचा संग्रह करायचा. आणि तोपर्यंत जेवढे चित्र आहेत ते ज्या शाळांना तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांना मिळायला पाहिजे व माहिती व्हायला पाहिजे, भारतरत्नांची पण माहिती व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून चित्रकलेच्या माध्यमातून काही करता येईल का व त्या याच्या मी प्रयत्न करतो आहे.
1: छान छान. आता यापुढे निवृत्तीनंतर पूर्ण वेळ चित्रकलेला देण्याचा आपला मानस आहे, तर भविष्यातील आपल्या कला प्रवासात नेमकी संकल्पना कशी सांगाल?
0: भविष्याचा माझा असा संकल्प आहे की उर्वरित जे भारतरत्न आहेत त्यांचे पण चित्र काढायचे. आणि अजून आपल्याला यात मध्ये काही शिकता येईल का? तुमचं कलर वॉटर कलर आहे किंवा मग
1: जलरंग आहे,
0: तैलरंग आहे, यात पण आपल्याला काही चित्रकारांचं या पिरियड मध्ये माझा काही चित्रकार बांधवांशी आला संपर्क आला, मी त्यांनाही माझा काही मला मार्गदर्शन मिळेल का, तर त्यांनी आनंदाने सांगितलं मला तुम्ही केव्हाही या आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला केव्हा तर. तर त्या दृष्टीने माझा एक तयारी सुरू आहे की मी त्या दृष्टीने पण काही करू शकतो का.
1: शुभेच्छा तुमच्या या उपक्रमासाठी.
0: धन्यवाद.
1: आणि आता शॉर्ट मध्ये एक रॅपिड फायर आपण घेऊया. पेन्सिल की ब्रश?
0: पेन्सिल.
1: वा. जुनी गाणी की नवीन गाणी?
0: जुनीच गाणी.
1: आवडता गायक?
0: किशोर कुमार.
1: आवडती गायिका?
0: लता मंगे.
1: आवडतं चित्र काढलेलं व्यक्तिमत्व?
0: लता दीदी.
1: क्या बात आहे. एका कलाकारासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती?
0: छंद.
1: छंदातून
0: तुम्हाला तुमचा व्यवसाय निर्मिती किंवा तुम्हाला पोट भरू शकतो.
1: पॅशन
0: मधून प्रोफेशन. तुम्हाला
1: छानच. तुमच्या कलेचा सर्वात मोठा समीक्षक कोण?
0: सतीश पाकणीकर सर.
1: वा.
0: जे प्रकाश छायाचित्रकार आहेत.
1: तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटणारं जुनं असं एखादं गाणं?
0: मला किशोरदान सर्वात जास्त आवडतात. आणि किशोरदानचं गाणं जर मला सांगायचं असेल तर मी सांगेल की किशोर कुमारचं सर्वात चांगलं गाणं ते मला जे आवडतं ते सांगतो. चलते चलते मेरे एक इतिहास रखना.
1: क्या बात आहे. छान सुंदर गाणं. आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण?
0: माझं चित्र प्रदर्शन हे सर्वात जास्त माझी.
1: अरे वा.
0: हो.
1: आणि शेवटी पेन्सिलने तुम्हाला काय शिकवलं?
0: पेन्सिलने मला शिकवलं की छंदातून आनंद निर्मिती, आनंद देणे आणि कला रसिकांकडून त्याचा आनंद घेणे.
1: वा वा सुंदर. सर आपल्या पेन्सिलच्या प्रत्येक रेषेमागे एक केवळ कला नाही तर आठवणी आहेत, संस्कार आहेत, व्यक्तिमत्वांचा अभ्यास सुद्धा आहे आणि आपल्या वडिलांकडून मिळालेल्या कलेच्या वारशाबद्दलची कृतज्ञता सुद्धा आहे. बँकेच्या जबाबदारीच्या नोकरीपासून पत्रकारितेपर्यंत आणि तिथून पुन्हा आपल्या मनातल्या कलाकारापर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहेच. विशेषतः भारतरत्न सन्मान प्राप्त महान व्यक्तिमत्वांची स्केचेस साकारून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न म्हणजे कलेसोबत इतिहास आणि प्रेरणाही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर असा उपक्रम आहे. आपल्या पुढील कलाप्रकारासाठी रेडिओ मनभावन 90.8 FM टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: नमस्कार मॅडम, रेडिओ मनभावनचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद.

राधे। नमस्कार नमस्कार नमस्कार। रेडिओ मनभावन 90.8 एफ एम च्या मनभावनच्या लहरींवर तुमचं मनापासून स्वागत। मी तुमच्या भावनांना शब्द देणारी आर जे शुभांगी आणि सुरू झालाय तुमचा लाडका कार्यक्रम आर जे कट्टा। जहाँ बात होगी दिल की, जहाँ किस्से होंगे रिश्तों के, जहाँ प्रत्येक कथेतून उमटेल एक सुंदर विचार आणि मनाला मिळेल एक नवी दिशा। मित्रांनो, आईच्या पदराला धरून चालणारी लेक एक दिवस त्याच आईचा हात सोडून नव्या संसाराच्या दिशेने निघते। लग्नाचे विधी संपतात, मंगलाष्टका होतात, सप्तपदी पूर्ण होते आणि मग येते ती वेळ लेक सासरी जाण्याची। आणि आईच्या हृदयाचा एक कोपरा कायमचा रिकामा होण्याची। त्या क्षणी आई काय देते आपल्या लेकीला? कुणी दागिने देतं, कुणी संसारोपयोगी वस्तू देतं, कुणी पैशांची पुंजी देतं। पण एका आईनं आपल्या लेकीच्या हातात दिली एक इवलीशी बाळकृष्णाची मूर्ती, पितळेची छोटीशी, हातात लोण्याचा गोळा धरलेली आणि चेहऱ्यावर ते मिश्किल गोड हसू। पण त्या छोट्याशा मूर्तीचं वजन फक्त पितळेचं नव्हतं, त्यात होतं आईचं प्रेम, आईची काळजी, आईची शिकवण आणि लेकीच्या संपूर्ण संसारासाठी एक न सांगितलेला आशीर्वाद। आईने हळूच कानात सांगितलं, बाळा, कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्ये ठेव, हा तुझा। पण प्रश्न असा, आईने बाळकृष्णच का दिला? सोनं नाही, पैसा नाही, मग हा बाळकृष्णच का? आणि तोही लपून का दिला? मित्रांनो, काही भेटी आपण जगाला दाखवतो, पण काही भेटी आपल्या मनाच्या अगदी जवळ ठेवतो। आजच्या आरजे कट्टामध्ये आजची कथा अशाच एका भेटीची आहे। एक अशी भेट जी लेकीला लग्नाच्या दिवशी मिळाली, पण तिचा अर्थ तिला कळला। संसाराच्या प्रत्येक वळणावर कधी राधेचा कृष्ण, कधी यशोदेचा कृष्ण, कधी गीतेचा कृष्ण आणि कधी एकटेपणात आधार देणारा तिचा स्वतःचा बाळकृष्ण। आजच्या आरजे कट्ट्यावर आपण ऐकणार आहोत, तिला कृष्ण कळलाच नव्हता तोपर्यंत। तर मन शांत करा, कृष्णाच्या त्या गोड हास्याची कल्पना करा आणि ऐका ही आईच्या प्रेमाची, लेकीच्या संसाराची आणि बाळकृष्णाच्या जीवन मंत्राची सुंदर कथा। मी आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय आरजे कट्टा फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर। राधे राधे। लग्नाचे सगळे विधी आटोपले, मंगलाष्टका झाल्या, सप्तपदी झाली, कन्यादान झालं आणि आता वरात निघायची वेळ। सगळी गर्दी, बँडचा आवाज, लोकांच्या रडण्याचा आवाज, फोटोग्राफरचा स्माइल प्लीज स्माइल प्लीज। त्याच गर्दीत तिची आई 50 वर्षांची, तिच्या डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर हसू। हळूच तिच्या जवळ आली, कुणालाही दिसू न देता पदराच्या आडून एक छोटीशी मूर्ती तिच्या हातात ठेवली। इवला, पितळेचा पण खूप वजनदार बाळकृष्ण, लोण्याचा गोळा हातात धरलेला मिश्किल हसणारा आणि कानात कुजबुजली अगदी गुरुमंत्र दिल्यासारखी। बाळा, कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्ये ठेव, लपून ठेव, कुणाला सांगू नकोस, हा तुझा। तिनेही काहीच न कळून घाईघाईत त्या इवल्याशा पण जड बाळकृष्णाला आपल्या नवीन पर्स मध्ये मेकअपच्या डब्याखाली सरकवलं। गाडी निघाली सासरच्या दिशेने, पण त्या 10 सेकंदाच्या स्पर्शाने, त्या बाळकृष्णाच्या गार स्पर्शाने तिच्या हाताला जे काही झालं ते मनात तासभर, दिवसभर, वर्षभर रेंगाळत राहिलं। आणि मग प्रश्न सुरू झाले जे आज प्रत्येक लेकीला पडतात, आईने मला बाळकृष्णच का दिला? सोनं द्यायचं होतं, पैसे द्यायचे होते, भांडी द्यायची होती, पण बाळकृष्णच का? आणि तोही लपून का, उघडपणे का नाही? तिला कृष्ण कळलाच नव्हता तोपर्यंत। ती विचार करायची,
कृष्ण म्हणजे कोण? लोक म्हणतात कृष्ण म्हणजे देव, पण आईने मला देव का दिला? देव तर देवालाच असतो. मग तिला हळूहळू कृष्ण उलगडायला लागला, पुस्तकात नाही तर संसारात. कृष्ण म्हणजे संपूर्ण पुरुष. जगात एकच पुरुष आहे जो संपूर्ण आहे. 16,000 स्त्रिया तुरुंगात बंदिस्त, समाजाने नाकारलेल्या, त्यांना कृष्णाने पत्नीचं पद दिलं. कोणताही पुरुष असं करतो का? नाही, कारण कृष्ण पुरुष नाही, तो महापुरुष आहे. तो जगद्गुरु आहे. त्याने स्त्रीला भोग नाही सन्मान दिला. यातून बोध हाच मिळाला तिला, बाळा तुला सासरी गेल्यावर कदाचित तुला एकटं वाटेल, तुला वाटेल मला कोणी समजून घेत नाही. तेव्हा हा बाळकृष्ण बघ, हा सांगेल एकटा असणं म्हणजे अपवित्र असणं नाही, एकटेपणात पण सन्मान असतो. कृष्ण म्हणजे बहीण भाऊ, सुभद्रेचा भाऊ, द्रौपदीचा सखा. द्रौपदीने एक छोटीशी चिंधी कृष्णाच्या पोटाला बांधली होती. रक्त येत होत म्हणून कृष्णाने आयुष्यभर लक्षात ठेवलं आणि भर सभेत जेव्हा तिचं वस्त्रहरण होत होत तेव्हा त्या एका चिंधीचं हजारो वस्त्र करून तिची लाज राखली. बोध, बाळा संसारात छोटीशी मदत पण विसरू नकोस, आणि छोटीशी मदत केली तर त्याची अपेक्षा ठेवू नकोस. कृष्ण बघतोय. आणि यानंतर कृष्ण म्हणजे दोन आया. देवकीने जन्म दिला पण वाढवलं यशोदेनं. एक आई जिने पोटात वाढवलं, दुसरी आई जिने उरात वाढवलं. यातून बोध काय? तर बाळा तुला आता दोन आया आहेत. एक जिने तुला जन्म दिला ती माहेरची, आणि एक जी तुला जन्म देणार नाही पण तुला घडवेल ती सासरची. दोघींना देवकी आणि यशोदात समज, बरं का? एकीलाही रडवू नकोस, दुसरीला दुखवू नकोस. कृष्ण म्हणजे राधा. राधा ही कृष्णाचं स्त्री रूप, आणि कृष्ण हा राधेचं पुरुष रूप. दोघ वेगळे नाहीतच. राधा म्हणजे शृंगारात वासना नसणं. यातून बोध काय? तर बाळा लग्न म्हणजे फक्त शरीर नाही, लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन. जिथे वासना संपते आणि प्रेम सुरू होतं तिथे राधा कृष्ण नांदतात. हे सगळं तिला हळूहळू हळूहळू कळायला लागलं. पण एक प्रश्न अजून होता, तो काय? तर लपवून का दिला? जोडव्याची बोज आणि आईची नजर चोरणं, इथेच सगळं उत्तर होत. वरात निघताना गर्दीत तिला पायातलं जोडवं टोचलं. ती कळवळली, म्हणाली, आई ग, फार दुखतय ग बोट, टोचतय. आईने घाईघाईत उत्तर दिलं, होईल का सवय, आणि नजर चोरली. तेव्हा तिला वाटलं आईला घाई आहे म्हणून नजर चोरली. पण 10 वर्षांनी कळलं आईने नजर का चोरली होती. आईला सांगायचं होत, बाळा आज जोडवं टोचतय, उद्या शब्द टोचतील, परवा जबाबदाऱ्या टोचतील, एकटे पण टोचेल, पण बाळा सवय होईल, करावी लागेल, कारण हीच तर संसाराची खरी नथ आहे, जोडवं आहे. आणि या प्रत्येक टोचण्यात तुझ्या सोबत कोण असेल माहितीये? हा लपवलेला बाळकृष्ण. जोडवं सगळ्यांना दिसत पण त्याची बोज फक्त तुलाच कळते. तसाच कृष्ण सगळ्यांना दिसत नाही पण त्याचा आधार फक्त तुलाच कळतो, म्हणून लपवून दिला. तेव्हा तिला कळलं आईने बाळकृष्ण लपून का दिला, कारण जगाला दाखवून दिलेली गोष्ट जगाची होते आणि लपून दिलेली गोष्ट फक्त आपली होते. सोनं उघडपणे देतात, लोक विचारतात किती तोळे. बाळकृष्ण लपून देतात कारण तो तोळ्याचा नाही, तो मोलाचा आहे, तो भावाचा आहे. संसारात पदोपदीत कृष्ण कसा भेटला, हीच तर खरी गीता. पुढच्या 20 वर्षात तिला कृष्ण रोज भेटला. लग्नाच्या पहिल्या रात्री राधेचा कृष्ण भेटला. नवरा म्हणाला, तू छान दिसतेस. तिने लाजून मान खाली घातली. तिला वाटलं
हा शृंगार आहे, पण आतून आवाजाला शृंगार असावा, वासना नसावी, हाच राधेचा कृष्ण. वर्षभराने यशोदेचा कृष्ण भेटला, मांडीवर बाळ आलं, रडणार, शी करणार, रात्र रात्र जागली तरी कंटाळा नाही, उलट आनंद. तिला कळलं, अरे यशोदेला असंच वाटत असेल, हा तर नटखट कारभार आहे बाळकृष्णाचा. 5 वर्षांनी गुरुकुलाचा कृष्ण भेटला. पोरग पहिल्यांदा शाळेत गेलं, तिला सोडवत नव्हतं, रडत होत, तिला पण रडू येत होत. तेव्हा आठवलं, कृष्णाला पण यशोदेला सोडून सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात जावंच लागलं होतं ना. वियोग हाच शिक्षणाचा पहिला धडा. 10 वर्षांनी गीतेचा कृष्ण भेटला. सासू सासऱ्यांशी वाद, भावाशी भांडण, नंदेशी गैरसमज, कधी कधी वाटायचं सगळं सोडून द्यावं. तेव्हा तो लपवलेला बाळकृष्ण कपाटातून तिच्याकडे बघून हसायचा, म्हणायचा, अर्जुना तुझ्या समोर तुझेच आहेत, पण धर्मासाठी सत्यासाठी उभं राहावं लागतं. हीच गीता. ती योग्य तिथे लढायला शिकली आणि योग्य तिथे सोडायला पण. 15 वर्षांनी कुब्जेचा कृष्ण भेटला. आरशात बघितलं, केसात चंदेरी रेषा, डोळ्याखाली काळी वर्तुळ, अंग थोडं जाड. तिला वाटलं, मी कुरूप झाले. तेव्हा आठवलं, कुब्जा. कुब्जा वाकलेली, कुरूप, थंडीत पहाटे कोणी उठायच्या आधी यमुनेच्या थंड पाण्यात अंगाला चंदनाचा लेप लावून कृष्णाची वाट बघायची, आणि कृष्णाने तिला सरळ केलं, सुंदर केलं, राणी केलं. तिला कळलं, शरीर कुरूप झालं म्हणून काय झालं, मनात कृष्णाचा लेप असेल तर शरीर पण सुंदर होत. 20व्या वर्षी विरक्तीचा कृष्ण भेटला. पोरं मोठी झाली, आपापल्या जगात गेली, घर रिकाम आणि मन पण. तेव्हा कळलं, संसार ही कृती नाही, वृत्ती आहे, तल्लीनतेने करायचा आणि वेळ आली की विरक्त व्हायचं. हाच कृष्ण. जसा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेला, मथुरा सोडून द्वारकेला आणि द्वारका सोडून आसक्ती नाही, कर्तव्य. शेवटचा आणि सगळ्यात मोठा बोध, महामंत्र कानातच का सांगतात. तेव्हा मित्रांनो, तुम्ही मंदिरात जाता, गुरुजी तुम्हाला मंत्र देतात, कसा देतात, कानात हळूच, कुणालाही ऐकू येणार नाही असा. का? कारण मंत्र हा बाजारात सांगायची गोष्ट नाही, मंत्र हा अंतःकरणात ठेवायची गोष्ट आहे. आईने पण तेच केलं. लग्नात सगळ्यांसमोर बँडच्या आवाजात लोकांच्या गर्दीत तिने हळूच कुजबुजून बाळकृष्ण दिला, कारण तिला माहिती होत हा बाळकृष्ण मूर्ती नाही, हा गुरुमंत्र आहे, हा महामंत्र आहे, हा जीवन मंत्र आहे. बाळा, संसारात सगळं कर, पण कृष्णाला विसरू नकोस, हा मंत्र आहे, म्हणून लपून दिला. जसा महामंत्र लपून देतात ना, तसाच बाळकृष्ण लपून देतात. कथा इथे संपत नाही, ती परत सुरू होते. आज ती 50 वर्षांची झाली, तिची लेक उद्या सासरी जाणार. लग्नाचे विधी आटोपले, वरात निघायची वेळ झाली, तिने पण गर्दीतून हळूच तिच्या लेकीच्या हातात तोच बाळकृष्ण जो तिच्या आईने 30 वर्षांपूर्वी दिला होता, तोच थोडा झिजलेला पण वजन अजूनही तसच तिच्या हातात ठेवला आणि कुजबुजली. बाळा, कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्ये ठेव. लेक म्हणाली, आई हे काय? ती हसली, डोळ्यात पाणी आणत म्हणाली, आत्ता नाही कळणार बाळा, जेव्हा जोडवटोचेल तेव्हा कळेल, जेव्हा बाळ रडेल तेव्हा कळेल, जेव्हा एकटी वाटेल तेव्हा कळेल, आणि जेव्हा मी नसेन तेव्हा सगळ्यात जास्त कळेल. लेक गाडीत बसली, गाडी निघाली. तिने मागे वळून पाहिलं, आई हात हलवत होती, पण दुसऱ्या हाताने पदराने डोळे पुसत होती आणि तिच्या पर्समध्ये तो बाळकृष्ण हसत होता. तुमच्यासाठी आजचा खूप मोठा बोध लिहून ठेवा, कारण मित्रांनो, तुमच्या घरात पण एक बाळकृष्ण आहे, कुठेतरी कपाटात, धुळखात पडला असेल किंवा देवघरात असेल. आजच काढा, पुसा, हातात घ्या आणि विचारा, तो जड का वाटतोय,
तो इवलासा असूनही त्यात एवढं काय आहे? त्यात तुमच्या आईचे अश्रू आहेत, तुमच्या आईची शिकवण आहे आणि तुमच्या आईचा न सांगितलेला महामंत्र आहे. सोनं दिलं तर लेकीचं लग्न होतं, पण बाळकृष्ण दिला तर लेकीचा संसार होतो. जोडवं टोचतं म्हणून सवय करायची असते, संसार टोचतो म्हणून कृष्ण धरायचा असतो. पाण्याला बांध घातला तरी पाणी संथ होतं, आणि जेव्हा आई लेकीच्या पर्सला बाळकृष्णाचा बांध घालते तेव्हा दोन घर नाही तर 7 पिढ्या गोकुळ होतात. आई हीच देवकी, आई हीच यशोदा, बाळकृष्ण हीच आई आणि आईच बाळकृष्ण. महामंत्र कानातच द्यायचा असतो म्हणून आई बाळकृष्ण लपून देते. राधे.

नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या आरजे कठ्ठ्यामध्ये खास विषय घेऊन मी आज आलेली आहे, तो म्हणजे तुमची मुलं कधीही करणार नाहीत हट्ट. आणि यासाठी पालकत्वाचे 3 गोल्डन रूल्स जे आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तेव्हा ऐकूया आरजे कट्टा आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो नमस्कार. मुलं हट्ट करतात, एखादी वस्तू हवी म्हणून रडतात, आपल्या मित्राकडे आहे म्हणून मलाही हवी असा आग्रह धरतात, आणि मग पालकांची सुरू होते खरी कसोटी. मुलाला नाही कसं म्हणायचं, पैशाची किंमत समजवायची कशी, मुलाला स्वावलंबी कसं बनवायचं, ही सगळी प्रश्न तुमच्याही मनात असतात ना, कारण तुम्ही एक पालक आहात. तर हे प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आलेच असतील. आजच्या बदलत्या काळात मुलांना चांगले संस्कार देण्याबरोबरच पैशाचं महत्व, खर्चाचं नियोजन आणि जबाबदारीची जाणीव करून देणंही तितकंच महत्वाचं झालंय. याबाबत अनेक पालक जागरूक आहेत, पण प्रश्न एकच, हे शिकवायचं कसं. तेव्हा श्रोते हो, उद्योजक अंकुर वारिकू यांनी पालकांसाठी सांगितलेले 3 सोपे गोल्डन रूल्स आज आपण समजून घेणार आहोत. हे नियम फक्त पैशांपुरते नाहीत, तर मुलांना जबाबदार, स्वावलंबी आणि समजूतदार बनवण्याच्या दिशेने महत्वाचे आहेत. पहिला गोल्डन रूल तो म्हणजे, पैसे नाहीत हे म्हणण्याऐवजी याची गरज नाही असं म्हणू शकता. मुलाने एखादी वस्तू मागितली आणि ती लगेच घेऊन देणं शक्य नसेल, तर अनेकदा आपण म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीत, पण त्याऐवजी मुलाला सांगा आपल्याला याची आत्ता गरज नाहीये. कारण मुलाला प्रत्येक वेळी पैसे नाहीत असं सांगितलं तर त्याच्या मनात पैशांबद्दल भीती किंवा कमतरतेची भावना किंवा एक वेगळीच भावना मनात निर्माण होऊ शकते. त्याऐवजी त्याला गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा. हे तुला आवडतंय हे मान्य, पण आपल्याकडे यासारखी वस्तू आधीपासून आहे ना, त्यामुळे आत्ता याची गरज नाहीये. तेव्हा श्रोते हो, वारिकू यांनी सोशल मीडियावर सांगितलंय की ते त्यांच्या मुलांशी कधीही खोटं बोलत नाही. एखादी वस्तू मुलांनी मागितली तर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपण गरीब आहोत असं कधीही सांगितलं जात नाही. त्याऐवजी त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का यावर चर्चा करावी. मुलांना विश्वासात घेऊन समजावलं तर ते नक्कीच ऐकतात. मित्राकडे एखादी महागडी वस्तू असेल तर आपल्याकडेही ती वस्तू असावी का, हा रिपीट सायलेंट करायचं राहिला. हा अट्टहास मुलांनी धरू नये. कोणतीही वस्तू खरेदी करताना ती केवळ इच्छा म्हणून नाही तर खऱ्या गरजेपोटीच घेतली पाहिजे, हा विचार मुलांच्या मनात रुजवणं खूप आवश्यक आहे. आणि ही छोटीशी भाषा मुलाला मोठा आर्थिक धडा सुद्धा देत असते, बरं का. प्रत्येक आवडणारी गोष्ट आवश्यक नसते आणि प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करायची नसते. दुसरा गोल्डन रूल म्हणजे, मुलांना स्वावलंबी बनू द्या. या नियमानुसार मुलं जेव्हा एखाद्या अडचणीत अडकतात किंवा त्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर पालक लगेच मदत करायला पुढे सरसावतात. तेव्हा मुलांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची संधी दिली पाहिजे. उद्या जेव्हा मुलं घराबाहेर पडून जगात पाऊल ठेवतील तेव्हा प्रत्येक निर्णयासाठी त्यांना पालकांवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे अडचणींशी लढा देण्याचं स्वातंत्र्य त्यांना लहानपणापासूनच मिळायला हवं, हो ना. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो, त्यांचं काम आपण करून देत असतो, त्यांच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर आपण शोधतो आणि ते उत्तर आपण बनायला बघतो. पण मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना स्वतः निर्णय घेण्याची आणि त्याचे परिणाम अनुभवण्याची संधी द्यावी लागेल. पालक आणि मुलांमध्ये मतभेद हे होणारच. मुलांचं मत वेगळं असू शकतं, तुमचं मत वेगळं असू शकतं. मतभेद चालतील पण अनादर नको. मुलांना रिपीट मार्कर दाब. मुलाने प्रश्न विचारला, वेगळं मत मांडलं किंवा तुमच्याशी सहमत नसलं तरी त्याला लगेच गप बस असं न म्हणता त्याचं म्हणणं ऐका. कारण ऐकून घेणारे पालक मुलांना स्वतःचे विचार मांडायला शिकवतात. स्वावलंबन म्हणजे फक्त स्वतःची कामं स्वतः करणं नाही तर स्वतः विचार करणं, निर्णय घेणं आणि जबाबदारी स्वीकारणं हेही स्वावलंबनाच. रिपीट
हा सुद्धा स्वावलंबनाचाच भाग आहे. आणि तिसरा महत्वाचा गोल्डन रूल तो म्हणजे पॉकेट मनी देणं म्हणजे आर्थिक नियोजन शिकवणं नव्हे. बरोबर, आजकाल अनेक पालक मुलांना पॉकेट मनी देतात पण फक्त पैसे हातात देऊन आर्थिक नियोजन शिकवलं जात नाही. मुलाला पैसे दिल्यानंतर त्याला हेही शिकवणं गरजेचं आहे, किती पैसे मिळाले, कुठे खर्च करायचे, किती बचत करायची आणि काय खरंच आवश्यक आहे आणि एखादी वस्तू घेण्यासाठी किती काळ थांबता येऊ शकतं. म्हणजेच मुलाला पैसा मिळवण्यापेक्षा पैशाचा योग्य वापर करण्याची सवय लावणं हे महत्वाचं. उदाहरणार्थ मुलाला काही रक्कम मिळाली तर त्यातला काही भाग एखाद्या गरजेसाठी, काही भाग बचतीसाठी आणि उरलेला भाग स्वतःच्या छोट्या इच्छेसाठी वापरता येईल. अशा छोट्या अनुभवातून मुलाला कळतं पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याची गोष्ट नाहीये, पैसा म्हणजे नियोजन आणि जबाबदारी. पाल्यांना केवळ पॉकेट मनी देणं किंवा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजे उत्तम पालकत्व नव्हे. त्यांना पैशाचं आर्थिक मूल्य, समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि नात्यांचा सन्मान करायला शिकवणं हीच पालकांनी दिलेली सर्वात मोठी आर्थिक शिकवण आहे. तेव्हा श्रोते हो, मुलांना हट्ट्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर सतत ओरडण्याची गरज नाही, त्यांच्या प्रत्येक मागणीला नाही म्हणण्याची सुद्धा गरज नाही. गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा, त्यांना स्वावलंबी होऊ द्या, मतभेदांना जागा द्या पण अनादराला नाही, आणि पॉकेट मनीसोबत आर्थिक शिस्त आणि नियोजनाची सवय लावा. कारण मुलांना आपण किती पैसे देतो यापेक्षा त्या पैशांकडे कसं पाहायचं हे शिकवतो, हे अधिक महत्वाचं आहे, हो ना. आज आपण मुलांसाठी कितीही सुखसोयी निर्माण केल्या तरी त्यांना उद्याच्या आयुष्यासाठी सक्षम बनवणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारे पालक होण्यापेक्षा मुलांना स्वतःच्या गरजा समजून घेणारे, निर्णय घेणारे आणि जबाबदारीने जगणारे बनवूया. मी आरजे शुभांगी तुमच्यासोबत पुन्हा भेटेल अशाच एका विषयासह आरजे कट्टामध्ये. आणि आरजे कट्टा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. तोपर्यंत मुलांना फक्त चांगलं भविष्य देऊ नका तर चांगलं भविष्य घडवण्याची क्षमता द्या. या ठिकाणी मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन. स्पेस बार.